तुझारे आधार मला तुचरे पाठी राखा, तुचरे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा घेरे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो। आषाढी एकादशीच्या सर्वांना अनंत शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़।

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

सुखासाठी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ, मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मांचे दुःख विसरशी. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

देव दिसे ठाई ठाई भक्तिलीन भक्ता पायी सुखालाही आलाया हो आनंदाचा पूर चालला नामाचा गजर अवघे कर्जे पंढरपूर आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा

0: बाळा, मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो. मी तर पाहून थक्कच झालो. ते लोक दिवसभर एसी चालवतात, रोज वॉशिंग मशीन लावतात, घरात दोन दोन फ्रीज आहेत, पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये? शून्य. मी विचारलं तर पुतण्या म्हणाला, काका सगळी वर्षाची कृपा आहे. म्हणजे सोलर पॅनलची. मी विचार केला, आता बसवायलाच पाहिजे.
1: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना. सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. हर घर सूर्य घर.
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
3: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
3: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. देव दिसे ठाई ठाई, भक्तिलीन भक्ता पायी, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर. चालला नामाचा गजर, अवघे कर्जे पंढरपूर. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
4: आपल्या महाराष्ट्र मायभूमीला संतांची खूप मोठी परंपरा लाभलेली आहे. अशाही आपल्या थोर संतांनी जनतेला त्यांच्या संतवाणीतून वेळोवेळी जीवन जगण्याचे मार्ग सांगितले आहेत. महाराष्ट्राला लाभलेल्या अत्यंत महत्वाच्या अशा व्यक्तींबद्दल आणि त्यांच्या जीवनकार्याबद्दल जाणून घेणं हे तितकंच महत्वाचं ठरतं. तर आजच्या कार्यक्रमात महाराष्ट्रातील जी संत परंपरा आहे त्याच्या संदर्भात आपण जाणून घेऊयात. यामध्ये संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर हे इसवी सन 13व्या शतकातील प्रसिद्ध मराठी संत आणि कवी म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म आपेगाव इथं झाला. आपेगाव हे गोदावरी नदीच्या काठी बसलेलं एक छोटंसं गाव आहे. संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत कुलकर्णी आणि आईचे नाव रुक्मिणीबाई असं होतं. संत ज्ञानेश्वरांना इतरही भावंडं होती. त्यातील त्यांचे मोठे बंधू संत निवृत्तीनाथ आणि इतर लहान भावंडांची नावे संत सोपानदेव आणि बहीण संत मुक्ताई ही आहेत. संत ज्ञानेश्वर हे भागवत संप्रदायाचे प्रवर्तक, तत्वज्ञ आणि योगी होते. प्रसिद्ध अशी ज्ञानेश्वरी अर्थात भावार्थ दीपिका, अमृत अनुभव आणि हरिपाठाचे अभंग या त्यांच्या प्रसिद्ध काव्यरचना आहेत. संत ज्ञानेश्वर हे संत निवृत्तीनाथांना आपले गुरु मानत. जो जे वांचील तो ते लाहो असे म्हणणाऱ्या संत ज्ञानेश्वरांना संपूर्ण वारकरी संप्रदायासह सर्व भक्त प्रेमाने माऊली म्हणून संबोधतात. प्रसिद्ध अशी भगवद्गीता मराठीतून लिहिण्याचं काम संत ज्ञानेश्वरांनी केलं. संत ज्ञानेश्वरांनी महाराष्ट्राला खूप चांगली आणि मोलाची शिकवण दिली. वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी त्यांनी आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या काठी जीवन समाधी घेतली. म्हणून आळंदी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या संजीवन समाधी सोहळा कार्तिक वद्य षष्ठी ते अमावस्येपर्यंत साजरा केला जातो.

महाराष्ट्रातील संत परंपरेतील आणखी एक संत म्हणजे संत मुक्ताबाई. संत मुक्ताबाई या ज्ञानेश्वरांच्या लहान बहिणी होत्या. संत मुक्ताबाईचे कल्याण पत्रिका, मनन, हरिपाठ, ताटीचे अभंग हे साहित्य प्रसिद्ध आहे. संत मुक्ताबाईंनी ताटीचे एकूण 42 अभंग लिहिले आहेत. या अभंगामध्ये त्यांनी दरवाजा बंद करून बसलेल्या आपल्या भावाला म्हणजे संत ज्ञानेश्वरांना दरवाजाची ताटी उघडावी म्हणून विनवणी या अभंगाच्या माध्यमातून केलेली आहे. संत मुक्ताई यांचे ज्ञान फारच अफाट होते, त्यामुळे त्यांचे हे ज्ञान बघून योगी चांगदेवांनी त्यांना आपला गुरु करून घेतलं होतं. संत मुक्ताबाईंनी ज्ञानबोध नावाच्या ग्रंथाचे लेखनी केलेले आहे. संत मुक्ताबाईंनी कोथळी जळगाव येथे समाधी घेतलेली आहे, म्हणून संत मुक्ताबाई यांच्या नावावरून जळगावातील ऐदलाबाद तालुक्याचे नाव बदलून त्याला मुक्ताईनगर असं नाव देखील देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर 13व्या शतकात क्रांतिकारी लिखाण केल्यामुळं संत मुक्ताबाई ह्या मराठी साहित्यातील पहिल्या महिला लेखिका म्हणून देखील संबोधल्या जातात. संत नामदेव. संत नामदेव हे महाराष्ट्रातील वारकरी संत आणि कवी होते. त्यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 रोजी हिंगोली जिल्ह्यातील नरसिंग बामणी येथे झाला होता. त्यांच्या वडिलांचे नाव दामाशेट्टी आणि आईचे नाव गोनाई असं होतं. संत नामदेवांचे वडील दामाशेट्टी यांचा कपडे शिवण्याचा व्यवसाय होता. संत नामदेव महाराज हे नामवेद आणि नामविद्येचे आद्य प्रणेते असलेले महाराष्ट्रातील एक थोर संत कवी होते. त्यांनी वज्र भाषेतील अनेक काव्ये रचलेली आहेत. संत नामदेव यांनी विठ्ठलाचा अगदी जवळचा सखा अशी त्यांची ख्याती होती. संत नामदेव हे विसोबा खेचर यांना आपलं गुरु मानित असत. संत नामदेवांच्या परिवारात त्यांची पत्नी, बहीण, 4 मुलगे आणि 1 मुलगी असा त्यांचा परिवार होता. त्याचबरोबर संत नामदेवांनी भागवत धर्माची विचारधारा पंजाबपर्यंत नेण्याचं मोलाचं कार्य केलं, म्हणून संत नामदेव हे पंजाबातील शीख बांधवांना आपल्या जवळचे वाटतात. ते त्यांना नामदेव बाबा असं त्यांचं गुणगान करत नामदेव बाबा असा त्यांचा उल्लेख करतात. पंजाबमधील घुमा नेते शीख धर्मियांनी संत नामदेवांचं मोठं मंदिर उभारलं आहे. त्याचबरोबर पंजाबप्रमाणे राजस्थानातही शीख बांधवांनी संत नामदेवांची अनेक मंदिरं उभारलेली आहेत. त्यामुळे संत नामदेवांना संत शिरोमणी असं देखील संबोधलं जातं. पंढरपुरातील विठ्ठल मंदिराच्या महाद्वारी पायरीचा

0: दगड होण्यात त्यांनी धन्यता मानली आणि अखेरपर्यंत पंढरपुरामध्येच ते पांडुरंग चरणी विलीन झाले. आपल्या महाराष्ट्रातील थोर संत परंपरा आपण बघत आहोत. आता बघूयात संत तुकाराम यांचं चरित्र. संत तुकाराम हे 17व्या शतकातील महाराष्ट्रातील एक वारकरी संत आणि कवी होते. त्यांचा जन्म देहू येथे झाला. संत तुकाराम यांच्या वडिलांचे नाव भोलोबा आणि आईचे नाव कणकाई असे होते. त्यांच्या मोठ्या भावाचे नाव सावजी आणि लहान भावाचे नाव कान्होबा असे होते. पंढरपूरचा विठोबा हे तुकाराम महाराजांचे आराध्य दैवत, त्यामुळे त्यांनी आपल्या लिखाणातून विठ्ठलाची भक्ती कायम ठेवली. संत तुकारामांनी त्यावेळी अनेक लोकोपयोगी अभंग केले. त्यांनी केलेले हे अभंग त्यांचा बालमित्र संताजी जगनाडे यांनी कागदावर उतरून घेण्याचं महत्वाचं काम केलं. संत बहिणाबाई या संत तुकारामांच्या शिष्य होत्या. संत तुकाराम आणि संत बहिणाबाईंना वज्रसूची या ग्रंथाचे मराठी भाषांतर करायला सांगितले होते. संत तुकाराम महाराज यांना जगद्गुरु या नावानेही ओळखले जाते. म्हणून वारकरी कीर्तनाच्या शेवटी पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय असा जयघोष केला जातो. संत तुकाराम हे लोककवी होते. जे का रांजले गांजले त्याची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असे आपल्या अभंगातून त्यांनी जनतेला सांगितलं. संत तुकाराम महाराजांची ओळख ही महाराष्ट्रातील निर्भीड वास्तववादी वेळप्रसंगी समाजावर रोखठोक शब्दामध्ये प्रहार करणारे संत अशी होती. असे हे जगद्गुरू संत तुकाराम महाराज आपल्या महाराष्ट्राला लाभले ही केवढी भाग्याची गोष्ट. संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक संत कवी होते. संत एकनाथांच्या वडिलांचे नाव सूर्यनारायण असे होते आणि आईचे नाव रुक्मिणी होते. संत एकनाथांनी आपले गुरु म्हणून संत एकनाथ सद्गुरु जनार्दन स्वामी यांना आपले गुरु मानत असत. ते देवगिरी येथे राहणारे होते, दत्त उपासक होते. संत एकनाथ यांच्या पत्नीचे नाव गिरिजाबाई असे होते. त्यांना गोदावरी, गंगा आणि हरी अशी तीन मुलं होती. संत एकनाथ यांनी बये दार उघडा असे म्हणत अभंग रचना, भारुडे, जोगवा, गोंधळ, गवळणी यांच्या सहाय्याने जनजागृती केली. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले. संत एकनाथ हे संत कवी, पंतकवी, तंतकवी होते. ते स्वतःचा उल्लेख एका जनार्दन असा करीत असत. एका जनार्दनी ही संत एकनाथ यांची नाममुद्रा आहे. संत एकनाथ यांचा एकनाथी भागवत हा लोकप्रिय ग्रंथ आहे. संत एकनाथ हे महावैष्णव होते, त्याचबरोबर ते दत्तभक्तही होते. त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त हा जाणा ही प्रसिद्ध अशी श्री दत्ताची आरती श्री संत एकनाथ यांनीच लिहिली आहे. महाराष्ट्रातील संत परंपरा या ठिकाणी आपण बघत आहोत. यामध्ये संत गाडगे बाबा, महाराष्ट्राला लाभलेल्या अनेक संतांपैकी गाडगे महाराज हे एक संत. गाडगे महाराज हे थोर संत, कीर्तनकार, समाज सुधारक म्हणून ओळखले जातात. संत गाडगे महाराजांच्या अंगावर नेहमी एक गोधडी आणि काहीसे फाटके कपडे असायचे. त्यांच्या हातात एक फुटके गाडगे असायचे म्हणून लोकांनी त्यांना गाडगे बाबा म्हणण्यास सुरुवात केली. गाडगे महाराजांना लोक गोधडे महाराज या नावानेही ओळखायचे. गाडगे बाबांचा जन्म अमरावतीतील कोतेगाव येथे 23 फेब्रुवारी 1876 रोजी झाला. संत गाडगे बाबा हे संत तुकारामांना आपला गुरु मानत असत. त्याचबरोबर मी कोणाचा गुरु नाही आणि कुणीही माझा शिष्य नाही असं ते नेहमी म्हणायचे. गावातील सर्वसामान्य लोकांना आपले विचार कळावे म्हणून ते नेहमी आपले विचार ग्रामीण बोलीभाषेत अर्थात वराडी भाषेत सांगत असत. गाडगे महाराजांमध्ये सत्य ठणकावून सांगण्याचे अलौकिक सामर्थ्य होते. ते नेहमी आपल्या कीर्तनातून समाजातील दांभिकपणा आणि रूढींवर टीका करत त्याचबरोबर नेहमी लोकांना शिक्षणाचे महत्व पटवून देत असत. संत गाडगे महाराजांना सामाजिक न्याय, सुधारणा यात रुची होती. त्याचबरोबर ते वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. संत गाडगे महाराजांनी जनतेला स्वच्छता, चरित्र या दोन शिकवणी दिल्या. त्याचबरोबर समाजातील अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी परंपरा यांना दूर करण्याचं काम त्यांनी हातात घेतलं. अस्पृश्यता आणि जातीभेद पाळू नका असं ते नेहमी आपल्या कीर्तनातून लोकांना सांगायचे. आचार्य अत्रे यांनी संत गाडगे बाबांविषयी बोलताना सांगितलं की सिंहाला पाहावे वनात, हत्तीला पाहावे रानात, तर गाडगे बाबांना पाहावे कीर्तनात. असे हे थोर संत गाडगे बाबा यांचा मृत्यू 20 डिसेंबर 1956 रोजी वळगाव अमरावती येथील पेढी नदीच्या काठावर झाला. तर मित्रांनो, अशी ही महाराष्ट्रातील आपली थोर संत आणि साहित्य परंपरा. आपल्या संतांनी जी विचारसरणी आणि साहित्य आपल्याला दिलेलं आहे ते या अज्ञानाच्या अंधारात सतत आपलं मार्गदर्शन करीत राहील अशी आशा करूयात.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 8275-9959-00।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। महाराष्ट्राचं आराध्य, कोटी जनांच्या लाडक्या विठुरायाच्या आषाढी वारीनिमित्त ऐकूयात विशेष कार्यक्रम आनंदाचे डोही, वैष्णवांची मांदियाळी, आषाढी वारी। सहभाग नंदकुमार खोतसर, ॲडव्होकेट दिगंबर खोत आणि श्री ऋषिकेश चव्हाण। संचलन योगेश कुलकर्णी। आत्ताच आपण ऐकलत महाराष्ट्राचं आराध्य, कोटी जनांच्या लाडक्या विठुरायाच्या आषाढी वारीनिमित्त विशेष कार्यक्रम आनंदाचे डोही, वैष्णवांची मांदियाळी, आषाढी वारी। सहभाग नंदकुमार खोतसर, ॲडव्होकेट दिगंबर खोत आणि श्री ऋषिकेश चव्हाण। संचलन योगेश कुलकर्णी। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं।

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. महाराष्ट्राचं आराध्य, कोटी जनांच्या लाडक्या विठुरायाच्या आषाढी वारीनिमित्त ऐकूयात विशेष कार्यक्रम आनंदाचे डोही, वैष्णवांची मांदियाळी, आषाढी वारी. सहभाग नंदकुमार खोतसर, ॲडव्होकेट दिगंबर खोत आणि श्री ऋषिकेश चव्हाण. संचलन योगेश कुलकर्णी. आत्ताच आपण ऐकलत महाराष्ट्राचं आराध्य, कोटी जनांच्या लाडक्या विठुरायाच्या आषाढी वारीनिमित्त विशेष कार्यक्रम आनंदाचे डोही, वैष्णवांची मांदियाळी, आषाढी वारी. सहभाग नंदकुमार खोतसर, ॲडव्होकेट दिगंबर खोत आणि श्री ऋषिकेश चव्हाण. संचलन योगेश कुलकर्णी. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
2: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
2: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल, तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणकशास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.
0: तुझारे आधार मला तुझरे पाठी राखा, तुझरे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा घेरे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो. आषाढी एकादशीच्या सर्वांना अनंत शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली

0: जयाची कुळी त्याची पायधुळी लागो माझ, म्हणजे पायाची धूळ लावून धन्य होण्याचा हा प्रसंग आहे, तीही पर्वणी आहे. शिवाच्या भेटीसाठी, परब्रह्माच्या भेटीसाठी जीवाची ही ओढ आहे. माणसाला देव करण्याचा सोहळा म्हणजे ही वारी आहे. अवघा महाराष्ट्र आज भक्तिरसाने नाहून निघतोय. सगळी पावलं पंढरपूरच्या दिशेने निघत आहेत. निमित्त आहे आषाढी एकादशीचे. आज आपल्या इथं रेडिओ तरणामध्ये उपस्थित आहेत संत साहित्याचे अभ्यासक, इंग्रजीचे अध्यापक श्री नंदकुमार खोत सर. रामकृष्ण हरी सर. धाराशिव येथेच कोर्टामध्ये वकील व्यवसाय करणारे सी दिगंबर खोत सर. नमस्कार वकील सर. त्याचप्रमाणे वन विभागातून निवृत्त झाल्यानंतर पुढील आयुष्य परमार्थ कारणे लागावं म्हणून रामायणाच्या माध्यमातून ग्रामीण भागात सेवा करणारे श्री ऋषिकेश नाना चव्हाण. नमस्कार नाना.
1: रामकृष्ण.
0: गेल्या 10-12 वर्षापासून ही सर्व मंडळी धाराशिव येथे ज्ञानेश्वरी सत्संग मंडळ चालवत आहेत. निष्प्रळ भावनेने अभ्यास करत आहेत. जाणून घेऊया त्यांच्याकडून आपण ही संत परंपरा व अध्यात्म विचार. रामकृष्ण हरी माऊली.
1: रामकृष्ण हरी.
0: महाराज, आज एक खूप आनंद होत आहे की एक चांगली पर्वणी सगळीकडे लागते. एकादशी म्हणजे खूप मोठी पर्वणी असं म्हटलेलं आहे. आषाढी एकादशी, खूप सर मला आपणास विचारावं वाटतं की आषाढी एकादशीचं काय महत्व आहे?
2: अगदी रामकृष्ण हरी सर. आषाढी एकादशी ही प्रमुख वारी ज्या वर्षातल्या चार आहेत, तशी महिन्याला पंढरपूरची वारी असते शुद्ध एकादशीची. परंतु प्रमुख वारी ज्या असतात, आषाढी, कार्तिकी, माघ शुद्ध दशमीची एक वारी असते म्हणजे एकादशीची, आणि चौथी असते ती चैत्र शुद्ध एकादशी. त्यातल्या तशी महिन्याला वारी करावी हा वारकऱ्याचा नियम आहे. परंतु नाही जमलं तर लांबची, आता समजा शेगावहून दिंडी येते किंवा मुक्ताई नगरहून दिंडी येते संत मुक्ताबाईंची, मग हे वर्षातून लांब येत नाही, मग चार करा. त्याच्या जरा चार होत नाहीत तर मग दोन करा, दोनही होत नाही तर मग एक करा. मग एक कोणती महत्त्वाची? तर ही आषाढी वारी असते. आणि ह्या आषाढी वारीला अवघा महाराष्ट्र घरात बसून, काही वारीमध्ये आहेत, काही मनानं वारी करतात, काही शरीरानं करतात, पण सगळेच वारीमध्ये सामील असतात.
0: वारी म्हणजे नेमकं काय मौली?
2: वारी याचा अर्थ जन्म मरणाती वारी, असं आपल्या वारी वारी जन्म मरणाती वारी
0: मध्ये आहे.
2: जन्म मरणाला जी संपूर्ण टाकते तिला वारी म्हणतात. तसं जन्म मृत्यूचा जो फेरा आहे यालाही जीवाची वारी म्हणतात. पण त्या जन्म मृत्यूकडून, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून भगवंताकडे जाण्याचा जो मार्ग आहे आध्यात्मिक दृष्ट्या, याला वारी म्हणतात. आणि आपल्या महाराष्ट्र देशी, महाराष्ट्र प्रदेशी, ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी सुखची देणे घेणेवरी हो दे या जगाची, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमधून प्रतिज्ञा केलेली आहे. हे सुखसंपन्न महाराष्ट्र व्हावा ह्या समाजाला, त्याला भौतिक गरजा जरी पूर्ण होत नसल्या, अभावग्रस्तता या समाजामध्ये जरी असली, तरी मनाची श्रीमंती जी आहे ती वाढावी वाढावी आणि ती राहावी, राहावी आणि ती टिकावी, याच्यासाठी समाधानात या महाराष्ट्रातला, या मराठी नगरीचा जो माणूस आहे तो राहावा, यासाठी लोकोद्धारण, लोकोद्धारासाठी लोकसंग्रहण, लोकसंग्रहासाठी हे असणारं वारीचं प्रयोजन आहे.
0: वारीची परंपरा साधारणतः कधी सुरू झाली आणि किती वर्षापासून चालली आहे साधारण? वकील साहेब.
3: रामकृष्ण हरे. या वारीची जी परंपरा आहे, वारी करण्यामागचं प्रयोजन म्हणजे वारी ही एक व्रत आहे. 27 व्रतामधलं एक पावन पुण्य असणाऱ्या वेळेवरचं एक व्रत आहे. जसे भगवंताचे 10 अवतार झाले, राम जन्म आहे, श्रीकृष्ण जन्म आहे, नरसिंह जन्म आहे, त्याच्यापैकी 27 व्रतामधलं एक पवन आणि पवित्र व्रत म्हणजे ही आषाढी वारी. आता आषाढी वारीमध्ये, आषाढी वारीमध्ये सगळा महाराष्ट्र असणारा सगळ्या भक्तिरसामध्ये आज नांदतो आहे. आणि त्याच्यामध्येच तेरणा रेडिओच्या माध्यमातून हाच भक्तिरस आपण असणाऱ्या जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. दुसरी गोष्ट आहे की वारीचं प्रयोजन करत असताना वारी म्हणजे काय? वारी म्हणजे जे असणारे अज्ञान असणारे मानव प्राणी जीव आहेत, त्यांना जे संत साहित्यामध्ये संतांनी जे मार्ग दाखवले मार्ग दाऊनी गेले दयानिधी संत ते येण्याची पण ते चालो जाता न पडे गुंता कोठे काही. ह्या मार्गामधील किंवा वडील जे जे करतील या धर्मू नाव ठेवी ते आणि आज्ञान जे वाचं कलियुगामध्ये संत अवताराचं जी

प्रयोजन आहे की दुष्ट प्रवृत्तीचा नष्ट करण्यासाठी जे संत अवतारला येतात आणि संतांच्याच संत साहित्यावर कलियुगामध्ये हा जडजीव जीवाचा उद्धार होणार आहे. आणि वारी म्हणजे जे असणारे विकार आहेत अंतकरणातले, जे विकार आहेत, षडविकार आहेत अंतकरणामधल्या असणाऱ्या सगळ्या चिंता आहेत, ह्या चिंता अवघी चिंता वारली, या चिंतेपासून परावृत्त होण्यासाठी संत साहित्याचा, संतांच्या संगतीचा कुठंतरी यांना लाभ व्हावा याचं निमित्त म्हणजे आषाढी वारी.

0: सावळ्या परब्रह्माच्या भेटीसाठी भेटी लागे जीवा लागलीसी अस अशी ही सगळी मंडळी निघालेली आहेत धन्य होण्यासाठी. तर या पंढरपूरचं वैशिष्ट्य काय
1: खुद सर? जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर अशी अभंगाचीच रचना आहे. आणि धन्य चंद्रभागा
0: धन्य भीमा
1: अभंगच आहे. उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड वर निले क्षेत्र महिमे ऐशी चंद्रभागा ऐशे भीमा तीर ऐसा विठीवर देवकोठे असं तुकोबराय म्हणतात. की याच्यासारखं असेल दुसरंही तीर्थक्षेत्रामध्ये आपल्याला तुलना करता येत नाही. सर्वच आपल्याला वंदनीय असतात पवित्र असतात परंतु त्यातल्या त्यात सर्वसामान्यांना सामावून घेणारा देव आपला वाटणारा देव असा पंढरीचा सावळा पांडुरंग आहे. हजारो किलोमीटर हजारो नसलं तरी काही शेकडो किलोमीटर पायी चालत जाणारी मंडळी ऊन वारा पाऊस यांचा कोणतीही तमा न बाळगता. आणि आपण म्हटलात की पंढरीचं महात्म्य काय आहे तर ते धन्य धन्य पंढरपूर विठुरायाचे नगर असा एक अभंग आहे तुकोबार.
0: अजून एक अभंग आहे वकील साहेब. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ भुवरी
1: मग वैकुंठ भुवरी
0: जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. म्हणजे ह्या सृष्टीच्या आधी पंढरपूर होतं इतकं ह्या पंढरपुराचं महत्व आहे असं अधोरेखित केलं. शंकराचार्यांनी सुद्धा त्याच्यावर
1: त्यांनी जे रचलं पांडुरंगाष्ट पंढरपूरला येऊनच की परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम म्हणजे की हे इथं जे परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंग हा परब्रह्मलिंगच आहे ही त्यांना अनुभूती आली. आणि त्यांनी ती उभारल्याबरोबर म्हणजे तिथं उभं राहून सहज गंगा चंद्रभागेचं स्नान झालं की त्या संबंधानं त्यांनी ते पांडुरंगाष्टक लिहिलं.

0: वकील साहेब मला एक विचारायचं की आता ही सगळी संत मंडळी सगळ्या जाती पंथ म्हणजे भेदाभेद ब्रह्म अमंगळ
1: विष्णुमय जग वैष्णवाचे
0: इतकं ह्या सगळा भेद मोडून ही सगळी मंडळी निघालेली आहेत.
1: अगदी
0: कुठलंही कसलंही यत्किंचितही कसलाच भेद नाही. एका परब्रह्माशी एकरूप होण्यासाठी ही सगळी मंडळी निघालेली आहेत. तर सगळ्या वेगवेगळ्या जाती पंथाचे सगळ्या धर्माचे सुद्धा अनेक पण सगळे संत आहेत. संत म्हणजे संत कोणाला म्हणायचं काय अध्यात्माला काय म्हटलंय नेमकं
2: संत संत व्याख्येमध्ये जे असणारे सतपुरुष आहेत किंवा धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी ही जी संताची व्याख्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेली आहे की संताच्या अवताराचं प्रयोजन कार्य संत कुणाला म्हणायचं जे प्रत्यक्ष अनुभूतीतून जगत कल्याणासाठी अभिव्यक्त होतात त्यांना संत म्हणा. दुसरी गोष्ट आहे जे परोपकारासाठी येतात जे हिताचं ज्ञान देतात जे असणारे एक असणारा मार्ग दाऊन गेले दयानिधी संत मार्ग दाखवतात यांना संत म्हणा. आणि संतांच्या संगतीनं क्षणभर घडता संतसंगती विवेक उपजा येते. संतसंगतीनं सत्कर्म घडतं सत्कर्मानं सताचरण घडतं आणि सताचरणानं सद्भाव तयार होतो आणि त्याच सद्भावानं भगवंताची प्राप्ती होते. ही संतसंगतीचं हे महात्म्य आहे आणि हेच संतसंगतीचं महात्म्य कलियुगामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग परमात्मा हा असणारा फक्त नामस्मरण ज्या ठिकाणी भगवंताच्या असणाऱ्या नामाचं लिलेचं स्मरण केलं जातं श्रवण केलं जातं कीर्तन गायलं जातं त्याच ठिकाणी पांडुरंगाचं भगवंताचं असणारं वास्तव्य आहे आणि हेच वास्तव्य तुम्हाला नामातून श्रवणातून किंवा मनन श्रवण निधिध्यासन अशा ज्या असणारे ज्ञान लक्षणाच्या नवरंग लक्षणं आहेत त्या लक्षणाला फक्त भक्तिभाव सुपंत तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल. आणि याच माध्यमातून ह्या आषाढी वारीच्या निमित्तानं ह्या सगळ्या असणाऱ्या वारकऱ्यांचा जो संघ आहे जो संवाद आहे हा संवादातूनच असणारं कलियुगामध्ये सद्विवेक तयार होऊन लोकांच्या मधलं अज्ञान कमी होईल हेच ह्या वारीचं प्रयोजन आहे आणि यांनाच संत म्हणायचं.
0: नामसंकीर्तन
2: साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे फक्त नामाचं सामर्थ्य की नामाच्या नुसत्या नामस्मरण केल्यानं अनंत जन्माची पाप जळली जातात म्हणून नामस्मरण व्हावं म्हणून संतांची संगत
0: वा म्हणजे ही सगळी सज्जनांची मांदियाळी जी आहे संतांची संगती हा पंथ आहे जो वैष्णवांचा आहे वारकऱ्यांचा आहे. तर अशी सगळी आपली वारी चाललेली आहे आणि प्रत्येकाच्या हातामध्ये जो काही भगवीत पताका आहे ते त्यागाचं प्रतीक आहे.
1: हो
0: तर प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये काही ना काही त्याग केला पाहिजे असंच अभिप्राय.
1: अगदी बरोबर.

0: संतांनी या बाबतीत वारीच्या बाबतीत कसं असलं पाहिजे आपण या बाबतीत काय उद्धृत केलेलं आहे
1: बोला ना
0: नाना
2: संतांनी या बाबतीमध्ये भेद केलेला आहे. वारी करण्याचा अधिकार प्रत्येक जीवाला आहे हे सांगताना संत म्हणतात सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नावे किंवा यारे यारे लहान थोर याती बलती नारी नर अशा प्रकारचा उपदेश केला. इथं भेद नाही आणि जिथं भेद नाही तिथं द्वैत नाही अशा ठिकाणी म्हणजे कसल्याच प्रकारचा वाद संदेह निर्माण होत नाही आणि एकनिष्ठतेनं भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी जी वृत्ती लागते ती वृत्ती फक्त वारीतच निर्माण होते आणि सामान्य जीवाला प्रपंचाच्या कटकटीतून दुःखामधून निवृत्त होण्यासाठी वारीचा एकमेव मार्ग असा आहे की त्या वारीत गेल्यानंतर प्रपंचाचा विसर पडतो. वारीत जोपर्यंत वारकरी म्हणून सामान्य माणूस जातो त्यावेळी संतांच्या मेळ्यामध्ये असताना संतांच्या संगतीमध्ये असताना त्यांना प्रपंचातली आठवण पण येत नाही आणि आठवण नाही आली की कुठल्या दुःखाचं त्यांना स्पर्श सुद्धा होत नाही. एकमेव पांडुरंगाचं नामस्मरण हे वारीतच संगतीनं घडतं हे सामान्य जीवाला सुद्धा घडतं ज्ञानाला तर घडतंच घडतं परंतु सामान्य जीवाला सुद्धा भगवंताची आणि नामस्मरण करून पुण्य प्राप्त होऊन त्यांना आनंद मिळावा ही आनंद वारी आहे खऱ्या अर्थाने. आणि ही जी आनंद वारी आहे वर्षातून दोन वारी येतं आणि नामदेव महाराज आरतीमध्ये म्हणतात आषाढी कार्तिकी भक्तजन येती चंद्रभागे माझी स्नान जे करती किंवा दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती. चंद्रभागेचं चंद्रभागेमध्ये स्नान केलं
0: हेळा मात्र म्हणजे क्षणभर
2: क्षणभर एक म्हणजे दृष्टीला पडता क्षणी चंद्रभागासारखं तीर्थक्षेत्र दृष्टीला पडता क्षणी जे पूर्वजन्मीची सुद्धा जी पाप आहेत ते पाप जळून दग्ध होतात असा हा पंढरीचा महिमा आहे. आणि म्हणून त्या पांडुरंगाला पाहण्यासाठी आणि चंद्रभागा डोळ्यानं पाहण्यासाठी डोळ्याने चंद्रभागा पाहिली की सगळ्या तीर्थाचं तीर्थ असणारी चंद्रभागा आहे ती एकदा वर्षातून एकदा तरी आम्हाला डोळ्याला बघून आम्हाला पुनीत अशी अवस्था आमची निर्माण व्हावी या उद्देशानं या वारीमध्ये सामान्य लोकसुद्धा पांडुरंगाच्या भेटीच्या आशेनं जातात.
0: म्हणजे सर्व साधू संतांचे सज्जनांचं एकत्रीकरण आणि सज्जनांचा सहवास याला सगळे
3: मिळविली मांदी वैष्णवाची
0: असं म्हटलंय का
3: असं तुकोबारायांनी ननबरायांसाठी म्हटलं मिळविली मांदी वैष्णवांची
0: वा
3: सगळ्यांना एकत्र आणणं यारे यारे लहान थोर आताच नाना आणि सांगितलं त्याप्रमाणे की भलते म्हणलं भलते भलते म्हणजे कुणीही कारण इथं सकळाशी येते आहे अधिकार सगळ्याला अधिकार आहे कलियुगी उद्धार
0: चांगल्यानेच एकत्र या असं नाही
3: आणि कुणीही या
0: कुणी या
3: कुणी जसं अग्नीमध्ये तृण अग्नी मिळे समरस झाली त्याच्यामध्ये येऊन पडलं की कुठपर्यंत अग्नीत पडेपर्यंतच हे लाकूड चंदनाचं आहे हे लाकूड लिंबाचं आहे हे लाकूड बाबळीचं आहे पण एकदा त्यात पडले की सगळं अग्निरूप झालं. तुका म्हणे आम्ही होऊ अग्निरूप आणि अग्निरूप म्हणजे काय ज्ञानरूप. एकदा त्या अवस्थेला गेल्यानंतर पुन्हा कोळसा कोणत्या वृक्षाचा आहे किंवा जो अग्नी
0: आहे मोक्षाचा अधिकार
3: आहेच आणि ही वारी देते
0: ही वारी देते
3: अगदी
0: फक्त तो चांगल्याच्या संगतीत आला
3: चांगल्याच्या संगतीत
0: बोलू
3: ना अगदी संत संग देई सदा
0: धन मला वाटतं
3: नलगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा हे काही नको आम्हाला पण संतांची संगती द्या. त्याचं कारण आता मग शिवकडे सांगून गेले की चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका संतांच्या संगत गेलं की विवेकाची आपोआप प्राप्ती होते. इकडे भगवत कृपा करून घ्यावी लागते किंवा त्याला जे काही यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान समाधी योगाची अष्टांग पूर्ण करावी लागतात तेव्हा कुठं विवेकावर यायला येतं. इथं सहज
0: म्हणजे या वारीमध्ये साक्षर असो अथवा निरक्षर असो साक्षर असो अनिरक्षर सगळ्यांमध्ये विवेक रुजवण्याचं कार्य या वारीपर्यंत केलंय. मला वाटतं मगा वकील साहेब म्हणत होते खोत साहेब की विवेक हा शब्द ज्ञानेश्वरीत बऱ्याच वेळा आलेला आहे तर काय नेमकं वकील साहेब
4: विवेक म्हणजे प्रत्येक मनुष्याला आपण जन्माला कशाला आलो आपल्या जन्माला येण्यामागचं प्रयोजन काय आहे मनुष्य देहाची महती काय आहे आणि मनुष्य देह कसा आहे देव मनुष्य स्थावर या नाव जगदंबर या तीनही अवस्था जाण कर्मफळाच्या मनुष्य देह हा देव संत आणि जीव ह्या तीन जी गोष्टी आहेत आपल्याला वारी संदर्भ सोडायचा नाही पण देव देवांना अवताराला आणावं लागतं संत हे स्वेच्छेनं अवताराला येतात आणि जीवालाही पूर्वप्रारब्ध अनुरूप जन्म घ्यावा लागतो. मग ह्या जीवाचं जे जन्माचं प्रयोजन आहे की इतर प्राण्यामाजी आहार निद्रा भय मैथुनंच सर्व प्राणीयामाजी समसमान पण मनुष्य देहाला असं एक असणारी बुद्धी कौशल्य दिलेलं एक अवयव जास्त दिला बुद्धी नावाचा तो बुद्धी नावाचा अवयव मनुष्य हा आपण जन्माला कशाला आलो, कोणत्या कर्मानं हे मनुष्य देहामध्ये येऊन आपण काय करतो, आणि आपल्याला मनुष्य देहाचं साधन म्हणून भगवंत प्राप्तीसाठी नेण्यासाठी वापरण्याचं ज्ञान त्या बुद्धीला येतं, आणि तो विवेक उत्पन्न संताच्या संगतीमध्ये होतो. म्हणून असणारी संतसंगती आवश्यक आहे, आणि मनुष्य देह दुर्लभ आहे.
0: ज्ञानेश्वरीमध्ये काय या संदर्भात विवेकेचे असं?
4: आता शांतीब्रह्म एकनाथ महाराजाने भक्तीचं महिमान गायलं मनुष्य देहाचं.

0: गुरुची कृपा झाल्याशिवाय, संत संगती झाल्याशिवाय भगवंताची कृपा होत नाही, आणि भगवंताची कृपा झाल्याशिवाय तुम्हाला असणारा सारासार विवेक उत्पन्न होत नाही की आपलं हित कशात आहे, आपलं अहित कशात आहे, सुख काय आहे, दुःख काय आहे, किंवा जन्माला आल्यानंतर जे आपण ज्यांच्या असणाऱ्या कुळामध्ये जन्म घेतला, ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्यांचं ऋण आहे, ज्यांच्या पाठपोट जन्म घेतला त्या भावबंधाचं ऋण आहे, आपण ज्यांना जन्म दिला त्यांचं ऋण आहे, आणि ज्या भगवंतानं आपल्याला जिवंत ठेवला, हा देह दिला, त्या भगवंताचंही असणार ऋण आपल्यावर आहे. ह्या सगळ्या ऋणातून मुक्त होण्यासाठी
1: वारी
0: भक्ती वारीचा आनंद घेण्यासाठी हे असणारा हा आषाढी वारीची असणारी हे सगळी भक्तिमय वातावरण आहे, आणि तेच वातावरण अनुभवण्यासाठी प्रत्यक्ष अनुकरण करण्यासाठी हे भाव सगळं असणारं संतांची संगती आवश्यक आहे, वारीचं हे महात्म्य आहे.

0: ज्ञानेश्वरीमध्ये ही संत संगती चांगुलपण ह्याबद्दल काय उद्धृत केलेलं आहे?
1: माऊलीने
0: एखादी सांगा.
1: माऊलीने आपल्या असणाऱ्या भावार्थ दीपिका ग्रंथामध्ये श्रीकृष्ण अर्जुन संवादामध्ये वर्णन करत असताना एका जागी चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, तसं म्हणले गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे, तसं संत महात्म्यांचं वर्णन करत असताना आपण मनुष्यदेह हा अज्ञानी आहोत, विस्मरण झालेला आहे, आणि या विस्मरण झालेल्या असणाऱ्या प्रत्येक मानव प्राण्याला आपला असणारं परमप्रयोजन आयुष्याचं कळावं याच्यासाठी जे महात्म्य, जे शंका आहेत, ज्या शंका प्रत्येक श्रीकृष्ण अर्जुन संवादाच्या प्रत्येक अध्यायाच्या क्रमानं ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये मांडलेल्या आहेत, ज्या ठिकाणी तुमच्यामध्ये आता अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण परमात्माने प्रश्न पडला, अर्जुन सांगतोय की देवा माझ्याच वाट्याला हे काय यावं, कुठलं प्रारब्ध आहे कुरुक्षेत्रावर, माझे गुरु समोर आहेत, बंधू समोर आहेत, आप्त आहेत, इष्ट आहेत, त्यांच्याबरोबर युद्ध करण्याचं माझेच कोणतं असं प्रारब्ध आहे, कोणतं कर्म आहे, किंवा माझी बुद्धी तशी का चालावी? तर त्या ठिकाणी दोन उत्तर महत्त्वाचे दिले की प्रत्येक मानव प्राण्यांना जगण्यासाठी दोन गोष्टी आहेत, एक तर अज्ञान आहे आणि एक असणारी त्याबद्दलची अश्रद्धा आहे. अश्रद्धा आल्यानंतर काय होतं, ते सहज सहज असणारा दोन्ही संवादाचा जो विषय आहे त्याच्यामधून पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी तो चेचिया पदराड परिते अवेरुणी गोचिडा शुद्ध चिकान शेवती कमलकंदा आणि दरदुरी, अशा ज्या माऊलीने असणाऱ्या 15 ओव्यामध्ये जो भाव ओतला तैसा हृदयामध्ये रामो, आणि सिद्धांत सांगितला की तैसे हम ममतेच्या लवड सवडी मजन पवतीच बापुडी म्हणून जन्म मरणाच्या दुथडी ढवळती ठेले. मग हे जे सगळे जीव अज्ञानामध्ये अनंत जन्म मरणरूपी असणाऱ्या ह्या भवसागरामध्ये जे असणारे तरताय तरुण जाता येत नाही, हे तरुण जाण्याचं सामर्थ्य
0: आपलं आपल्याला खरं स्वरूप कळून देण्यासाठी ही वारी
1: आहे. खरं स्वरूप कळून देण्यासाठी वारी
0: म्हणजे फक्त आपल्या मधलं अज्ञानाचं गेलं आवरण दूर करण्यासाठी ही वारी.
1: आवरण दूर करणे, आपल्या मधल्या असणाऱ्या शंका दूर करणे, चिंता संपवणे, असुरक्षित भावना संपवणे आणि जगण्याचं परमप्रयोजनाचं ज्ञान येणं.
0: छान छान छान.
2: ज्ञानेश्वरी मध्ये या बाबतीत आणखीन एक म्हणतात की त्यांनी सांगतात की हे ज्ञान जर प्राप्त व्हायचं असेल, कोणतं भगवत प्राप्तीचं ज्ञान जर प्राप्त व्हायचं असेल तर ते ज्ञान कुठं असेल, तर ते ज्ञान पैगा बरवे जरी अथिमनी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वीशी. आणि त्या वारीमध्ये संतांची संगती घडते. जे ज्ञान ब्रह्मज्ञानापर्यंत सामान्य जीवाला घेऊन शिवाची भेट घडवतं ते ज्ञान त्या संतांच्या वारीमध्ये भेटतं आणि त्या संगतीत जाण्यासाठी म्हणूनच माऊलींनी या ठिकाणी त्या ओवीचं प्रयोजन केलेलं आहे.
0: वा वा, म्हणजे ही जी सगळी चांगुलपणांचं एकत्रीकरण आहे तेच म्हणजे माझी ह्या जातीची भेटो मज कोण असंच आहे ना. हे सगळ्यांची जात एकत्र म्हणजे ही आमची जात ही आहे
3: वैष्णव.
0: आम्ही सगळे एका पंथाचे आहोत
3: अगदी
0: असंच म्हणायचं.
3: अगदी अगदी. तर ही
0: बरोबर बोला,
3: वारी जी आहे ही सगुण उपासनेचा मूर्त असा आविष्कार आहे.
0: वा,
3: प्रगल्भ असा आविष्कार आहे. याच्यामाग अध्यात्म, याच्यामाग गूढ तत्वज्ञान आहे. पण ते आता समुद्र असतो की त्याच्या तळापर्यंत सगळ्याला जायची काय आवश्यकता नसते, वर पोहून जायला त्याची खोली मोजायची काय गरज आहे. तर हे वारीमध्ये हे जे संतांनी वरचा जो ज्याला काय म्हणतो भवसागर तरुण जायचं जे सामर्थ्य आहे सामान्यातल्या सामान्याला दिलेलं आहे. सगुण उपासनेचं हे जे आविष्कार जे आहे त्याच्यासाठी ते नाचत जाऊ याच्या खेळी असं म्हणलं की ते देव देईल विसावारे ते जाऊ नाचत जाऊ देवाची
2: जाऊ त्याच्या गावाला सुखदेईल
3: विसावारे
2: असा खेळिया खेळिया या रूपाने संतांनी आपल्या समोर माऊलींनी हा खेळिया म्हणून ठेवलेला आहे. त्या खेळ्यामध्ये माऊली म्हणतात संतांना आम्ही नाचत नाचत पंढरीला जाऊ आणि अशा प्रकारचा खेळिया नावाचा एक जो भाग आहे अभंगाचा तो भाग माऊलींनी मालिकेमध्ये आपल्याला सर्वांच्या परिचयाचा म्हणून आपण काकड आरतीमध्ये जे आपण भजन करतो आहे का नाही उभारावचे जागर असतात त्या जागरामध्ये अशी भजनं म्हणतात नाचत जाऊ त्याच्या नाचत जाऊ त्याच्या गावात.
3: तर ही सगुण उपासनेची जी काही मूर्त आविष्कार जी आता सांगितलं गेलं तर त्याच्यामध्ये ते सतत म्हणजे असतच काय हे की श्री विष्णू हरी गोविंद कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषद उदंड गाती उदंड गायन चाललेलं असतं, आत्मचर्चेचं चाललेलं असतं, भगवंताच्या नामाचं चाललेलं असतं.
0: आणि मला वाटतं भगवंताने वचनच दिलं ना, जिथे श्रवण कीर्तन
3: जिथे
0: चालू आहे
3: अगदी अगदी
0: त्या ठिकाणी मी तिष्ठत वाट बघत
3: होतो.
0: आता सुद्धा या ठिकाणी
3: अगदी
0: उभा आहे
3: इथं
0: आकाशवाणीच्या
3: अगदी बरोबर आहे सर.

0: नमस्कार, मी योगेश कुलकर्णी. आपण ऐकत आहात आपली माणसं, आपला आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, या वारीच्या निमित्तानं उजळून घेण्यासाठी उपस्थित आहेत इंग्रजीचे अध्यापक श्री नंदकुमार खोत, ॲडव्होकेट दिगंबर खोत आणि वनविभागातील निवृत्त श्री ऋषिकेश नाना चव्हाण. सर, संतांचे महत्व सगळं चाललंय आपलं.
1: हो,
0: मला वाटतं तुकाराम महाराजांनी काही स्वतःला मागितलं नाही कुठं.
1: बरोबर,
0: पण एक ठिकाणी त्यांनी मागणे ते एक तुझं पशी आहे
2: देसील तरी पाहे
0: पांडुरंग, या संतांशी निरवी.
2: आणि
0: या संतांशी निरवी म्हणजे संतांचा सहवास दे, संतांचं
1: अगदी
0: सानिध्य दे, संतांची सेवा करूची उर्मी दे, असं काय आहे नेमकं हे.
3: जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपली असणारी चिंता एका प्रमाणातून व्यक्त केली, आपल्या जीवनाचं प्रयोजन एका अभंगातून व्यक्त केलं आणि प्रतिज्ञा काय करावी कशासाठी. घेहीन मी जन्म, घेहीन मी जन्म याजसाठी देवा. मी जन्माला येण्याचं प्रयोजन जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत की मला जन्माला यायचं कशासाठी, तुझी चरण सेवा साधावया.
0: वा,
3: आणि जन्म माझा स्वेच्छा जन्म आहे. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांना पारमार्थिक असणाऱ्या अवस्थेमध्ये वृत्तीची स्थिरता करून जन्म मरणातून मुक्त होण्यासाठी परमार्थ आहे. जन्म मरणातून मुक्त व्हायचे का पुन्हा जन्माला यायचे, मग संत प्रतिज्ञा करतात जन्माला यायचे कशासाठी. फक्त हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी, मला तीन सेवा करण्यासाठी जन्माला यायचंय अशी प्रतिज्ञा संत करतात. आणि चिंता कुठं आहे, जगत संतांची चिंता एवढीच आहे काय.

0: जन आणि हे सांगण्यामागचं संत साहित्याचं काय प्रयोजन आहे की प्रत्येक जीवाला हा परब्रह्माचा अंश आहे. प्रतिज्ञा करा, सुख कुठं आहे तुम्हाला कुठल्याही याच्याशिवाय ऋणानुबंधाशिवाय कुणाचीही भेट होत नाही. आपल्या संबंधात आलेले प्रत्येक असणारा जो आनंद घेण्याचं ठिकाण हा मानव आहे.
1: वा वा वा.
0: आणि आनंद घ्यायचाच जर तुम्हाला असेल तर तुम्ही इतराला आनंद द्या, तुम्हाला आनंद मिळेल.
1: उलट आता नुसतं कलियुगाचा प्रभाव म्हणून हा विषय सोडून देणे एवढ्या मर्यादित नाहीये.
2: अगदी बरोबर.
1: माणसाला जीवनात आनंद मिळवायचा असेल तर माणसाच्या जवळ माणूसच असला,
0: माणूसच असणं अपेक्षित आहे.
1: आणि त्यासाठी ही वारी हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण
2: वारीमध्ये सगळे भेदाभेद घडून
1: ही एकमेकांच्या जीवाची तर भेटच आहे, पण एकमेकांमधल्या शिवाची सुद्धा भेट आहे. असंच आहे ना.
0: आणि वारीचं दुसरं एक प्रयोजन मला असं वाटतं की एक संवाद आहे, मनुष्यामनुष्यामधला संवाद.
1: आता सध्या डायलॉगच बंद होत आहे.
2: अगदी. संवाद, संवाद नसेल तर विसंवाद तयार होतो.
0: आणि संवाद नसला की वाद तयार झाला, विकृती आली. आणि ते द्वेत घालवण्यासाठी एकमेकाच्या बोलण्यातून, संवादातून असणारे जे शब्द, ज्या संवादातून असणारे वाक्य एकमेकाला बोलली जातात, त्या संवादातून, संत साहित्याच्या संवादातून सद्विचार तयार होतात. म्हणून ह्या वारीचं प्रयोजन आहे. वारीमध्ये जा, संतांच्या संगतीमध्ये जा, भक्तीमध्ये अंतकरण शुद्ध करा. अंतकरण शुद्ध झाल्यानंतर ज्ञान येईल. आणि याच संत संगतीतून तुम्हाला असणारं अत्यंत दुःख, जी सांसारिक आपण जगतो आहे, पूर्व प्रारब्धानं दुःख भोगण्यासाठी मनुष्य देह दिला, संसारातील दुःखाची निवृत्ती होण्यासाठी एकदा तरी पंढरपूरच्या वारीला जा, की जेणेकरून ते दुःख तुम्ही विसराल आणि तुमच्यामध्ये संत संगतीनं सदाचरण तयार होईल. ही वारीचं प्रमुख महत्व आहे.
1: शब्देवेन संवादू.
0: हा,
2: शब्देवेन संवाद.
1: खूप छान सर. वारी वारी आपण सगळं म्हणतो, पण असा एक अभंग येतो मध्ये की ठाईचं बैसून करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. मग वारीला जायचं नाही का? नेमकं काय आहे
3: या संदर्भामध्ये? असं नाही, संतांनी जो उपदेश केलेला आपल्याला या संदर्भामध्ये, वारी वारी जन्म मरणाती वारी, मग अशी म्हणलो, ही वारी जी आहे जन्ममरण वारण्यासाठी आहे. आणि मग ज्या लोकांचं म्हणजे इंद्रिय सक्षम नाहीत, ज्यांचं वयोवृद्ध झालेले आहेत, ज्यांना चालता येत नाही आणि वारीला जाणं त्यांच्याने अशक्य आहे, ज्यांना रोग जडलेले आहेत, मग अशांनी वारीला नाही गेलं म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक हुरहुर राहील. मग अशांच्यासाठी प्रयोजन असावं म्हणून संतांनी आपल्या समोर हे ठेवलेलं आहे की पंढरीची वारी आहे माझ्या घरी, हे गण आनिकन करी तीर्थव्रत, किंवा ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा. आपण आपल्या घरी बसून सुद्धा मानसवारी सुद्धा करू,
2: मानसिक वारी.
3: आपण आपले डोळे लावून आपण जर आठवण केली, आज बाबा आपण आज पंढरपूरला जाण्यासाठी निघालो, आपल्याला एकादशी पर्यंत पंढरपूरला जायचं आहे, तर पहिल्या मुक्कामाला आपण उस्मानवाडला मुक्काम, दुसरा मुक्काम आपला वैराग मध्ये, तिसरा मुक्काम आपला मोहळ मध्ये, असे अनेक मुक्काम करत करत करत दशमीच्या दिवशी आपला मुक्काम कुठं असेल तर आपण थेट पंढरपुरात जातो. आणि एकादशीला काय करतो तर चंद्रभागेला आंघोळ करतो, चंद्रभागेमध्ये आंघोळ करून आपण पांडुरंगाच्या दर्शनाला रावळात जातो. हे डोळं झाकून जाग्यावर चिंतन करून जरी ते म्हणजे आपल्या मनामध्ये आणलं तरी ते सुद्धा पांडुरंगाचं दर्शन आहे. अशा लोकांना पंढरपूरला शरीरानं जाता येत नाही, म्हणून ही वारी ठाईच बैसून चिंतन जरी केलं तर ती पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कनकरी तीर्थवरती, किंवा मायबाप दैवत, मायबाप हे दैवत माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी. अशा लोकांसाठी आई वडील हेच विठ्ठल आणि रुक्मयी आहे, तिकडे जाण्याची सुद्धा गरज नाही. याचा अर्थ ज्यांचे इंद्रिय सक्षम आहेत त्यांनी वारी करावीच, आणि ज्यांची इंद्रिय सक्षम नाहीत, जाऊ शकत नाहीत, अशांनी या धारणेने इथं बसून भगवंताचं चिंतन करावं, मानसवारी करावी. या प्रयोजनार्थ संतांनी उपदेश केलेला
2: आहे. कारण
1: आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ईश्वर अशा अनुसंधान साधणं हीच वारी आहे.
3: हो, अगदी बरोबर.
1: आणि ते साधू शकतो हे वेगवेगळ्या अभंगातून, वेगवेगळ्या संतांनी, वेगवेगळ्या प्रसंगातून सांगितलेलं आहे असं दिसतं.
2: किंवा जे आपण आता विचारलं की मग वारी करू नये का, तर आमच्या नानाला तो अभंग चांगला येतो की जो वारी हे जव हे सकळ सिद्ध आहे
3: तो सोहित पाहे. नाही, या संदर्भामध्ये सावतामाळ्यांनी काय केलं, सावतामाळ्यांनी काय केलं तर आपल्या स्वतःच्या विहिरीवर मोठ मारून तिथं भाजी वगैरे पिकवायची, है का नाही, कांदा कांदा कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी. जवळच पंढरपूरच्या त्याचं गाव असताना सुद्धा वारीला हे म्हणले कधीही गेलेले नाही, आणि वारीला न जाता पांडुरंग त्यांच्याकडे आले. तर म्हणजे वारी करावीच असं नाही, भावशुद्ध भगवंताला फक्त भावशुद्ध असला की वारी करावीच असं नाही. म्हणूनच जागच्या जागी सुद्धा आपलं आपल्या वाट्याला आलेलं काम स्वधर्म कर्म जे आहे ते कर्म जर निष्ठेने केलं,
2: कर्मे येशु भजावा
1: यासाठी ते म्हटलेलं आहे.
3: कर्मे येशु भजावा म्हणलं आणि म्हणून या सावतामाळ्याच्या वाट्याला आलेलं जे काम आहे शेतकऱ्याचं ते काम अतिशय निष्ठेनं हे विहीर नाडा
1: मोठ नाडा विहीर
3: मोठ नाडा
2: दोरी
3: अवघी व्यापिली पंढरी किंवा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी हे सावतामाळ्यांचं म्हणजे अशा प्रकारची धारणा होती. त्यांनी पंढरपूरला गेले नाहीत पण पांडुरंग त्यांच्याकडे भेटण्यासाठी आले.
1: एवढा अधिकार,
3: एवढा अधिकार आहे
1: म्हणजे कर्ममार्गी संतांचा कर्ममार्गी व्यक्तीला देव सुद्धा तिथं जातो. मला वाटतं अनेक संतांची अशी उदाहरण आहे.
2: माऊली हरिपाठात असं म्हणतातच, असोनी संसारी जीव वेग करी.
1: वाह,
3: वेदशास्त्र
2: उभारी बाह्या सदा बाह्या उभारून वेदशास्त्र आणि गर्जना
1: परमार्थासाठी
2: सोडायची गरज,
1: सगळं संसार
2: सोडायची गरज,
1: हिमालयात जायचं, बगवे कपडे घालायचे.
2: अगदी
1: असं मला वाटतं बगव्याबद्दल. तर
2: म्हणजे तो मार्ग, तो उपासना मार्ग जो आहे तो निर्गुण निराकारासाठीचा आहे. सांख्य मार्ग ज्याला गीतीमध्ये सांगितला किंवा ज्ञान मार्ग सांगितला, पण हे वारी हा मग अशी जी सांगितलं की हा सगुण उपासनेचा आणि हे नामोच्चार नामस्मरण आणि नामचिंतन सामान्यांना तो एक उपासनेचा सक्षम असा संतांनी मार्ग दिला. आणि भगवंतानी आपण मग अशी विचारलं की नारदानी प्रश्न केला भगवंताला की मी तुला कुठं हुडकू, मी तर त्रैलोक्यामध्ये फिरतोय आणि तुम्ही नेमके कुठं आहेत, मी बघायला गेलो तर तुम्ही सापडत नाहीत. मग त्याने असं म्हणले, तुम्ही वैकुंठी नसे एक वेळ सूर्यबिंबापाठीही न दिसे, योगियाची मानसी मरुडवणी जाई. मी सूर्य तर सर्व काळ आहे पण तिथं सुद्धा कदाचित नसेल. मी वैकुंठात मला शोधायला येशील तर कदाचित तिथेही नसेल. योगियाची मानस जी आहेत अंतकरण आहेत जे मला ध्यातात रात्रंदिवस ऊन वारा याची पर्वा न करता. ती वाराच भक्षता वाराच पितात आणि काय त्याला की हवाच पितात अशी योग्यांची अवस्था असताना सुद्धा तिथेही कदाचित मी नसेल. मग मी कुठं आहे? मग त्याने पुढे म्हणले, परीतया माझी पांडवा हरपला गिवसावा जेथ राम नाम घोष बरवा करीती माझे. आणि हे कुठे करतात? वारीमध्ये. कारण जयांची वाचे पुढे भोजे नाम गरजत असे नाम नाचत असे माझे. त्यांच्या जिभेवर माझं नाव नाचतं म्हणले आणि अखंड नाचतं नाव ते घेतात असं नाव घेण्यासाठी. असं नाव असेल पूर्वजांनी अम्माची पुण्य आई. तिथं पुढं असं म्हणलं की ते सहस्त्र जन्म ओळखी जे एक वेळ मुखा यावया. एकदा मुखा वाटे माझं नाव येण्यासाठी हजारो जन्माची पुण्याही लागते.
1: प्रल्हादाची कथा
2: अगदी अगदी. आणि असं नाम हे वारीमध्ये सहज सहज चालत चालत चालत नामाची वारी असते, उपासनेची वारी असते.
1: नामामृत गोडी
2: वैष्णवाला जीवन कळा.
1: आणि नाम संकीर्तन साधन सोपे पण
2: जळतील पापे साधन आहे, सोपे सहज आहे, सगळ्याला घेता येत.
1: त्याला वेळ काळ स्थळाचं बोलणं नाही असंच म्हणायचं. काय म्हणणं आहे?
0: योग काळ वेळ योग याग विधी येणेनो हे सिद्धी वायाची उपाधी दंबोदर. मग संतांनी काय सांगितलं? माऊलींनी जरी भावार्थ दीपिका या ग्रंथामधून कर्म भक्ती ज्ञान आणि योग हे जरी मार्ग सांगितले असते, निळोबारायांनी पाच पंत सांगितले, पण सगळ्या असणाऱ्या पाच पंतामध्ये वारकरी संप्रदायानं भागवत धर्मामध्ये जे असणारा भक्तिमार्ग सांगितला सुपंत, की कुठलंही कर्म करत असताना

हे जे सगळं तुम्हाला जी इंद्रिय दिली, अनेक इंद्रिय दिली असताना तुम्ही तुमचं स्वधर्म आचरण कसं करावं हेही ज्ञान दिलं. स्वधर्म आचरण करत असताना, आपलं कर्म पालन करत असताना, व्यवसाय असो, शेती असो, कुठलंही असो, तुम्हाला जी इंद्रिय दिलेली आहेत त्या इंद्रियानं भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या काम वेगळं सारायची गरज नाही. सावतामाळी महाराजांनी सगळे शेतीचं कांदा मुळा भाजी हीच माझी सगळी विठाई आहे असं म्हणून सत्कर्म केलं.

0: अनेक साधू संतांची अशी खूप उदाहरणं आहेत आणि यात मला वाटतं संत नरहरी सोनारांचे सुद्धा खूप छान अभंग काय आहेत सर नेमकं?
1: त्याने त्यांच्या व्यवसायाचं रूपकच तयार केलं, तिकडं कसं पोहोचता येईल ते
0: छान.
1: आणि त्याने तुझ्या नामाचा व्यवहार म्हणतात,
0: देवा तुझा आम्ही,
1: देवा तुझा आम्ही सोनार, तुझ्या नावाचा व्यवहार, तुझं नाम घेणं काय आहे की आपली जी काही उपासना आहे ही नामासाठी असावी, नावासाठी नसावी. आणि वारी नेमकं ते शिकवते की भेदाभेद काय, नाम विसरून, नाव विसरून जा स्वतःच, फक्त एकच नाव लक्षात ठेवा. की जे आपण आता म्हणलात की प्रत्येक संतांनी आपला आपला व्यवसाय सोडला नाही, जाती सकट व्यवसाया सकट उद्धरले, इतरांनाही त्यांनी उद्धारलेला आहे. कारण आपणासारखे करी तात्काळ नाही काळ वेळ तया लागे, त्यांच्या सारखंच करतात. ज्यावेळेस तुलनाच ज्यावेळेस येते त्यावेळेस ज्ञानेश्वरीमध्ये असं माऊली म्हणतात की जो परीस आहे, परीस हा परीस लोखंडाला सोनं करील पण तो परीस करणार नाही ना,
0: परीस करणार
1: तो सोन्याला परीस कुठं करतो. पण आमचे संत इतरांना संत बनवण्याची बनवतात ही त्यांच्या ताकद.
2: आणि म्हणूनच
1: देव हा दुसऱ्याला देव बनवणार नाही,
2: म्हणूनच संतांच्या चरणावर विश्वास ठेवा. आणि ह्या संतांच्या चरणावर विश्वास ठेवल्यानंतरची काय फलश्रुती आहे, वारीला जावं लागतं.

0: अरे कारण संतांच्या संगतीत गेल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. संतांच्या चरणावर विश्वास ठेवल्यानंतरच सर्व भावाने अनन्य भावाने संताला शरण गेल्यानंतर भगवंत आपला प्रपंच चालवतो. योगक्षेम त्याचे जाणे जड भारी. म्हणून तुम्ही आषाढी पर्वकाळावर जर तुम्ही आषाढी असणाऱ्या यात्रेला गेलात, पंढरपूरला गेलात, वाऱ्या केल्या तरी प्रपंचावर काही तुमचा परिणाम होत नाही. म्हणून संतांच्या संगतीत हे वारीचं असलं महात्म्य आहे, संत संगतीची फलश्रुती आहे.
1: मला वाटतं संत सेना महाराजांचे सुद्धा अभंग आहेत.
2: हो,
1: संत एकनाथ महाराजांनी तर काय भारुड किती मोठं काय आहे, म्हणजे किती मोठा आयाम आहे तो सगळ्या समाज घटकांना वर आणण्यासाठी त्या परिभाषेत त्यांना जवळ करण्या

0: करण्यासाठी त्यांना कुठलं म्हणजे कळत आणि नकळत त्यांच्यामध्ये परमार्थ कशा
1: पद्धतीने. कारण नाथ महाराजांनी खांब दिला एक नाथ म्हणले ती जी इमारत फळाला आली की ज्ञानदेवे रचिला पाया. हे संत बहिणाबाईंनी जी तुकाराम महाराजांच्या शिष्य होते त्यांनी जी अभंग लिहिला तो अभंग लिहिला की उभारिले संत कृपा झाली इमारत फळा आली हुवा. आणि पुढं असं म्हणलं की ज्ञानदेवे रचिला पाया उभारले देवालया
0: झाली पापा आता पातुटी.
1: आणि पुढं शेवटी त्याने असं म्हणतात की मग तुका झाला असे कळस. याच्यामध्ये एक असं आपण विचारलं ती म्हणजे नाथ महाराजांचं की नाथ महाराजांनी त्या भागवत धर्माला टेकू दिला म्हणले.
0: वा वा वा
1: त्या इमारतीला. त्याचं कारण असं नाथ महाराजांचं जे कार्य आहे संत मांदियाळीमध्ये अजिबात दुर्लक्षित करता येत
0: नाही. आपल्या मराठवाड्यातली
1: अगदी
0: मराठवाड्यात जास्त संतांची
1: हो नाही मराठवाडा संतांची भूमी आहे.
0: संताची
1: भूमी जवळपास मराठवाडाच आहे.
0: आणि संत म्हणजे देव ते संत
1: संत ते देव निमित्त त्या प्रति
0: म्हणजे देव जन्मले तापले ते एका अर्थाने सगळ्यात महत्त्वाचं
1: जे काही आपल्या जिल्ह्यातून आले. आता विषय जो नाथ महाराजाचा तोच आपण पूर्ण करू अगोदर की त्यांच्या एवढं लिखाण जवळपास इतराचं म्हणजे तुलना करायची नाही पण त्यांचं लिखाण जास्त आहे. 18,000 ओव्यात त्यांनी एकनाथी भागवत लिहिलं. जवळपास 40,000 ओव्याचं रामायण आहे. 40,000 हे 60,000 तर झाली जवळपास. आणि मग रुक्मिणी स्वयंवर आहे पुन्हा तीर्थावळी आहे. आणि तीर्थावळी मला वाटतं नामदेव महाराजाचं आहे. पण नाथ महाराजांचं जे आहे भारुड आहेत गवळणी आहेत रूपक आहेत असे जवळपास 1,00,000 जवळपास 1,00,000 ओव्यांचं त्यांचं जवळपास सर्व साहित्य आहे. आणि एवढं दुसऱ्याचं नाही. आता थोडं सांगतो अजून पुढे की ज्या काळामध्ये गावोगावी एक 15-20 वर्षापूर्वीचा काळापर्यंत जरी गृहित धरलं तरी एखाद्या गावात भजनी मंडळ असेल नसेल कुठे समजा इतर देवतेची उपासना असेल नसेल पण प्रत्येक गावामध्ये न चुकता रामायण असायचं. आणि रामायणाच्या माध्यमातूनच नाथरायांनी काय केलं तर अध्यात्म आणि परमार्थ जीवन
0: काय सांगितलं
1: या संदर्भात नाना जास्त बोलू शकतील. कारण
0: ग्रामीण भागात नाना
1: रामायणाचार्यांगात
0: सांगतात असं ऐकायला
1: बोला नाही नाथ महाराजांचं बोला
2: नाथांचं थोडं सांगेपर्यंत तुम्ही आठवा. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी नाना रामायणावर सुंदर सांगतील. परंतु मला एकच म्हणायचं आहे की सरांनी जो प्रश्न विचारला संत तेची देव देवतेची संत देव काय करतात मला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या हरिपाठावर यायचंय. नाथांनी काय केलं देव काय करतात मुकम करोती वाचा लंग पंगुलंग येते ग्रीम येतकर पाहा तम वंदे परमानंद माधवम हे देवाचं सामर्थ्य. मुख्यांना वाचा देतात पांगळ्यांना पाय देतात. परंतु संत काय करतात देवतेची संत. संतांचं काय सामर्थ्य आहे संत रेड्यामुखी वेद बोलावला निर्जीव भिंत चालवली ही संतांचं सामर्थ्य. म्हणजे देवतेची संत ह्या प्रतिमेमध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आपल्या हरिपाठातून जो बोध केला हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. दुसरी गोष्ट की साधन आणि साध्य काय निवडावं तेने साधती साधने तुटती भावाची बंधने संताविन प्राप्ती नाही ऐशी वेद देती वय असं प्रमाण देऊन शांतीब्रह्म एकनाथ महाराज असणारा त्यांच्या साहित्यामध्ये त्यांनी
0: वा
2: हे सगळं महात्म्य सांगितलेलं आहे.
0: आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला नाही आपल्याला सगळ्यांना भूषण वाटावं. आणि तेरणा जी तेरणा नदी वाटे ते तेर ढोकी
1: अगदी
0: सगळ्या जगाच्या नकाशामध्ये गोरोबा काकांच्या नावानं प्रसिद्ध आहे.
1: हो
0: तर त्या काकांचं महात्म्य तर केवढं अवर्णनीय आणि मोठं आहे.
1: बोला काका.
0: काका म्हणजे संतांचे पूर्ण परीक्षक काय म्हटल्याला एकूणच
1: हा अगदी. काका म्हटलं की वैराग्य महामेरू.
0: वा
1: वैराग्य महामेरू ही पदवी काकांना संत नामदेव महाराजांनी दिली.
0: वा वा वा
1: कारण परीक्षा झाली आणि परीक्षा मुक्ताईनी परीक्षा घेतली की कोण पक्क आहे कोण कच्च आहे त्यांचं थापटणं हातात घेऊन संत परिषदेमध्ये. आणि नामदेव महाराजाच्या डोक्यात असं लागलं की ते म्हणजे काय हे चाललंय असं म्हणल्याबरोबर ते म्हणजे काका हे गाडगं कच्च आहे. आता काकाचं गाडगं म्हणजे काकानी नामदेव महाराजांना म्हणजे मुक्ताईनी काकांना सांगावं की गाडगं कच्च आहे. आणि त्यांनी नामदेव महाराजांनी सगळ्याला विचारलं सगळ्याला विचारल्यापेक्षा काकांनाच विचारलं. काका वयस्कर होते सगळ्यामध्ये ते म्हणले नामा खरंच गाडगं कच्चे देवाकडे धावत गेले ते.
0: वा
1: पंढरीच्या पांडुरंगाकडे धावत गेले देवा म्हणले सगळ्या संतांनी मला कच्चं ठरवलंय आपलं काय म्हणणं आहे.
0: वा
1: ते म्हणले आता सगळ्यांनीच ठरवलं तर मी वेगळं काय सांगू. आणि मग कुठं जाऊ विचारायला मग माऊलींनी देव महाराजाकडे आले. आणि त्यांनी सांगितलं विसोबा खेचराकडे जा म्हणजे.
0: वा
1: म्हणजे इथं काय की मी भक्त आहे सगुण भक्तीच्या पुढे. नामदेव महाराज जाईना गेले होते, भगवंताची अनन्यता होतीच, पण त्याच्या पुढे जाणं म्हणजे चराचरामध्ये भरलेलं आहे.
0: किती मोठं हे
1: अगदी अगदी हे ज्ञान त्यांना द्यावं
0: गोरोबा काकांनी,
1: गोरोबा काकांच्या मार्फत. आणि पुन्हा विसोबा खेचराकडे गेली,
0: निर्गुणाची भेटी आलो,
1: आलो सगुणा, सगुण पाव
0: झालो,
1: निर्गुणाची भेटी आलो सगुणा.
0: खेचरी लागली पाहता पाहता मला वाटतं योगशास्त्रातली शेवटची अवस्था,
1: शेवटची अवस्था
0: ती गोरो आपल्या गोरोबा काकांनी ती व्यक्त केली आहे. म्हणजे कुठल्या अवस्थेला पोहोचलेले
1: हे हो
0: महान विभूती होत्या आणि त्या मातीत आपण सगळे जन्मलेलो आहोत. ती फार मोठी
2: मला काही मानसिक आणि शाहीजी सेवा आहे तीन प्रकारची. एका सेवेचं प्रमाण आपण काकाचं वर्णन आपल्या जिल्ह्यामध्ये करणं गरजेचं आहे. काकांची जी असणारी कायिक सेवा आहे, थोटा गोरा भजन करी हात फुटले वरचे वरी, ही काकांचं सामर्थ्य देवांना हात द्यावं लागलं अशी असणारी अनन्य भावानं काया वाचा मनानं अनन्य भावानं काकांच्या ज्या चरित्राकडं पाहिलं जातं, ज्या चरित्राकडं पाहून ज्या काकांच्या पुण्यभूमीमध्ये आपण जन्म घेतला त्या काकांचं जरी चरित्र आपण डोळ्यासमोर पाहिलं तरी त्या संत युक्तीला प्रमाण धरावं लागेल की मार्ग दाऊनी गेले दयानिधी संत ते, असं असणारं काकांचं महात्म्य आहे.
0: जे सर्व महाराष्ट्रातील तत्कालीन संत काकांकडं
1: परीक्षक
0: पाहत होते की म्हणजे प्रमाण म्हणून पाहत होते,
1: कारण वैराग्य त्यांच्या वैराग्याची वैराग्य महामेरूच होती ते, कारण स्वतःचं मूल पायाखाली चिंगरलं जातंय याचं भान नसणं, प्रापंचिक अवस्थेतून पुढे जाणं, ह्याचं जे काही दृश्य प्रमाण किंवा संत वाङ्मयातून सांगितलेलं जे प्रमाण आहे ह्यालाच वैराग्य म्हणायचं ना. माती तुडविता नाही देह स्थिती, आठविता चित्ती पांडुरंग, गोरोबाची कांता पाणी अशी जाता, पुत्राला पाहता खेळत असे, लक्ष असू द्यावे स्वामी बाळावरी, मी पाणी घेऊन येते म्हणले, आणि तोपर्यंत ते रांगत रांगत रांगत बाळ त्या चिखलात यावं तुडवून जावं, ही विवेकानंतरची जी अवस्था असते वैराग्य हे संताच्या ठाईच असतं. संत म्हणून मग आपण विचारलं होतं ती सत शब्दापासून पुढे शब्द तयार झालेला आहे की ज्ञानेश्वरीच्या नव्यादेमध्ये संत आणि असंत असे दोन मार्ग सांगितले. असंत म्हणजे संपणारा लटका किंवा त्याला काय म्हणता येईल की
0: अपूर्ण,
1: हा अपूर्ण अशाश्वत
0: अशाश्वत
1: अशुत, पण संत शब्दाचा त्याने अर्थ तिथं असा दिला की तो न संपणारा आहे, अभंग आहे, अविनाशी आहे.

0: Așa aș
1: vrea. Să nu de măilanță sudat stană, tanță stană sura par ucce dărăje să aie. Tăr, anăștat le așa cum măila hăt. Gență stană cu mult hăt.
0: Agri. Chiva canupatra hăt. Mângălvedece canupatra. Că șama călăuntinii ci himulghii. Că șama călăuntinii ne sudă de hăt hăt hăt hăt hăt hăt hăt hăt hăt hăt hăt hăt hăt hăt hăt कि आपल्या राणीवशामध्ये ही सुंदर असणारी महिला असावी म्हणून ते आले आणि त्यांनी समोर पांडुरंगाच्या समोर उभा राहिली म्हणजे मला जर त्यांनी धरून नेलं तर तुझी लाज जाईल पांडुरंगाला बोलले
1: वा
0: आणि सरळ असं पाहिलं की त्या डोकं त्या पांडुरंगाच्या चरणावर ठेवलं की ती ज्योत आलंतात विलीन झाली आणि मग ते कलेवर घेऊन जातील का पुन्हा ते सैनिक नाही गेले पण आशा कानोपात्रा तिची मुलगी तिनंही आपण तेनंही अभंग लिहिलेले आहे याच्यामध्ये कोण नाही असं नाही
1: जनाबाई
0: हा संत जनाबाई
1: जनाबाई
0: त्यांचा अधिकार तर असं सांगितला की नामदेव कीर्तन करी वाळवंटामध्ये वाळवंटामध्ये नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग त्यांच्या कीर्तनात देव नाचतो कीर्तनाचा महिमा असा आहे कीर्तन चांग कीर्तन चांग
1: आहे ते अंग
0: होय अंग हरिरूप म्हणतात नामदेव महाराज आणि त्याच नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये देव नाचतो बरं हे नाचतो ते नाचतो माऊलीने या संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली ज्ञानोबा माऊलींनी अशा माऊलींना जनाबाई म्हणतात की जणी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग हा अधिकार आहे त्यांच्याकडे म्हणजे सामाजिक समरसता नव्हे सामाजिक समता
1: समता
0: प्रस्थापित केली अगदी
1: तरी
0: हो सोयराबाई आहेत बंका म्हणजे चोखा महाराज जे आहेत चोखा मेळा जे आहेत त्यांचे मेहणे बंका हे बंकानी अभंग लिहिले आणि त्यांची पत्नी जी आहे सोयराबाई तिने सुद्धा अभंग लिहिलेले आहेत प्रत्येकाने अभंगाची कौन केली हे सामाजिक समता जी आपल्याला संविधानामध्ये आढळून येते सामाजिक न्याय नावाचा जो ह्याच्यामध्ये आढळून येतो तर हे आपल्याला संतांच्या आचरणामध्ये कारण तुकोबाराय उघडउघड बोलले की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया की आडराणी भरिले जग म्हणजे आडराणात जग इकडे तिकडे पसर डोंगामध्ये बुवाबाजीमध्ये अंधश्रद्धेमध्ये अज्ञानामध्ये जे काही हे पडलेलं आहे यांना बाहेर काढण्यासाठी ऋषींनी जे सांगितलं ऋषीमुनींनी ज्या ऋचा लिहिल्या ऋषीमुनींनी त्याला कंदर त्याला काय म्हणतो आपण की खंडहरमध्ये किंवा गुहेमध्ये जे काही ज्ञान तयार केलं आणि ऋचा निर्माण
1: ज्ञान निखळ तत्व
0: अगदी
1: शुद्ध भाव
0: अगदी
1: सगळ्या संतांनी
0: तर ते समाजापर्यंत येण्यासाठी संतांचं तिथं सहज दृष्टीनं जरी आपण पाहिलं तरी ते प्रचारकाचं काम त्यांनी मोठं केलेलं आहे आचार्य जो शब्द आहे ते चालत राहणे तिथून समाजापर्यंत ज्यांनी आणलं त्यांना आचार्य पहिल्यांदा म्हटलेले आता आचरण ज्याचं आहे त्यांना आचार्य म्हणतात ही गोष्ट खरी पण मध्ययुगीन संतांचा कालखंड हा मध्ययुगीन भारतामधला आहे तर त्या काळामध्ये त्यांनी समाजापर्यंत ह्या गोष्टी आणून पोचवल्या आणि साच भावे म्हणजे डेमो द्यावा लागतो आणि डेमो देऊन ते कळतही थोडंच
1: त्यात भाव महत्वाचा आहे सगळा
0: अगदी
1: वकील साहेब
0: अगदी
1: बोला म्हणजे चोखा महाराजांनी तर म्हणलं की चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा काय भुलाला अशी वरली या रंगा
2: संत संत साहित्यामध्ये भावाची जी अवस्था आहे मनाचं जी असणारं भाव विकार विश्व आहे ह्या विकार विश्वातून सुपंत भक्ती मार्गातून भावविश्वाकडे येत असताना बुद्धीची धारणा तयार करून जे भावविश्व आहे शास्त्राच्या शास्त्र प्रमाणाप्रमाणे कर्माची साम्यावस्था ज्ञानाची साम्यावस्था आणि भक्तीचा सहज भाव अभेद भक्ती ह्याचा जी भक्तीचा ज्ञानोत्तर भक्तीचा जो आनंद आहे आणि हे भावपूर्ण अंतःकरणच तुम्हाला असणारं भगवंताची प्राप्ती करून देते किंवा भावेन देव कलेया नरेंद्र भावानच देवाची प्राप्ती होते नाथ महाराज सांगतात हे निज

0: हे कारण हे संतांनी सांगितलेलं संत चरित्रातलं वर्णन आहे की त्या भावावस्थेवर जावा आणि त्या भावावस्थेवर जाण्यासाठी फक्त सहज सुपंत आहे, भक्ती मार्ग आहे, वारी आहे. कुठल्या बी बुडते हे जान न देखावे डोळा येतो कळवळा मनोनिया, किंवा आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा. आणि पांडुरंगाला अनन्य भावानं शरण जायचं असेल, सगळ्यांनाच शास्त्र पठण जमन असं नाही तर सरळ म्हणले आषाढी वारी आहेत, सुपंत घालून दिलेत, मार्ग आहेत सोपा मार्ग आहे भक्तीचा आहे, भजन करत टाळ वाजवत मृदंग वाजवत त्या भाविश्वात असणारे वारी करा, तो भाव उत्पन्न होईल. कारण त्याचं कारण आहे की त्या भावानंच देवाची प्राप्ती होते. हे भावाचं सामर्थ्य सगळ्या संत मानदेळेनी आपल्या असणाऱ्या जडजीवासमोर ठेवलेलं आहे.
1: वा, म्हणजे मनुष्य देहात असणारा ईश्वराचा अंश जो आहे तो प्रकट करण्याचं हे एक माध्यम आहे असंच आपल्याला म्हणायचं. वा, खूप छान.

0: नमस्कार, मी योगेश कुलकर्णी, आपली माणसं आपला आवाज आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आताच आपण बोलत होतो इंग्रजीचे अध्यापक श्री नंदकुमार खोत, ॲडव्होकेट श्री दिगंबर खोत आणि श्री ऋषिकेश नाना चव्हाण. सर, खूप छान आपली वारी रंगत चाललेली आहे, परंतु आपल्याला कुठेतरी थांबावं लागणार आहे. कारण खूप म्हणजे मुळात संत परंपरा ही आपल्या रक्तारक्तात भिनलेली आहे
1: अगदी,
0: आणि ती आपोआपच त्या अवस्थेत घेऊन जाते.
1: बरोबर.
0: आणि सगळं सगळं मनातली सगळी किलमिश, द्वैत, भेद हा सगळा विरत विरत जातो नुसत्या बोललं तरी सुद्धा.
1: हो.
0: आणि हे जे सामर्थ्य आहे हे केवळ केवळ आणि केवळ संत परंपरेमध्येच आहे आणि या मातीत आहे, या
1: महाराष्ट्राच्या.
0: आणि आपल्या धाराशिव जिल्ह्याच महत्व एवढं आहे की एक काकांची भूमी आहे.
1: अगदी.
0: तर या निमित्तानं आपण तिघं इथं आलात. आपण गेली 10-15 वर्ष झालं इथं ज्ञानेश्वरी सत्संग मंडळ चालवत आहात. कुठलेही मोबदला न घेता एक आध्यात्मिक चर्चा, अभ्यास सगळे एक 10-15 जण मिळून करतायत. आपण तिघही जण, खोत साहेब, वकील साहेब, सरजी आणि नाना इथं आलात. रेडिओ तेरणाच्या वतीनं मी आपले खूप खूप आभार मानतो. रामकृष्ण हरी.
2: रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद.

0: आत्ताच आपण ऐकलत महाराष्ट्राचं आराध्य कोटी जनांच्या लाडक्या विठुरायाच्या आषाढी वारीनिमित्त विशेष कार्यक्रम आनंदाचे डोही वैष्णवांची वांदियाळी आषाढी वारी सहभाग नंदकुमार खोतसर ॲडव्होकेट दिगंबर खोत आणि श्री ऋषिकेश चव्हाण संचलन योगेश कुलकर्णी ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ देणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज
1: बाळा मी काल माझ्या पुतण्याच्या घरी जाऊन आलो मी तर पाहून थक्कच झालो ते लोक दिवसभर एसी चालवतात रोज वॉशिंग मशीन लावतात घरात दोन दोन फ्रीज आहेत पण त्यांचं वीज बिल किती येतं माहितीये शून्य मी विचारलं तर पुतण्या म्हणाला काका सगळी वर्षाची कृपा आहे म्हणजे सोलर पॅनलची मी विचार केला आता बसवायलाच पाहिजे
2: PM सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in
3: हर घर सूर्य घर
4: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
5: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू
4: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
5: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती
4: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71
0: श्रोते हो आपला अन्नदाता आपला बळीराजा बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ शेती पद्धती आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM
6: श्रोते हो नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज श्रोते हो आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण विषयावरील माहिती आपण करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत ती माहिती असणार आहे खरीपातील महत्वपूर्ण जे पीक आहे तूर पीक या संदर्भामध्ये आपल्या शेतकरी बांधवांनी बहुतांशी तुरीची लागवड देखील केलेली आहे आंतरपीक म्हणून देखील काही शेतकऱ्यांनी लागवड केलेली आहे काहींनी सर्वदूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात देखील एकल पीक म्हणून देखील या पिकाची लागवड केलेली आहे तर तुरीचं जे आजचं पीक आहे ते वाढीच्या अवस्थेमध्ये आहे बऱ्याच शेतकरी बांधवांचं किंवा जे दुसऱ्या अवस्थेमध्ये सुद्धा हे पीक असण्याची शक्यता आहे ज्यांची फार पूर्वी पेरणी म्हणजे जे आपल्याकडं सुरुवातीला पाऊस पडला होता याच्यामध्ये जर पेरणी झाली असेल तर एक 10-15 दिवसाच्या अंतराने देखील ही पिकं असू शकतात परंतु ही जरी पिकं कोणत्याही अवस्थेत असली तरी पुढच्या ज्या अवस्था असणार आहेत फुलोऱ्याची अवस्था आहे शेंगा लागण्याची अवस्था आहे दाणे भरण्याची अवस्था आहे त्याचबरोबर अनेक ज्या विविध अवस्था तूर पिकामध्ये येणार आहे त्याच्यामध्ये या पिकाला रोग आणि किडीपासून वाचवणं किंवा त्याचं संरक्षण करणं हे खूप गरजेचं आहे तर या संदर्भात आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण थोडक्यात माहिती करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मंडळी महाराष्ट्रात तूर हे प्रमुख डाळवर्गीय पीक आहे राज्यात 10 ते 11 लाख हेक्टरवर या पिकाची लागवड केली जाते उत्पन्नात घट आणणाऱ्या अनेक कारणांपैकी तुरीवर होणारा किडींचा प्रादुर्भाव हे मुख्य कारण आहे या डाळवर्गीय पिकांवर पेरणीपासून पीक निघेपर्यंत जवळपास 200 प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो तसेच साठवणुकीमध्येही अनेक किडी तुरीवर स्वतःचं पोषण करतात परंतु फुले आणि शेंगावर होणाऱ्या किडीचे आक्रमण अतिशय नुकसानकारक ठरू शकतं कधीकधी साठीच्या स्वरूपात कीड आल्यास 70% अधिक नुकसान शेंगा पोखरणाऱ्या किडींपासून होतं तूर पिकावर मुख्यतः हिरवी घाटे आळी पिसारी पतंगाची आळी शेंगावरील माशीची आळी अशा 3 प्रकारच्या शेंगा पोखरणाऱ्या किडी प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी देखील आढळून येतात शेंगा पोखरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव तुरीचे पीक कळी अवस्थेत आल्यावर होत असतो त्यामुळे तूर पीक कळी धारणा अवस्थेपासून या किडींचं व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं आहे श्रोते हो. तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या किडींमध्ये हिरवी आळी अर्थात घाटे आळी ही मोठी भयंकर नुकसानकारक कीड आहे. या किडीस हिरवी अमेरिकन बोंड आळी, घाटे आळी या नावाने देखील ओळखण्यात येतं. ही कीड बहुभक्षी कीड असून हरभरा, वाटाणा, सोयाबीन, चावली इत्यादी कडधान्यावर मोठ्या प्रमाणात दिसून येते. याशिवाय कपाशी, ज्वारी, टमाटे, तंबाखू, सूर्यफूल, करडई या पिकावर देखील ही आढळून येते. या किडीचा पतंग शरीराने दणकट पिवळसर रंगाचा असतो. पंखाची लांबी सुमारे 37 मिलीमीटर इतकी असू शकते. पुढील तपकिरी पंख जोडीवर काळे असतात. पूर्ण वाढ झालेली आळी 37 ते 50 मिलीमीटर लांब असून पोपटी रंगाची असली तरी विविध रंगछटा असलेल्या आळ्या देखील आपल्या दृष्टीस पडू शकतात. आळीच्या शरीराच्या बाजूवर तुटक तुटक करड्या रंगाच्या उभ्या रेषा असतात. अंडी पिवळसर पांढऱ्या रंगाची गोलाकार असतात. या अंड्याचा खालील भाग सपाट असून पृष्ठभाग घुमटकार असतो. त्याच्या पृष्ठभागावर उभ्या कडा असतात. कोश गडद तपकिरी रंगाचा असतो. मादी नरापेक्षा खूप मोठी असते. तिच्या शरीराच्या मागील भागावर केसांचा झुपका देखील असतो. या किडीची मादी सरासरी दिवसाला 200 ते 500 अंडी, तुरीची कोवळी, पाने, देठ, कळ्या, फुले तसेच शेंगावर वेगवेगळ्या ठिकाणी घालते. अवस्था 3 ते 4 दिवसांची असते. अंड्यातून बाहेर पडलेल्या आळ्या सुरुवातीस सुस्त असून प्रथम कोवळी, पाने, देठे कुरतळून खातात. नंतर शेंगांना अनियमित आकाराची छिद्रे पडून आत शिरतात, दाणे खातात. त्यामुळे या किडीचा प्रादुर्भाव करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यानंतर बघणार आहोत पिसारी पतंग. ह्या किडीचा पतंग नाजूक, निमुळता 10 ते 12 मिलीमीटर लांब, करड्या भुऱ्या रंगाचा असतो. पुढील पंख दुभंगलेले, मागील 3 पंख विभागलेले असून त्या कडांवर नाजूक केसांची लव असते. पुढील पंख खूप लांब असतात. तर ही सुद्धा त्याला घातक अशी कीड आपण म्हणू शकतो. यानंतर बघणार आहोत शेंगमाशी. शेंगमाशी आकाराने फारच लहान म्हणजे 1.5 मिलीमीटर लांब असते. माशीचा रंग जो आहे हिरवट असतो. मादी नऱ्यापेक्षा किंचित मोठी असते. पुढील पंखाची लांबी 4 मिलीमीटर असते. अळी बारीक गुळगुळीत व पांढऱ्या रंगाची असून तिला पाय नसतात. तिच्या तोंडाकडील भाग निमुळता असतो. सुरुवातीला ह्या किडीच्या प्रादुर्भावाने शेंगेवर कोणतंही लक्षण दिसत नाही. परंतु जेव्हा पूर्ण वाढलेली आळी कोशावस्थेत जाण्यापूर्वी शेंगांना छिद्र पाडते, त्या छिद्रातून माशी बाहेर येते, तेव्हा नुकसानीचा प्रकार आढळून येतो. आणि आळी शेंगेत शिरून दाणे अर्धवट कुरतळून खाते. त्यामुळे दाण्याची मुकणी होते. त्यानंतर वाढत्या बुरशीमुळे दाणे कुजतात. हे दाणे खावयास बियाणे म्हणून उपयोगी पडत नाहीत. मादी शेंगाच्या सालीच्या आत अंडी घालते. ही 3 ते 8 दिवसात उबून त्यातून निघणारी अपाद आळी सुरुवातीला दाण्याचा पृष्ठभाग कुरतळून खाते. त्यामुळे दाण्यावर नागमोडी खाचा तयार झालेल्या दिसतात. एक आळी एका दाण्यावर उद्भरण करून जीवनक्रम पूर्ण करते. जीवनक्रम पूर्ण होईपर्यंत आळी शेंगेतच राहते. आळी अवस्था 10 ते 18 दिवसांची असून पूर्ण वाढ झालेली आळी शेंगेत जाण्यापूर्वी तिने तयार केलेल्या छिद्रावरील पातळ आवरण फोडून कोशामधून निघालेली माशी शेंगेच्या बाहेर पडते. शेंग माशीचा जीवनक्रम जो असतो तो जवळपास 3 ते 4 दिवसांचा असू शकतो. घाटे आळी हेलिओकार्पा 8 ते 10 पतंग प्रति सापळा 2 ते 3 दिवसात किंवा एक आळी प्रति 1 ते 2 झाड किंवा 5 ते 10% नुकसान झालेल्या शेंगा जर आपल्याला दिसून येत असतील तर किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठली आहे असं आपण समजू शकतो. तर यामध्ये आपण एकात्मिक पद्धतीनं जे कीड व्यवस्थापन करणं गरजेचं आहे या संदर्भात आता माहिती करून घेणार आहोत. यामध्ये वेळेवर कोळपणी आणि खुरपणी करून घेणं शेतकरी बंधूंना खूप गरजेचं आहे. पूर्ण वाढ झालेल्या आळ्या वेचून त्या नष्ट करणं देखील गरजेचं आहे. हेक्टरी 10 कामगंध सापळे पिकात उभारणं गरजेचं आहे. त्यामुळे शेंगा पोखरणारी हिरवी आळी सर्वेक्षण आणि काही प्रमाणात नियंत्रण करण्यास मदत होते. पक्ष्यांसाठी हेक्टरी 20 पक्षी थांबे उभारणं गरजेचं आहे. वनस्पतीजन्य कीटकांचा वापर तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणाकरिता 5% निंबुळी अर्काची फवारणी करणं हे देखील गरजेचं आहे. जैविक नियंत्रणाच्या संदर्भात बघूयात. घाटे अळीच्या नियंत्रणासाठी त्या अळीचा विषाणू HNAPV प्रति हेक्टर 500 रोगग्रस्त अळ्यांचा अर्क फवारणं गरजेचं आहे. या सर्व तंत्राचा अवलंब करून सुद्धा शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास तसेच किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी गाठल्यास शेवटचा पर्याय म्हणून आपण कीटकनाशकाची देखील त्या ठिकाणी फवारणी करू शकतो. तर श्रोतेहो, एकंदरीत आपण जर तूर पीक आपल्याकडे उपलब्ध असेल तर सुरुवातीपासूनच आपण एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा विचार करणं खूप गरजेचं आहे. तूर पिकासाठी आपण पाहिलेलं आहे, आपल्या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये साधी जरी अळी आपल्या तूर पिकावर जरी दिसून आली तर खूप मोठ्या प्रमाणात अत्यंत विषारी कीटकनाशकं आपण आपल्या तूर पिकावर फवारित असतो, त्यामुळं आपलं आर्थिक नुकसान देखील होत असतं आणि किडींचा प्रादुर्भाव तितकासा होताना देखील दिसत नाही. किडींची जी प्रतिकार क्षमता आहे ती वरचेवर आपल्याला वाढताना देखील दिसत आहे. त्यामुळं असं नियंत्रण करत असताना आता आपण जे जैविक नियंत्रण पाहिलेलं आहे किंवा एकात्मिक कीड व्यवस्थापन जे पाहिलेलं आहे या तंत्राचा अवलंब जर आपण आत्तापासूनच केला तर निश्चितपणे आपल्याला रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करण्याची गरज पडणार नाही. यामुळं आपण जे बघितलेलं आहे की पक्षी थांबे उभा करणं खूप गरजेचं आहे, त्याचबरोबर आपण निंबुळी अर्काची सुद्धा फवारणी करू शकतो, ज्यामुळे या जे अंडी असतील किंवा ही जी कीड आहे तिला विकलांग अवस्थासुद्धा निंबुळी अर्कामध्ये प्राप्त होत असते. तर सुरुवातीच्या काळापासून आता आपलं पीक जरी वाढीच्या अवस्थेत असेल कुठल्याही अवस्थेमध्ये असेल तरी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा आपण वापर त्या ठिकाणी करणं हे अत्यंत गरजेचं आहे. त्यामुळं भविष्यामध्ये आपण जर असं व्यवस्थापन केलं तर संभाव्य होणारं जे आपलं नुकसान आहे तूर पिकाचं ते आपणास निश्चितपणे टाळता येऊ शकतं. किडी ओळखा, त्याचबरोबर जर आपण अंतिम उपाय म्हणून रासायनिक कीटकनाशक फवारण्याचा विचार करत असाल तर उत्तम प्रकारचं रासायनिक कीटकनाशक आपण वापरणं गरजेचं आहे. याची माहिती आपल्याला वारंवार कृषी विभागाच्या माध्यमातून देखील दिली जात असते. यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणार आहोत शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या पुढील भागामध्ये. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
4: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ATI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
4: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ATI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
0: तुझारी आधार मला तुचरे पाठी राखा, तुचरे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा घेरे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो. आषाढी एकादशीच्या सर्वांना अनंत शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
4: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA, 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
4: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय. ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब. VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा. उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद.
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा. मागासवर्गीय, अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
4: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-4. आणि 94 21 36 10 71.

कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहिन, सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन। आता सोडून पंढरी ठाई ठाई मी असतो, बघ तुझा जनार्दन आता जनात वसतो। तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ, सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त, दवाखान्यातून करी कोण धावाधाव खास, कोण बांधतो रे आस, कोण पुरवितो श्वास, लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून, की हे काळाचे सावट जावे निघून लांबून। पिल्ला माझ्या काही काळ आता घरट्यात राहा, कलिकाळाचे संकट कसे निवारतो पहा, पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन, साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन, सारे निवारून मग पंढरीस मी जाईन।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. सुखासाठी करीसी तळमळ, तरी तू पंढरीसी जाय एक वेळ. मग तू अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मांचे दुःख विसरशी. आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82 75 92 59 00।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी, तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव विथे,
1: बारावी पास ना BCA, बारावी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCOM BA MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू।
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती।
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 94 22 92 96 78, 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71।

देव दिसे ठाई ठाई, भक्तिलीन भक्ता पायी, सुखालाही आलाया हो आनंदाचा पुर, चालला नामाचा गजर, अवघे कर्जे पंढरपूर। आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। देव दिसे ठाई ठाई, भक्तिलीन भक्ता पायी, सुखालाही आलाया हो आनंदाचा पुर, चालला नामाचा गजर, अवघे कर्जे पंढरपूर। आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती। पुन्हा एकदा हजर झाली आहे आपल्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे क्लासिक रेडिओ शो। क्लासिक रेडिओ शो असतो RJ प्रगतीचा। आज कार्यक्रमाच्या सुरुवातीला वंदन करतीये संत ज्ञानेश्वर माऊलींना। 12व्या शतकात गोदावरीच्या कुशीत जन्म घेतलेल्या एका संन्याशाच्या मुलांनी भक्तिभावाची महान ज्योत प्रज्वलित केली। जो जे वांचिल तो ते लाहो अशी दिव्य भव्य याचना विश्वात्मक देवाजवळ केली। स्वत्व विसरलेल्या आपल्या देश बांधवांना जय जय राम कृष्ण हरी याची ललकारी ऐकवली। वाळलेल्या भोपळ्याच्या एकतारीतून नाद ब्रह्म साकारले। जड धातूच्या टाळ झांजातून पुंडलिक वरदा पांडुरंगाला जाग आणली। रेड्यासारखा पशु तर बोललाच, पण जड अचेतन भिंतीलाही पाय फुटले। ज्ञानेश्वरांचा जन्म इसवी सन 1275 मधला। त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली 90 मध्ये, म्हणजेच वयाच्या 16व्या वर्षी। ज्ञानेश्वरी लिहून संस्कृतमध्ये बंदिस्त असलेलं आध्यात्मिक साहित्य त्यांनी मराठीत आणलं, सर्वजणांसाठी ते खुलं केलं। ज्ञानेश्वरांच्या माध्यमातून त्यांनी आयुष्याला तत्वज्ञानाची क्रियाशील बैठक दिली। देशबांधवांना जातीधर्मातील एकात्मतेची साक्षात्कारी शिकवण दिली। क्रियाशून्य समाज पुरुषाच्या शरीरात नवचैतन्य निर्माण केलं। ज्ञानेश्वरीच्या रूपानं कर्मण्ये वाधिका रस्ते हे मूलमंत्र साध्या सोप्या सरळ भाषेत सांगितला। त्यांनी आपल्या रसाळ वाणीनं मधुर भाष्याने सर्वांना भक्तीगोटी पाजली। या ज्ञानेश्वरीचा मोह कोणाला नाही झाला तर नवलच। या ज्ञानेश्वरीची भुरळ भारतीय संगीत क्षेत्रात सन्माननीय नामवंत सुरेल घराण्याला सुद्धा पडली, अर्थात मंगेशकरांना। आजचा क्लासिक रेडिओ शो हा आजवर झालेल्या एपिसोडमध्ये सगळ्यात वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण असणार आहे, कारण त्यात ज्ञानदेवांचे शब्द, पंडित हृदयनाथांचं संगीत आणि लता मंगेशकर यांचा अलौकिक सूर। सारं आज आपण अनुभवणार आहोत भावार्थ माऊली अल्बमच्या माध्यमातून। स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या रचनांमधलं अध्यात्माचा सार गाण्यातून उलगडण्याचा प्रयत्न केलाय। आजच्या क्लासिक रेडिओ शोची सुरुवात करूयात ओम नमोजी अध्याय या रचनेबरोबर।

आरजे प्रगतीसोबत तुम्ही आनंद घेताय क्लासिक रेडिओ शोचा आणि आज आपण अनुभव घेतोय ज्ञानेश्वर माऊलींच्या शब्दरचनेचा. आज आपण क्लासिक रेडिओ शो मधून अनुभव घेतोय ज्ञानेश्वर माऊलींच्या रचनांमधलं अध्यात्माचा सार गाण्यातून उलगडण्याचा प्रयत्न आज आपण क्लासिक रेडिओ शो मधून करतोय. ओम हा सृष्टीचा बीजमंत्र मानला जातो. सगुण ब्रह्माची पूजा ओंकाराच्या निमित्तानं केली जाते. या रचनेला चाल कशी सुचली हे सांगताना हृदयनाथ म्हणतात की लहानपणी कोल्हापूरला अंबाबाईच्या दर्शनाला ते कायम जायचे. त्या काळी त्या गाभाऱ्यामध्ये त्यांनी एक नाद अनुभवला होता. तिथे अनेक लोक वेगवेगळ्या मंत्र उच्चारायची तर त्यामध्ये एक सामूहिक नाद असायचा. याचं त्यांना प्रचंड आकर्षण होतं. संगीताची उत्पत्ती ही ओमने सुरू झाली आणि एका माणसाने ओम म्हणण्यापेक्षा सामूहिकपणे जेव्हा तो म्हणला जातो तर तो अधिक सुस्वर होतो. कारण तंबोरा सुरात लागला की त्या मंदिराच्या गाभाऱ्यातून गंधाराचा उच्चार आपोआप होतो. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी लता आणि उषा मंगेशकरांनी गंधार लावला तर हृदयनाथांनी आणि मीनाताईंनी षज्ज लावला. या गाण्यामध्ये षज्ज, गंधार आणि पंचम यांचा जणू संवाद निर्माण झालाय. आता जे गाणं आपल्या भेटीला येत आहे त्यात भ्रमराचं गुंजन आहे आणि याच गोष्टीचा विचार करून पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी दोन बासरींचा मेळ आपल्या संगीतामधून साधलेला आहे. ही माऊलींची रचना म्हणजे ऋणु झुणू रे भ्रमराज. ऋणु झुणू असं का बरं म्हटलं असेल? ऋणुझुणूमध्ये नाद आला, नाच आला ही भ्रमराची उपमा माऊलींनी आपल्या मनाला उद्देशून दिलेली आहे. आपलं मन हे नाचरं मन आहे, ते कुठेही स्थिर व्हायला तयार नाही. या फुलावरून त्या फुलावर ते सतत उडत असतं. माऊली यामधून सुचवतात की हे माझ्या मना, तू या फुलावरून त्या फुलावर उडण्यापेक्षा परमेश्वराच्या चरणी लीन हो आणि त्यातला आनंद घे.

रेडिओ तेणाचा ऍप आता तुम्ही डाऊनलोड करू शकता प्ले स्टोअर ऍप वरून. म्हणजेच तुम्ही रेडिओ तेणाचा आनंद कुठेही कधीही आणि केव्हाही घेऊ शकता. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच तुमच्या सोबत. आणि आज क्लासिक रेडिओ शो मधून आज आपण आनंद घेतोय ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्या काही रचना

आहेत याचा अनुभव घेतोय आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्यासोबत. आत्ता जे गाणं आपल्या भेटीला येत आहे त्या गाण्याची चाल हृदयनाथ मंगेशकरांना कशी सुचली हे सांगताना ते म्हणाले होते की जेव्हा त्यांच्या गुरूंकडून ते बरारी हा राग शिकले या रागाला आता बैरागी भैरव असंही म्हटलं जातं. त्या रागामध्ये एक बंदिश आपल्या गुरूंनी शिकवलेली त्यांच्या मनात फार भावली होती. या गाण्याचा विचार करत असताना त्यांना वाटलं की या गाण्यासाठी या शब्दांसाठी हा रागच योग्य आहे. त्यांच्याकडे असलेल्या संग्रहालयात असलेली बंदिश जशीच्या तशी न घेता त्याच सुरावंटीमध्ये हे गाणं बांधलं आहे. हे गाणं म्हणजे पहिलं तोगे काऊ कोकत आहे.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत, आणि या शोचा तुम्ही आनंद घेताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आज आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून आपण ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्या काही रचना आहेत यांचा अनुभव घेतोय गाण्यांच्या माध्यमातून. क्लासिक रेडिओ शो मधून आत्ता आपल्याला असं गाणं भेटायला येत आहे ज्याचा सुगंध कायम आपल्या मनात दरवळतो. ज्ञानेश्वर माऊलींची ही रचना म्हणजे मोगरा फुलला. किती साधं, किती सरळ, केवढं मोठं तत्वज्ञान माऊलींनी या गाण्यामध्ये

मांडलंय. पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की उत्कृष्ट काव्याला चाल देण्याचा मनावरती फार ताण यायचा. अनेकदा त्यांना असं वाटायचं की आपण या शब्दांना आपणच न्याय देऊ शकणार नाही. या साऱ्याच रचना या अशा रचना आहेत अबोध मनाला धक्का लागतो आणि जान येते. या चालीजवळ येऊन ते खूप अडकले होते. पण याच वेळेला एकदा दुर्गा भावेंचं पुस्तक त्यांच्या हातात आलं, व्यास परमनावाचं, ज्यात त्यांनी म्हटलं होतं की कृष्णाच्या आधारावर मुरली जशी होती जशी शुद्ध दैवंतावर कोमल निषाद. त्यांना असं वाटलं की या गाण्यामध्ये याचा उपयोग करून पाहावा म्हणून कोमल निषाद असलेले अनेक राग त्यांनी गाऊन बघितले. गोरख कल्याण हा राग त्यांना सर्वात योग्य वाटला. या गाण्याचा अनुभव सांगताना ते म्हणतात, हा सारा मनाचा गुंता ज्ञानेश्वरांनी सोडवला आणि विश्वाचा अर्क माझ्या मनी प्रकाशिले. याचबद्दलची एक आठवण त्यांनी सांगितली होती की सुरुवातीला या गाण्याची एक वेगळी संकल्पना त्यांच्या डोक्यामध्ये होती. यात त्यांनी अनेक वाद्य वाजवण्याचं ठरवलं होतं. यासाठी सारा ऑर्केस्ट्रा त्यांनी बोलवला होता. सतार होती, वीणा होती, सरोद, मृदंग हे सारं काही वापरून गाणं रेकॉर्ड झालं. यावेळेला थोडा काळ पुढे आला होता आणि दोन माईक असायचे, एक गायकांना आणि एक वादकांना. या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी आशाताईंची मुलगी वर्षा भोसले सुद्धा आली होती. तिनं रेकॉर्डिंग झालेलं गाणं ऐकलं आणि ती हृदयनाथांना म्हणाली की मामा, तुम्ही फार चांगलं गाताय पण दीदी मावशी काही तेवढं चांगलं गायली नाही. हृदयनाथ मंगेशकर म्हणाले, अगं मामा कसला गातोय, तुझी मावशी म्हणजे लता मंगेशकर आहे. आणि हा त्यांचा संवाद झालेला दीदींनी ऐकला आणि त्या हृदयनाथांना म्हणाल्या की या सगळ्या वादकांना स्टुडिओच्या बाहेर काढा, कारण तू जेव्हा गातोस तेव्हा तू एकांतात गातोयस, त्या वेळेला इतक्या वाद्यांचे आवाज नसतात. हे दीदींनी जाणलं होतं. त्यांचा भाव या गाण्यामध्ये गुदमरतोय. सगळे वादक स्टुडिओच्या बाहेर आले, केवळ तंबोऱ्यावरती गणपतराव मोहिते आणि तबल्यासाठी मारुती बसले. त्यांनी गाणं गायलं, सारा गलबला जणू शांत झाला. यानंतर या गाण्यामध्ये पंडित हरिप्रसाद चौरसिया यांची बासरी ॲड करण्यात आली. हे गाणं ऐकलं तर यामध्ये तबलाही खूप नाजूक वाजलाय. असं वाटतं या सगळ्या घडामोडीनंतर गाण्याचा रस साधला गेला. या गाण्याला इतकी वाद्य नकोच होती, फक्त लता दीदींचा स्वर हवा होता आणि यामुळेच या गाण्याला संतांचा साधेपणा प्राप्त झालाय. जितकं साधं, जितकं सहज, तितकंच ते सुंदर देखील.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत, आणि आज आपण आनंद घेतोय ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्या काही रचना आहेत त्यांचा अनुभव आज आपण क्लासिक रेडिओ शो मधून घेतोय आरजे प्रगती सोबत. या साऱ्या रचना गाताना लता मंगेशकर यांनी सांगितलेला अनुभव असा आहे की त्यांनी गायलेली आजवरची सगळी सिनेमांची गाणी एका बाजूला आणि एका बाजूला ज्ञानेश्वरांच्या रचना गातानाचा त्यांचा अनुभव. त्यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं की या रचना गाताना त्यांनी दिव्यानंद अनुभवला, परमेश्वराची अनुभूती अनुभवली, आणि म्हणूनच कदाचित ज्ञानेश्वरांच्या विराण्या या लता मंगेशकरांच्या आवाजात ऐकताना त्या अधिक गहिऱ्या वाटतात. त्यांची आर्तता काळजाला भिडते. घनु वाजे घुण घुण वारा वाहे ऋण झुण ही विराणी श्रीरंग भेटीचं प्रत्यय देते. यामध्ये तिला स्वतःची नव्याने ओळख होते, तिचा ध्येय तिला परका होतो, आणि विठ्ठलमय झालेला तिचा ध्येय तिला नव्याने गवसतो. मी इतकी कृष्णमयी होऊन गेली आहे की आरशात मी आता मी दिसतच नाही. माझं रूप पाहावं म्हणून मी आरसासमोर धरते तर मला आरशात पाहता पाहता कृष्णच दिसतो, असं म्हणत ज्ञानेश्वर माऊली या विराण्यामधून भक्तिभावामध्ये होणाऱ्या उत्क्रांतीची भाव कहानी सांगतात.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आरजी प्रगती आहेच तुमच्यासोबत. आज आपण क्लासिक रेडिओ शोमधून ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्या काही रचना आहेत त्यांचा अनुभव घेतोय. क्लासिक रेडिओ शोमधून आत्ता जी रचना आपल्या भेटीला येते त्या गाण्यामध्ये आव्हान आहे आणि आवाहन सुद्धा. पंडित हृदयनाथांनी या गाण्याला चाल लावतानाची आठवण सांगितली होती की या गाण्याला चाल लावताना कुठेतरी बंगाली कीर्तनाचा त्यांना भास होत राहिला होता. चैतन्य महाप्रभूंच्या परंपरेतील लोक गळ्यामध्ये बंगाली खोळ बांधून गातात, भक्तगण सुद्धा अगदी भक्तिभावानं गातात आणि समूह गायनाचा प्रकार यामध्ये दिसतो. या गाण्याला चाल लावताना कुठेतरी डोक्यामध्ये त्यांचा हा विचार सुरू होता, हा भास होत राहिला होता आणि म्हणूनच बंगाली चालीचा परिणाम या गाण्यामध्ये दिसून येतो. यामध्ये ती ओळ येते ना, विठाई विठाई माझी कृष्णाई कान्हाई, असे शब्द असल्यामुळे या गाण्याला थोडस गर्भ्याचं स्वरूप सुद्धा त्यांनी दिलं. यासाठी काठांच्या साऊंडचाही वापर केला गेलाय. हृदयनाथांनी सांगितलं होतं की यामध्ये लता दीदी 6 मात्रेमध्ये गायल्या, जो कोरस आहे तोही 6 मात्र्यांमध्ये, त्यामुळं एक छान लईमधली गंमत गाण्यात साकार झालेली दिसते. लईच्या अंगानं तोडत तोडत हे गाणं केलंय. यामध्ये आनंदाचे रंग आहेत, उत्साहाच्या छटा आहेत आणि प्रचंड समाधान देखील आहे. आनंदमयता हा ज्ञानेश्वरांच्या अभंगाचा भागच आहे.

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत. आत्ताची जी रचना ज्ञानेश्वर माऊलींची क्लासिक रेडिओ शो मधून आपल्या भेटीला येते त्यामध्ये पूर्ततेचा आनंद आहे. अरे अरे ज्ञाना झालासी पावन, जेव्हा सगळ्या गाठी सगळे बंध सुटतात, साक्षात्काराची अनुभूती मिळते, आत्मबोध होतो, मुक्ती मिळते, हा सारा आनंद या गाण्यामध्ये सामावलेला आहे. आपले गुरु निवृत्तीनाथांच्या कृपेमुळे, परमानुभावामुळे आपण कसे समा शांतीरूप होऊन गेलो याचा काहीसा आत्मतृप्तीचा अनुभव ज्ञानेश्वर इथे प्रकट करताना दिसतात. आपल्यालाच देव सापडल्याच्या भेटीचा आनंद, गुरुकृपेमुळे पावन झाल्याचं समाधान यामध्ये अनुभवायला मिळतं. ज्ञानेश्वरांचा हा जणू आत्मसंवादच आहे. या रचनेला चाल लावतानाचा अनुभव हृदयनाथ मंगेशकरांनी सांगितला होता की अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुझे ज्ञान कळो आले, ही अत्यंत पारंपरिक रचना आहे. एकदा हृदयनाथ तळेगावला गेलेले, त्यांच्या मामांच्या घरी. घराशेजारी एक छोटंसं देऊळ होतं. रात्री तेथे मंडळी गोळा झाली आणि गाऊ लागली. संत तुकोबांचा अभंग ते गात होते. उस डोंगा परी रस नोहे डोंगा. सारे मिळून गात असताना त्यांचा शुद्ध गंधार लागत होता. याच गाण्याची चाल तोडी रागामध्ये बांधलेली आहे. तोडी रागामध्ये शुद्ध गंधार ऐकू येणं हे नवीन होतं. ते तो अभंग ऐकत राहिले आणि यातली स्वरलिपी मनात साठवत राहिले. पुढे प्रसिद्ध कवी, लेखक, निवेदक शंकर वैद्य यांनी अरे अरे ज्ञाना झाला हा अभंग चालबद्ध करण्यासाठी हृदयनाथांना सुचवलं. उस डोंगा परी रस नाही डोंगा आणि अरे अरे ज्ञाना झाला या दोन्ही रचनांचं वजन मीटर हे सारखं होतं. त्यामुळे या गाण्याची चाल इथे अगदी चपखल बसली. ती त्यांनी या गाण्याला तशीच्या तशी गाण्यासाठी वापरली. त्यामुळेच हृदयनाथ सांगतात की ही त्यांना अपघाताने मिळालेली चाल आहे.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहेच तुमच्यासोबत. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत. ऐकणार आहोत ज्ञानेश्वर माऊलींची वैश्विक प्रार्थना म्हणजेच पसायदान. ज्ञानेश्वरींच्या अखेरच्या म्हणजे 18व्या अध्यायात या 9 ओव्या म्हणजे 9 रत्न आहेत. पसायदान ही एक शांतीगाथा आहे. अनेक यज्ञांमध्ये ज्ञानाचा यज्ञ हा सर्वात महत्त्वाचा सांगितलाय. ज्ञानेश्वर माऊलींनी एक यज्ञ आरंभिला होता जो होता वाघयज्ञ. आणि म्हणूनच ते म्हणतात आता विश्वात्मके देवे येणे वाघयज्ञे तो शावे. ही संपूर्ण ज्ञानेश्वरी एक अप्रतिम काव्यरचना आहे ज्याची सुरुवात होते ओम नमो अध्यायापासून. गणेश स्तवनाने आणि समाप्ती होते ती म्हणजे विश्वात्मक देवाच्या प्रार्थनेने. यात माऊलींनी स्वतःसाठी काहीही मागितलेलं नाहीये. त्यांनी जे काही मागितलंय ते साऱ्या जगासाठी, विश्वासाठी. जेखळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मती वाढो, भूता परस्पती पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ विश्व सुधर्म सूर्य पाओ, जो जे वांचिल तोते लाहो प्राणी जात. पसायदांमधून सर्व आनंदात नांदू दे ही प्रार्थना त्यांनी केलेली आहे. ऐकूयात पसायदान.

0: आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोमध्ये मी आरजी प्रगती इथेच थांबते. आजचा आपला एपिसोड आवडला असेल तर मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता 9970509900 या क्रमांकावरती. आजच्या आपल्या या भागात आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूयात नवीन एपिसोडमध्ये क्लासिक रेडिओ शो ऐकण्यासाठी आपल्या रेडिओ तेरणावरती. तोपर्यंत आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
0: तुझारे आधार मला तूचरे पाठी राखा, तूचरे माझ्या पांडुरंगा, चुका माझ्या देवा घेरे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो. आषाढी एकादशीच्या सर्वांना अनंत शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. पुन्हा आली आहे क्लासिक रेडिओ शोमध्ये. नमस्कार. आजच्या आपल्या या भागात सर्वांचं खूप मनापासून स्वागत. पण आजचा भाग सादर करताना मलाच खूप दडपण आलंय, कारण मी बोलणार आहे तुकोबांबद्दल. आता तुकोबांचे अभंग याविषयी बोलणं किंवा तुकोबांविषयी बोलणं म्हणजे सूर्यासमोर पणतीनं बोलण्यासारखंच आहे ना, हो ना. मला कायम तुकोबांचे अभंग ऐकताना वाटतं की विठ्ठलाचं ते विटेवरचं सावळं परब्रह्म सगुण साकारून स्वतःला तुकोबांच्या अभंग भक्तिरसात बुडवून घेण्यात धन्यता मानत असतील. इतके त्यांचे अभंग रसाळे, आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याला आजही ते इतके रिलेटेड करणारे आहेत की म्हणूनच तुकोबांचे अभंग आजही आपल्या मनात आहेत आणि साऱ्यांनाच सामर्थ्य देतात. संत नामदेव आणि श्री विठ्ठलाच्या प्रेरणेनं तुकोबांनी कवित्व स्फूर्ती घेऊन अभंग रचना केली. ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या बळावर कवित्व करणारी आणि लिहिणारे आपल्याला पुष्कळ कवी माहिती आहेत आणि आहेतही. पण भगवंताच्या आणि गुरुदेवाच्या प्रेरणेनं अनुभवजन्य असं जे काव्य असतं ना, तेच अजरामर असतं आणि ते अक्षर साहित्य ठरतं. तुकोबांचे अभंग हे महाराष्ट्राच्या साहित्य कलेचं अनमोल लेणं आहे. अभंगाचं हेच लेणं आज आपण अनुभवणार आहोत. सुरुवात करूया आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोची त्यांच्या लोकप्रिय अभंगासोबत, जो अभंग साक्षात भगवंताचं दर्शन आपल्याला घडवतो. सुंदर ते ध्यान, लताबाईंचा आवाज आणि खळे काकांचं संगीत. क्लासिक रेडिओ शो मधून येतंय हेच गाणं आपल्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे तुकोबांच्या अभंगावरती. खळे काकांचं संगीत, लता मंगेशकर यांचा आवाज आणि तुकोबांचा हा अभंग. भेटी लागे जीवा लागली सी आस, काय सुंदर शब्द आणि काय अभंग रचना तुकोबांना स्फुरली. भेटी लागे जीवा यात विरहिणीमध्ये जी विरह यातना आहे ती इतकी तीव्र आहे हे समजून सांगताना तुकोबांनी इतकी उदाहरणं दिली आहेत. जसं की पूर्वी सासरी आलेल्या मुलीची आई वडिलांची महिनो महिने गाठ भेट होत नसे, तेव्हा भाऊबीजेच्या निमित्तानं भाऊ तिच्या घरी येऊन तिला घरी घेऊन जात असे. दिवाळीचे दिवस येऊ लागले की त्या सासूर वासिनीचं जीव अगदी कासावीस व्हायचा की माझा भाऊ कधी येतोय आणि मला माहेरी घेऊन जातोय. अशीच अवस्था तुकोबांनी सांगितली की हा संसार सोडून कधी माझा विठू माझ्या हक्काच्या घरी घेऊन जातोय आणि कधी एकदा माऊलीची भेट घडतीये. तिकडेच त्यांचे डोळे लागून राहिले होते. विठ्ठलाविषयीचं असणारं प्रेम, त्याला भेटण्यासाठी लागलेली ओढ आणि विठ्ठलावर असणारा विश्वास हे सारं काही हा अभंग सांगून जातो. चराचरात विठ्ठल पाहणारे होते तुकोबा आणि म्हणूनच ते म्हणायचे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तुकोबांचा हाच लोकप्रिय अभंग घेऊन आलीये श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि

क्लासिक रेडिओ शो ऐकताय तुम्ही रेडिओ तेरणा 90.4 FM वरून आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे तुकोबांवरती. खळे काकांचं संगीत, लता मंगेशकरांचा आवाज आणि तुकारामांचा हा अभंग. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. मला असं वाटतं की पशु पक्ष्यांची सोयरीक जोडणारे, त्यांना आपलंसं करणारे हे संत कवी खरे पर्यावरणवादी होते. त्या काळी कदाचित पर्यावरण हा शब्दही नसेल, पण निसर्गाची जाण होती. जेव्हा जेव्हा तुकाराम महाराज एकांतवासात एकटे देहूच्या डोंगरावर जात असत, तेव्हा तिथे डोंगराच्या झाडांशी, पशु पक्ष्यांशी गप्पा मारत असत, बोलत असत. ते वृक्षवल्ली पशुपक्षी हे बंधू, सखा, भगिनी, माता, पिता किंवा त्यांच्या मैत्रिणी त्यांना वाटत असायच्या. त्यांच्याशीच मग ते मनातली सुख दुःख हितगुज व्यक्त करत असत. मग निसर्गाच्या सानिध्यात ते एकांत वासात त्यांना जे परम सुख मिळे ते त्यांना मोक्षाचा आनंद देत होता. त्या आनंदात पक्षी सुरात गाऊन साथ देत असत आणि त्यात ते इतके तल्लीन होत असत की संसाराच्या साऱ्या दुःखाचा त्यांना विसर पडत असे. आता तुमची ही सगळी दुःख ही तुम्ही विसरा, कारण पुढचं गाणं तसंच आहे. म्हणजे आषाढ महिन्याची चाहूल लागली की चंद्रभागेच्या वाळवंटात वारकरी जमू लागतात, खूप आनंदात असतात. ते सर्व जातीभेद विसरून, राग अभिमान सगळं टाकून, निर्मळ मनानं एकमेकांच्या पाया ते तिथं पडतात. ताळ मृदुंगाच्या भजनात सगळे वारकरी जसे विठोमयी होतात, याचंच हे वर्णन. तेव्हा चला आपणही या अभंगासोबत विठोबामयी होऊन जाऊया. खेळ मांडियाला वाळवंट खाई. तुकारामांची ही अप्रतिम अभंगरचना फक्त क्लासिक रेडिओ शो मधून येते तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आपण अनुभवतोय तुकोबांची अभंगवाणी. विठ्ठल म्हणजे पांडुरंग, हा अर्थात तुकोबांचा सखा, समंगडी, भक्तीचं साधन आणि संपूर्ण समर्पण असेल तर तो पांडुरंग गवसतोच. आणि तो एकदा मिळाला की संपूर्ण आयुष्य अपार अशा परमानंदात व्यापून जातं. आयुष्यातली परिस्थिती कितीही बिकट असली, तुमच्या आयुष्यात कितीही प्रॉब्लेम्स असले तरी देअर इज अ वे आउट, मार्ग हा निघतोच आणि आनंद हा मिळतोच. हेच तुकोबांनी आपल्याला सांगितलंय. आनंदाची परमोच्च अवस्था कुणाला अनुभवायची असेल तर अखंड नामस्मरणात बुडून जायला हवं. म्हणजे आत्ताच्या भाषेत तुम्ही गॉड फ्रेंडली व्हायला हवे. तुकाराम महाराज हा पूर्ण आनंद अनुभवत होते. तो अपूर्व अनुभव प्रकट करताना त्यांनी विठ्ठलाला सांगितलं की आनंदाची डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाचे. आता तसं बघायला गेलं तर आपल्या आजूबाजूला प्रत्येक गोष्टीत आनंद दडलाय. आपणच तो शोधायला हवा. पण आपण काय करतोय, एक नंतर एक कम्प्लेट. पण आनंदाची उधळण करणारे तुकोबांचे अभंग आज आपण ऐकतोय. त्यामुळं तुकोबांना सर्वोच्च आनंद मिळायचा तो केवळ भगवंताच्या नामातून. जय जय रामकृष्ण हरी याचाच गजर आताही होणार आहे. ऐकूयात संत तुकारामांचा हा लोकप्रिय अभंग क्लासिक रेडिओ शो मधून येतोय तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. संत तुकारामांच्या अभंगाला चाल देऊन आणि गाऊन श्रीनिवास खळे आणि लता मंगेशकर या जोडीनं आपल्याला एक खजिनाच दिलाय असं मला वाटतं. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आज आपण ऐकतोय तुकोबांचे अभंग. संत तुकारामांची भाव कविता म्हणजेच अभंग, आणि हे अभंग महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं महान द्योतक आहे. वारकरी, ईश्वर भक्त, साहित्यिक, अभ्यासक आणि सामान्य आपल्यासारखेच रसिक आजही अभंगाचा अभ्यास करतात. यातच सारं आलं की, आणि म्हणूनच आज सुद्धा ही लोकप्रियता कमी झाली नाहीये, कायम वाढतच राहणार आहे. तुका तरी सहज बोले वाणी, त्याचे घरी वेदांत वाहे पाणी, असं म्हणलंय ते काही उगाच नाही. भक्ती, ज्ञान आणि वैराग्यानं ओथंबलेले संत, ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणी परब्रह्माच्या अदैवतात मनोमन पूजा बांधते. आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे, यज्ञ करो असे म्हणत शब्दावर प्रभुत्व राखत त्यांनी तत्कालीन समाजाला त्यावेळी मार्गदर्शन केलं. त्यांच्या अभंगातून त्यांनी जातीभेदावर टीका केली, श्री विठ्ठलावरची भक्ती प्रकट केली आणि अध्यात्माचा सार साध्या सोप्या भाषेत सांगितला. त्यामुळं देश, काळ, लिंगभेदाच्या पलीकडं त्यांची काव्य प्रतिभा आपल्याला झेपावलेली दिसते. चला ऐकूया.

वा, खळे काकांचं संगीत केची दान देगा देवा, तुकोबांचा हा लोकप्रिय अभंग, त्यांच्या अभंगाविषयी काय बोलावं हेच मला आज सुचत नाहीये. खरंच जसं मी मगाशीच म्हटलं, सूर्यासमोर जसे एका पणतीनं स्वतःच्या तेजाचं महत्व सांगावं असं काहीसं मला आज क्लासिक रेडिओ शो करताना वाटतंय. त्यांच्या शब्दाची ताकद आणि महती याबद्दल काय बोलावं. इंद्रायणी नदीतही जे अभंग बुडले नाहीत तर ते तरले ही गोष्ट तर सर्वश्रुत आहे. संत तुकाराम या अभंगात म्हणतात की तुझं नाम हेच मी आयुष्यात जोडले, सगळ्यात मोठं धन आहे, हीच माझी संपत्ती आहे, कारण या धनासमोर बाकी कुठल्याही धनाचं काहीही महत्व नाहीये, काहीच मोल नाहीये. तुकारामांच्या जीवनाविषयी तुम्हाला काही गोष्टी माहिती असतील तर अत्यंत श्रीमंती आधी त्यांच्याकडे होती, मात्र तितकंच दारिद्र्य नंतर त्यांनी उपभोगलं. त्यांच्या आयुष्यात अनेक चढ उतार आले. पहिले अनेक जवळच्या लोकांचे मृत्यू त्यांना पाहावे लागले, त्यामुळे त्यांचे प्रत्येक अभंग हा अनुभवातून स्फुरलेला होता आणि म्हणूनच आजच्या काळातही तो आपल्याला रिलेट करणारा आहे. तुकोबांची अभंग गाता म्हणजेच सर्वस्पर्शी जीवनच. त्यांचे अभंग म्हणजे अक्षर वाङ्मय, त्यांची प्रत्यक्ष अनुभूती म्हणजे त्यांचं हे भावकाव्य. या काव्यातील गोडवा आणि भाषेतील रसाळता अतुलनीय आहे. कन्या सासुरासी जाई मागे परतुनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा किंवा भेटीसी केशवा, चुकलिया माय बाळ हुरहुर पाहे जीवना, वेगळी मासोळी तैसी तुका तळमळी, विठ्ठलाची लागलेली ओढ आणि या ओढीनं तुकोबांना लागलेली व्याकुळता किती सहज सुंदर उदाहरणामधून त्यांनी स्पष्ट केली आहे आणि म्हणूनच त्यांचे अभंग आजही थेट हृदयाला भिडतात. टाळ मृदुंगाच्या भजनात जसे सर्व वारकरी विठोबामय होतात तसेच हे अभंगवाणी ऐकताना आपण होतोय. तेव्हा चला पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करणारा अभंग येतोय तुमच्या भेटीला, ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आज इथेच थांबतीये. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या नव्या भागात. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो होता तुकोबांच्या अभंगवाणीचा. आजचा आपला क्लासिक रेडिओ शो कसा वाटला हे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करून सांगू शकता. आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970500900. पुन्हा भेटूयात.

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.
1: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
0: 12वी पास ना BCA 12वी सायन्स पास ना BSc कॉम्प्युटर सायन्स BSc जनरल तसेच BCom BA MSc कॉम्प्युटर सायन्स 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
1: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद
0: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
1: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर तेरणा महाविद्यालय MIDC परिसर धाराशिव मोबाईल 94 22 92 96 78 94 21 358 408 आणि 94 21 36 10 71.
0: सुखासाठी करीसी तळमळ तरी तू पंढरीसी जाय एक वेळ मग तू अवघाची सुखरूप होशी जन्मोजन्मांचे दुःख विसरशी आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

दुपारचे 1:13 होत आहेत आणि मी आरजे प्रगती आहे आपल्यासोबत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. असं आपला व्हॉट्सअप फरमाईश कार्यक्रम हा भक्तिमय होणार आहे यात काही शंकाच नाही, कारण की विठुरायाची अशी गाणी जी आपल्याला खूप आवडतात अशी गाणी आज नक्कीच व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात येणार आहेत. तर जसं की आज आपण पाहतोय न्यूजमध्ये पाहतोय सर्वत्र आता पंढरपुरात जे चाललंय ते आपण लाईव्ह दर्शन देखील घेण्याचं आपल्याला योग आहे जो न्यूजमधून आपल्याला पाहायला भेटतो. तर जसं की आपण लता मंगेशकर यांच्या आवाजातील गीत ऐकतोच आणि मग विठुराया आपल्या डोळ्यासमोरच येतो खरं तर ते गाणं म्हणजे

आणि एक गीत जे मला फार आवडतं, अरे संसार संसार या चित्रपटातील, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली त मूर्ती विठ्ठलाची. आणि खरं तर हा चाललेला नामाचा गजर

आणि तू देखील तेवढाच सुखी राहा, आम्हाला सुखी ठेवता ठेवता तू तुझ्याकडे देखील लक्ष दे असं मला देवाला देखील म्हणावं असं वाटतं. कारण की आपण नेहमी देवाला मागतो काहीतरी आणि देवाला कधी आपण स्वतःहून विचारत नाही. तर माझं स्वतःहून एक असं म्हणणं आहे की मी तरी देवाला नेहमी जेव्हा मी नमस्कार करते तेव्हा देवाला सुद्धा म्हणत असते की तू तू बरा आहेस ना रे, तू पण तेवढा नीट राहत जा, असं मी देखील सुखी राहत जा असं म्हणत असते की तू पण स्वतःची काळजी घेत जा. तर असा माझा एक भक्तीचा भाव आहे देवा बाबतीत. तर आज पांडुरंगाचरणी हीच प्रार्थना करते की सर्वांना सुखी ठेव देवा आणि आपल्या शेतकरी राजाच्या फेसवरती म्हणजे चेहऱ्यावरती हसू येऊ दे, लवकरात लवकर तेवढा पाऊस येऊ दे आणि सगळ्यांना सुखी ठेव. जे काही सर्वांचे प्रॉब्लेम्स असतील ते नक्कीच लवकरात लवकर सॉल्व्ह होतील आणि आपण देखील आपली जबाबदारी ठरवून जास्तीत जास्त या आपल्या एन्व्हायरमेंटला अशी कुठली आपल्याकडून काय म्हणता येईल की जास्तीत जास्त काळजी म्हणजे पर्यावरणाची काळजी जी म्हणते मी ती घेतली पाहिजे. त्यांनी देखील देव खूप सुखी होतो की आपण जर स्वतःहून अशी कुठेही घाण किंवा इतर काही गोष्टी ज्या होतात निसर्गाच्या बाबतीत झाड वृक्षतोड वगैरे अशा आपण स्वतःहून जर सर्वच जणांनी मिळून केल्या तर नक्कीच तो देव देखील तेवढाच सुखी आणि समाधानी असेल आपल्याला असं पाहून असं मला वाटतं. चला तर पुढची फरमाईश घेते. प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील हा जो अभंग आहे तो पंढरपूरला गेल्याशिवाय म्हणजे पंढरपुरात आल्याशिवाय किंवा पंढरपूरचा तो वास जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचत नाही असं मला वाटतं. आणि प्रत्येक वारकरी जाताना हे गाणं ऐकतो म्हणजे ऐकतोच तो म्हणजे चल ग सखे, चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल. असंच खरं तर ते गाणं आहे आणि हेच गाणं ऐकायचं आहे तथागत रेडिओ श्रोता संघ अभयखेडा तालुका मानोरा जिल्हा वाशिम येथून हिरामन खिराडे, सारिका आम्रपाली, सोनाली आदर्श, आर्यन मंगेश तसेच त्यांचे मित्र सर्व सामील आहेत या गाण्यामध्ये असं त्यांनी सांगितलं. तर ऐकूयात आपले जे नियमित श्रोते आहेत तथागत रेडिओ श्रोता संघ अभयखेडा तालुका मानोरा वाशिम येथून हिरामन खिराडे सर आणि त्यांच्या फॅमिली आणि मित्रपरिवारांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला पुढची फरमाइश घेते. पुढची देखील फरमाइश असाच एक सुंदर गीत अजित कडकड यांच्या आवाजातील. सर म्हणतायत रामकृष्ण हरी सर. मॅडम आषाढी एकादशीनिमित्त तेरणा एफ एम टीमला हार्दिक शुभेच्छा. थँक्यू सो मच सर आपल्याला देखील. तर आज मला अजित कडकडे यांनी म्हटलेलं एक गीत ऐकायचं आहे अजिंक्य बारगजे कोल्हापूर येथून. ऐकवाल अजिंक्य सरांची व्हॉट्सअप फरमाइश.

चला आज विठ्ठलमय असा व्हॉट्सअप फरमाईश गाणी हा कार्यक्रम होणार आहे. तर यानंतरची फरमाईश जे गीत खूप आवडतं आपल्या श्रोत्यांना देखील, तर हे गीत खरं तर बेला शेंडे आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं आहे आणि जगदीश खेबुळकर आणि अरुण कचरे यांचं हे गीत आहे. बाळ पळसुले आणि मधु रेडकर यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. तर ममदापूर निपाणी बेळगाव येथून आपले श्रोते आहेत, त्यांना गीत ऐकायचं आहे. श्रोत्यांचं नाव आहे संजय यादव सर, यांना हे गीत ऐकायचं आहे. राजा पंढरीचा हा चित्रपट आहे आणि याच चित्रपटातील गीत. आणखीन एक श्रोत आहे त्यांना ऐकायचं आहे, ते म्हणजे दिनकर शिंदे सर, आंबेडकर नगर इंगळी तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर येथून, त्यांना देखील हेच गीत ऐकायचं आहे.

सलैयानंतरची फरमाईश जे गीत खूप सुंदर आहे असं किशोरी अमोणकर यांनी हे गायलेला हा अभंग आहे, खूप सुंदर असा अभंग पाठवला आहे. आपले श्रोते आहेत मंगळूर तालुका कळंब येथून शिवाजी उकंडे सर. तर ऐकूयात, बऱ्याच दिवसानंतर सरांची फरमाईश आलेली आहे. मंगळूर तालुका कळंब, शिवाजी उकंडे सर, अवघा रंग एक झाला.

आपण एकदा आहात रेडिओ 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज तरी आहे. नंतरची फरमाईश देखील, जे गीत खूप सुंदर असं आहे आणि ते गीत गायलं आहे प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील. श्रोते आहेत मुक्काम पानवाडी पोस्ट 13 तालुका जिल्हा धाराशिव येथून. शरद माने, वर्षा माने, स्नेहा माने, पृथ्वीराज माने आणि समस्त माने परिवार पानवाडी येथून ऐकूयात आपले जे 13 वरून श्रोते आहेत माने फॅमिली यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: आरजे प्रगत सोबत तुम्ही आनंद घेत आहात व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाचं. यानंतरची फरमाईश आहे, श्रोते बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवत आहेत. सरांचं नाव सिद्धेश्वर शेळके सर आहेत होर्टी येथून का सर, नाव लक्षातून गेलं म्हणजे. बऱ्याच दिवसानंतर त्यांनी फरमाईश केली, पण सिद्धेश्वर शेळके सर आहेत. आता त्यांचा मेसेज पण खूप वरती आहे. हां, सिद्धेश्वर शेळके मुक्काम पोस्ट उपळाई खुर्द तालुका माढा जिल्हा सोलापूर येथून आपले नियमित श्रोते सर आहेत. आणि सरांनी देखील आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या, त्याचबरोबर त्यांना आज गीत देखील ऐकायचं आहे. सॉरी, ते म्हणतायत लऊळ येथील कुरुमदास येथे आई आणि मी आलेलो आहोत. भरपूर गर्दी आहे त्यामुळे दर्शन झालेलं नाही. आता आम्ही परतीच्या मार्गावर आहोत. आता तर एकादशी निमित्त पंढरीची वारी या चित्रपटात एक गीत ऐकायचं आहे. अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे जे खूप लोकप्रिय आहे. ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा.
1: धरी ना

रात्री अनंतची फरमाईश, बरे दिवस झाला सरांची फरमाईश आली आहे. ओम खुणे, शोभा खुणे, सोहम खुणे, सॉरी सोहम वाघमारे, पळूस तालुका पळूस, सांगली महाराष्ट्र, येथून आपले जे नियमित श्रोते आहेत खुणे सर, यांना आज गीत ऐकायचं आहे. विठू माऊली तू माऊली जगाची, खूप सुंदर असं हे देखील गीत आहे सुरेश वाडकर यांच्या आवाजातील. माझं तर खूप फेवरेट असं असणारं गीत आहे, तर आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. ऐकूयात खुणे फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

अरे संसार संसार या चित्रपटातील हा सुंदर असा अभंग आहे. तर पुढचा देखील अभंग प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील गीत आहे. ते गीत ऐकायचं आहे रेश्मा अजय जाधव. शनिवार टू शनिवार त्यांची फरमाईश असते. आषाढी एकादशीनिमित्त मला आज गीत ऐकायचं आहे. आणि आत्ता त्यांचा मुलगा स्वराज हा वारकरी झालेला आहे. त्याचा फोटो देखील पाठवला, खूप सुंदर असा दिसतोय स्वराज. तर आज रेश्माताईंना ऐकायचं आहे हे सुंदर असा अभंग. ऐकूयात रेश्मा अजय जाधव ताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

असेल या सुंदर अशा गीतानंतर वळूयात पुढच्या फरमाईशकडे. पुढचं देखील गीत प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील गीत आहे. श्रोत आहे त्रिमूर्ती टेलर परंडा येथून ज्योतिबा मोहिते सर. आषाढी एकादशीनिमित्त मला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू सो मच. मला पण आणि तुम्हाला पण देते मी. तर आज त्यांना प्रल्हाद शिंदे यांनी गायलेला कधी लागेल रे वेड तुला गोडी अभंगाची हे भक्तिगीत ऐकायचं आहे. तर आज त्यांची फरमाईश बऱ्याच दिवसानंतर आली आहे. मी अजिबात नाराज वगैरे नाही आहे तुमच्यावरती. नक्कीच आज फरमाईश घेते. ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा पुन्हा एकदा. ऐकूयात ज्योतिबा मोहिते सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, या सुंदर अशा अभंगानंतर पुढची फरमाईश भीमसेन जोशी यांच्या अभंगासाठी, जो अभंग खरं तर खूप सुंदर असा अभंग आहे भीमसेन जोशी यांच्या आवाजातील. माझे माहेर पंढरी हा अभंग. तर अनिल कुदळे सर आहेत केडगाव तालुका दौंड जिल्हा पुणे येथून. तर सरांना आज हा अभंग ऐकायचा आहे, तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात पुन्हा एकदा या सुंदर अशा अभंगाचा.

पंडित भीमसेन जोशी यांच्या आवाजातील हे सुंदर असं गीत आहे. तर पुढची फरमाईश देखील असंच एक सुधीर फडके यांच्या आवाजातील गीत मला फार आवडतं, जे खूप सुंदर असं गीत आहे. ते गीत आज आपल्या श्रोत्यांना ऐकायचं आहे आणि विशेषतः म्हणजे आज त्यांचा बर्थडे देखील आहे. तर आपले सचिन मोकाशे सर आहेत, जे बँक कॉलनीतील आहेत, धाराशिवचे आहेत सर, नियमित रेडिओ उतरणं ऐकणारे श्रोते आहेत आणि आठवड्यातून एकदा फरमाईश पाठवणारे ते देखील श्रोते आहेत. आणि त्यांचं एक वाक्य असतं नेहमी प्रत्येक वेळेस लिहिताना, वेगवेगळं वाक्य पाठवत असतात ते माझ्याबद्दल. आजचं वाक्य असं आहे की आपल्या गोड आवाजाने आणि मनमोकळ्या संवादाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी उत्तम निवेदिका म्हणजे आरजे प्रगती. थँक्यू सो मच सर, आणि विश यू मेनी मेनी हॅपी टर्न्स ऑफ द डे सर. तुमची फरमाईश घेण्यास उशीर झाला, पण आज बर्थडे पण आहे, विशेष महत्व म्हणावं लागेल. आज एकादशीचं औचित्य साधलं आणि तुमचा बर्थडे देखील त्याच दिवशी आला आहे. तर असं एक सुंदर जे मला देखील फार आवडतं गीत, तेच गीत देते. ऐकूयात सचिन मोकाशे सर, बँक कॉलनी धाराशिव यांची व्हॉट्सअप फरमाईश.

खरंतर हेच रूप पाहण्यासाठी आज वारकरी जे आहेत ते आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि खरंतर न्यूजमध्ये पाहिलं मी, इतकी मोठी रांग लागलेली आहे देवाचं दर्शन घेण्यासाठी, फक्त देवाला पाहण्यासाठी. ही किती भक्ती आणि कितीही मोठी रांग असली तरी त्यांचा उत्साह कुठेच कमी झालेला नसतो वारकरी संप्रदायाचा. आणि हे दर्शन घेतल्याशिवाय कोणीही जात नाही हे विशेष आहे. आणि ते एनर्जी कुठून येते, खरं तर ती देवाची आस आणि देवाची भक्ती जी आहे त्यांची, ती पाहायला भेटते. तर असंच पुढचं देखील गीत आलेलं आहे. तर ओमप्रकाश गीते सर म्हणतात, आज सकाळपासूनच तेरण्यावर भक्तिमय वातावरण आहे. पांडुरंग परमात्म्याचे घरी बसून दर्शन झाल्यासारखं वाटत आहे. याचं श्रेय तुम्हालाच आहे. थँक्यू सो मच सर. सकाळचा क्लासिक रेडिओ शो कार्यक्रम आणि आत्ताचा व्हॉट्सअप कार्यक्रम देखील खूपच छान. थँक्यू सो मच सर. तर आज खरं तर तेरणावरती पण मी असेच कार्यक्रम दिले होते की जेणेकरून सकाळचं जे वातावरण आहे ते भक्तिमय राहायला पाहिजे म्हणून सलग असे कार्यक्रम मी दिले होते, जेणेकरून आपल्या श्रोत्यांपर्यंत ती जी भक्ती आहे सकाळचं जे वातावरण असतं पूजेचं म्हणा किंवा पूजा करून झाल्यानंतर आपण शांत बसतो आणि मग अशी जर गाणी आपण ऐकली, भक्तिमय वातावरण निर्माण झालं की छान, अगदी मन प्रसन्न छान वाटतं म्हणाला. तर आता दादा देखील आय थिंक सो पंढरपुरात असतील, इतक्या गर्दीत कुठे असतील, ते ऐकत असतील रेडिओ, नाही ऐकत असतील काही माहिती नाही. आत्ता तर लाईव्ह कधी आले नाही येते, बरेच दिवस झालं. तर दादांना सुद्धा आज मिस करते मी. आशा आहे त्यांचा मेसेज आला तर खरंच खूप आणखीन छान वाटेल मला कुठे असतील तर ते. तर पुढची फरमाईश घेऊयात. आपले श्रोते आहेत जे म्हणतायत प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील गीत ऐकायचं आहे. श्रोते आहेत मुक्काम पोस्ट पेनूर तालुका मोहळ जिल्हा जिल्हा सोलापूर येथून बंटू गवळी, सरस्वती गवळी आणि ओम दादा गवळी. ते म्हणतात खूपच सुंदर हे गीत आहे, आवाज देखील खूप छान आहे. प्रल्हाद शिंदे सर मूळचे हे मंगळवेढ्याचे, अशी ही मंगळवेढी भूमी संतांची आहे. कान्होपात्रा संत दामाजीपंत चोखामेळा अशी संतांची नावे आहेत मंगळवेढ्याचे. खरोखरच एकदा पहा मंगळवेढ्या, संतांच्या भूमीत खूप असे आनंद मिळतो असं त्यांनी सांगितलं. आणि आजच्या शुभदिनी आषाढी एकादशीच्या सर्व रसिक श्रोत्यांना देखील त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि निवेदक अधिकाऱ्यांना देखील. थँक्यू सो मच सर. ऐकूयात आपले जे श्रोते आहेत बंटू गवळी सर आणि सरस्वती गवळी सर, ओम दादा गवळी पेनूर मोहळ सोलापूर येथून.

0: आपण एकदा आहात रेडिओ उत्तीर्ण 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. आणि आज खरंच सुंदर अशी गीतं येत आहेत, एकापेक्षा एक सरस अशी गीतं. पुढची देखील फरमाईश ऐकूयात. श्रोत्यांनी व्हॉइस पाठवलाय काय म्हणतात आणि कोणतं गीत त्यांना ऐकायचं आहे त्यांच्याच आवाजामध्ये.
1: प्रगती मॅडम, आपल्या धाराशिवचे 13 FM केंद्र खूपच प्रसिद्ध झाले आहे. ग्रामीण भागात 13 FM केंद्रावरून सुरू केलेला उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे. आज मला खेळ मांडियाला वाळवंटी ठाई, नाचती वैष्णवी बाई रे ह्या अभंग अतिशय प्रसिद्ध असा वारकरी संप्रदायातील अत्यंत लोकप्रिय आणि हृदयस्पर्शी अभंग असून याची रचना संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी केली आहे. आषाढी कार्तिकी वारीच्या वेळी पंढरपूरच्या चंद्रभागेत वाळवंटात भक्तीचा जो अभूतपूर्व असा सोहळा रंगतो त्याचे हुबेहूब आणि चैतन्यमय वर्णन या अभंगात आढळते. स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी हा अभंग आपल्या सुमधुरून आवाजात गायलेला आहे. या अभंगाचा सविस्तर आणि त्याचा मला आपणाकडून हे अभंग ऐकायला खूप छान वाटेल. मी महादेवरान खाम येडशीवरून. प्रगती मॅडम, आपण केलेलं सादरीकरण खूपच छान असतं, कृपया हा अभंग लावा.
0: खूप छान असं वर्णन आणि खूप सुंदर असं बोलून तुम्ही हा व्हॉइस पाठवला सर, थँक्यू सो मच. आणि नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करते. आपले नियमित श्रोत आहेत येडशीवरून सध्या सर, तर ऐकवात आपले जे येडशीवरून श्रोते आहेत. महादेव सर, त्यांचं आडनाव विसरले मी,

0: आणि सरांचे मेसेजेस पण खूप वरती आहेत. तर ऐकूयात जे एडशीवरून श्रोते आहेत आपले. महादेव रणखाम सर व सौदागर करळे या सरांना दोघांना आणि फॅमिलीला हे गीत ऐकायचं आहे. ऐकूयात सुंदर असा अभंग आहे हा देखील लता मंगेशकर यांच्या आवाजातील.
1: काही आठवण.

चला सुंदर अशा अभंगानंतर पुढची फरमाईश घेऊयात. आषाढी एकादशीनिमित्त हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत. श्रोते आहेत आपले संदीप माने, राहणार शिंगोली जिल्हा धाराशिवतून बोलत आहेत असं त्यांनी सांगितलंय. तर त्यांना गीत ऐकायचं आहे विठ्ठल माझा विठ्ठल माझा, हे गीत त्यांना ऐकायचं आहे. अतिशय सुंदर असा अभंग आहे तो. आणि तेच गीत ऐकायचं आहे संदीप माने, राहणार शिंगोली धाराशिवतून. तर आज बऱ्याच दिवसानंतर सरांची देखील फरमाईश आली आहे, ऐकूयात सरांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला, सुंदर असं भक्तिमय ही झालेली आहे. 2 तास कसे गेले हे समजलंच नाही खरं तर. आणि त्याच्यात बरेचसे श्रोते आपले सांगतायत, 2 तासात इतका आनंद, धन्यवाद माऊली, असं सरांनी मला पाठवले. आपले श्रोते आहेत सुनील शिंदे, मुक्काम जाम, तालुका वाई येथून आपले श्रोते आहेत. ते देखील असं सांगतायत की 2 तास इतका आनंद. थँक्यू सो मच सर. आणि तसंच राजकुमार माने सर म्हणतात की आज दोन्ही पांडुरंगाचं दर्शन झालं, आत्ताच घरी पोहोचलो. पंढरपुरातील मूळ मूर्ती असणारे माढ्यातील विठ्ठलाचे दर्शन झाले आणि पंढरपुराची परमभक्त कुर्मदास महाराज यांचं देखील दर्शन घेऊन आलो आहे. पडसाळी येथे त्यांचे मंदिर आहे. खूप खूप भाविक भक्त तेथे दर्शनाला येतात आणि फार मोठी गर्दी जमली आहे आणि खूप मनोरंजन होत आहे त्या यात्रेमध्ये. तर खूप छान वाटलं, धन्य झालो आम्ही. पंढरीला गेल्याचा आनंद इथेच प्राप्त झालाय. राजकुमार माने, माढा, तालुका माढा, जिल्हा सोलापूर. आणि सर्व रसिक श्रोत्यांना देखील त्यांनी खूप शुभेच्छा दिल्या आहेत एकादशीनिमित्त. तर तसंच आपल्या नियमित श्रोत्या ज्या आहेत, शुभांगीताई, तर त्या म्हणतात की त्या देखील पंढरपुरात गेलेल्या आहेत. पहाटे 1 वाजता पंढरपूरची वारी पोच झाली पहाटे, असं ते म्हणतात. आणि एक सांगू का, मी कॉलेजला पंढरपूरला जायचे त्यावेळेस असं वाटत होतं की काय हे, किती लोकांनी पांडुरंगाचे वेड आहे. बसमध्ये चढताना टेन्शन यायचं, बसायला जागा पण नसायची. आता विठ्ठलाचं महत्व समजलं आहे. तेव्हा वेळ होती पण आवड नव्हती, आता आवड आहे पण वेळ नाही. पण महिन्याच्या वारीला पंढरपूरला जाते असं म्हणतात, क्या बात आहे. तर त्या सध्या आहेत आणि त्यांना देखील आज गीत ऐकायचं आहे, वारी चुकवायची नाही, असं एक गीत आलेलं आहे. ते गीत त्यांना ऐकायचं आहे, नवीन याच्यामध्ये हे गीत आहे. छान असं गीत आहे, ऐकूयात. शुभांगी पवार, जे आपल्या नियमित श्रोते आहेत, यांची व्हॉट्सअप फरमाइश.

प्रत्येक वारकरी ही वारी आली की हेच म्हणत असतो की वारी चुकायची नाही. आणि अगदी म्हणजे जर जायचं नाही असं काही प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा त्यांचं मन काही इथं रमत नसतं. हे खरं तर माझ्या घराच्या समोरच एक आजी राहतात, दरवर्षी त्या वारीत चालत पायी जातात आणि यावर्षी त्यांना जाऊ नका असं म्हटलं होतं, कारण की थोडंसं त्यांना त्रास होतोय, जराशा आजारी वगैरे असतात त्या, म्हणून जाऊ नका असं सांगितलं. तर इतके दिवस थांबल्या त्या, पण त्यांचं मन काही राहावे ना त्या गुरुवारी इथून गेल्या पंढरपुरात. आत्ता त्या सध्या पंढरपुरात आहेत, गुरुवारीच त्या घरातून गेल्या. त्यांना काही राहावे ना, त्यांना एक वेळ म्हणजे अशी पंधरवाडी जरी एकादशी असली तरी त्या तेरला जाऊन दर्शन घेतात, म्हणजे घेतात सकाळी लवकर उठतात आणि तेरला जाऊन दर्शन घेऊनच येतात, तेव्हा त्यांचं मन कुठेतरी शांत होतं. असे म्हणजे वारकरी भक्त जे आहेत ना ते खूप वेडे असतात आणि फक्त देवाला पाहायचं असतं, फक्त देवाचं मुख दर्शन जरी झालं तरी धन्यता मानतात ती लोकं. अशी लोकं आत्ता सध्या पंढरपुरात सगळी जमावस्था आहेत आणि आपल्याला देखील जाणं जमत नाही तर आपण देखील अशाच आपल्या गावात एक मंदिर असतं तिथं आपण जाऊन दर्शन घेत असतो देवाचं. तर हा सोहळा आज खरं तर पंढरपुरात पार पडतोय. प्रत्येक अपडेट आता तुम्ही टीव्हीवरती देखील पाहत असतात. तर मला असं वाटतं की प्रत्येकाने देवाकडे एकच मागणं करावं की सर्वांना सुखी ठेव, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू राहू दे, हा पाऊस तू लवकरात लवकर येऊ दे आणि सर्व जे प्रॉब्लेम्स आहेत त्याच्यावरती नक्कीच काहीतरी तोडगे काढ. जे प्रॉब्लेम्स चालू आहेत सध्या सगळ्या जगभरामध्ये, अशा प्रॉब्लेम्सपासून नक्कीच लवकरात लवकर आपल्या देशाला मुक्त कर असं म्हणता येईल. आणि तू देखील तेवढीच काळजी घेत जा. तर असे आपले आणखीन एक श्रोते आहे ज्यांचा बर्थडे आहे, गिरीश कुलकर्णी सर यांचा देखील आज बर्थडे आहे. तर नियमित श्रोता आहेत ते देखील गिरीश कुलकर्णी सर, काका नातेपुते सह सौपत्नी राणी गिरीश कुलकर्णी नातेपुते तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर इथून, मुले चैतन्य गिरीश कुलकर्णी व प्रद्युम्न गिरीश कुलकर्णी यांचा देखील आज सरांचा बर्थडे आहे. तर जाता जाता एक गीत आहे त्याच्याच निमित्तानं, रंगी तुझ्या सोहळ्याच्या रिंगणी हे जे गीत आहे. आता हा सोहळा जो पार पडतोय तिथे नयन रम्य असा हा तो सोहळा आहे आणि या सोहळ्याचं प्रत्येक जण दर्शन घेत आहे. तर याच नोटवरती मी आरजी प्रगती इथंच थांबते, आणखीन भरपूर फरमायशी राहिलेल्या आहेत. तर सचिन माने सर देखील आहेत, त्यांना देखील गीत ऐकायचं होतं, वारी चुकवायची नाही पण माझ्याकडून राहून गेलं. तर सचिन माने सर शिंगोली येथून आहेत सर देखील, तर त्यांना देखील ते गीत ऐकायचं होतं. तर वेळ झाली या टाटा बाय बाय म्हणण्याची. हे 2 तास कसे गेले खरंच कळलं नाही. आणि माझ्याकडून चुकून एक मिस्टेक देखील त्या दिवशी झाली होती की आमचे लाडके ओमप्रकाश गीते सर यांच्या अर्धांगिनींचा आज बर्थडे आहे. तर आय एम रिअली सॉरी सर, त्या दिवशी त्यांच्या भाऊजींचा बर्थडे होता आणि चुकून माझ्याकडून मॅडमचा गेला आय थिंक सो. तर आय एम रिअली सॉरी सर, त्याच्यासाठी खूप सॉरी म्हणते. तर माझ्याकडूनच मिस्टेक झाली आय थिंक सो. मी इतकी एक्सायटेड होते तुमचा मेसेज वाचण्यासाठी आणि ताईंचा बर्थडे होता त्यानिमित्त मला ते मला एकतर स्टार्ट करायचं होतं फरमाईश आणि इतकं पटकन तुमची फरमाईश पहिल्यांदाच द्यायची होती त्यामुळे माझ्याकडून चुकून झालं असेल तर आय एम रिअली सॉरी म्हणते सर. पण असं काही नाही आहे. तर सरांच्या मिसेसचा आज बर्थडे आहे, त्या दिवशी त्यांच्या भाऊजाईंचा बर्थडे होता असं त्यांनी सांगितलं. तर नियमित श्रोते आहेत, माझ्या आवडीचे श्रोते आहेत ओमप्रकाश गीते सर, जे नियमित कार्यक्रम ऐकत असतात आणि नेहमी पॉझिटिव्ह माझ्या बाबतीत आणि माझ्या आवाजावरती खूप त्यांचं प्रेम आहे. तर आज वहिनींचा बर्थडे आहे मीराताई ओमप्रकाश गीते. तर विश मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. बी लेट, उशिरा जरी मला माहिती झालं असले तरी मी हिरामण खिराडे सरांनी देखील त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. खिराडे सरांनीच मला आत्ता सांगितलं की त्यांचा नव्हता बर्थडे, गेल्या महिन्यात त्यांच्याच वहिनींचा होता बर्थडे दुसऱ्या. तर आज मात्र मी सॉरी म्हणते त्याच्यासाठी, त्यांना देखील बर्थडेच्या त्या दिवशी शुभेच्छा असं म्हणा. आणि आज ताईंना देखील, मीरा ताईंना देखील बर्थडे विश करते. तर त्यांच्या देखील जीवनात असाच सुखाचा आनंदाचं आणि आरोग्यदायी हे त्यांचं जीवन आपल्यासोबत जावं आणि दोघंही खूप स्वस्थ राहा. तर असे माझे असे श्रोते आहेत, ते भरभरून प्रेम करणारे श्रोते आहेत. तर हिरामण खिराडे सर तुमच्याकडून देखील सांगते मीरा ताईंना की त्यांनी विश केलं तुम्हाला सर. ओमप्रकाश गीते सर सांगा तुम्ही ताईंना. तर
पुन्हा एकदा मीराताईंना आणि आपल्या गिरीश कुलकर्णी सरांना बर्थडे विश करूयात. आणि जाता जाता एक सुंदर असा अभंग या सोहळ्यात आज पूर्ण न्हावून गेलो. 2 तास कसं गेले आज मला कळलंच नाही. इतकी सुंदर अभंग आले, गाणी आली, गीतं आली. अभंग जे अभंग खरं तर जास्तीत जास्त प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील गीतं जास्त पांडुरंगावरती आहेत आणि इतर देखील गीतं आपण आज ऐकली. तर याच नोटवरती देवाला नमस्कार करते. सर्वांना सुखी ठेव, आमच्या श्रोत्यांना देखील तेवढंच आनंदाचं आणि समृद्धीचं जीवन दे. त्यांच्या देखील लाईफमधले प्रॉब्लेम्स जे असतील ते सॉल्व्ह कर असं म्हणेन. आणि त्यांचं माझ्यावरतीचं जे प्रेम आहे ते आणखीन वाढू दे आणि एक मोठं स्टेज जे आहे ते भेटू दे असं देखील देवाला आज मागावंसं वाटतंय. की आपले जे श्रोते म्हणतात की महाराष्ट्रात आजकाल मला एक नवीन लाईन जोडली जाते की महाराष्ट्रातील एक नंबरची निवेदिका म्हणून आरजे प्रगतीचं नाव जे आपले श्रोते घेत आहेत आणि जे बाहेरचे लोक देखील बोलत आहेत की माझ्याबद्दल, ते देखील ऐकून मला खूप छान वाटतं की ते खरंच मला वाटतच नाही की खरंच असं असेल म्हणून. पण आपले श्रोते जे आहेत ते सांगतात मला आणि इतर देखील लोक सांगतात माझ्याबद्दल, तर मला ते ऐकून देखील खूप छान वाटलं. आणि नक्कीच तो दिवस देखील यावा माझ्या जीवनात की असं काहीतरी व्हावं, माझं देखील एक पोस्टर लागावं अशी इच्छा आज मला व्यक्त करावीशी वाटते. चला तर याच नोटवरती अगदी छोटी मागणी आहे देवाकडे, आशा आहे आणि मोस्टली जास्तीत जास्त देवाकडे मागणं हेच आहे. आपल्या शेतकरी बांधवांना खूप सगळ्यात आधी तो मोठा कर, त्याला मोठं कर. त्याचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते इतर कुणाचे देखील तेवढे प्रॉब्लेम नाहीत. एवढे प्रॉब्लेम्स आपल्या शेतकरी बांधवांच्या बाबतीत असतात आणि नेहमी ते स्ट्रगल करत राहतात आणि त्यांच्यासाठी आज जास्त मागणं करावं असं वाटतंय की बळीराजा हा सुखी असला पाहिजे. चला तर याच नोटवरती मी आरजे प्रगती इथेच थांबते. भरपूर बोलले, ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी घेत रहा. पुंडलीक वरदे हारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. रामकृष्ण हरी.

एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह, एक ओढ सतत मनी व्याकुळ होतो देह, आतुर असतो फक्त वारीच्या आगमनासाठी। जसा आला होता वैकुंठीचा राया तुकोबाच्या भेटीसाठी। इंद्रायणीच्या काठापासून ते चंद्रभागेच्या वाळवंटापर्यंत तू असतोस आमच्या सोबत नाचून धुंद झालेलं पाहण्यासाठी। स्वतःच्या कामाला पांडुरंग मानणारे काही थकलेले भेगाळलेले देह असतील तिथून तुझ्या वारीचा सोहळा अनुभवतात। कारण तुझे काही मधुकरी ते काम आमच्यासाठी करतात, तुझे दूध म्हणून। त्यांचा अट्टहास पूर्ण झाला। फेसबुक दिंडी।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। महाराष्ट्राचं आराध्य, कोटी जनांच्या लाडक्या विठुरायाच्या आषाढी वारीनिमित्त ऐकूयात विशेष कार्यक्रम आनंदाचे डोही, वैष्णवांची मानदियाळी, आषाढी वारी। सहभाग नंदकुमार खोतसर, ऍडव्होकेट दिगंबर खोत आणि श्री ऋषिकेश चव्हाण। संचलन योगेश कुलकर्णी।
1: नमस्कार।
2: नमस्कार,
1: मी योगेश कुलकर्णी। आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। भक्त आणि देवाच्या भेटीचा स्वर्णीय सोहळा म्हणजे वारी। पंढरीची वारी जयाची आहे कुळी, त्याची पायधुळी लागो मज, म्हणजे पायाची धूळ लावून धन्य होण्याचा हा प्रसंग आहे। तीही पर्वणी आहे। शिवाच्या भेटीसाठी, परब्रह्माच्या भेटीसाठी जीवाची ही ओढ आहे। माणसाला देव करण्याचा सोहळा म्हणजे ही वारी आहे। अवघा महाराष्ट्र आज भक्तिरसाने नाहून निघतोय। सगळी पावलं पंढरपूरच्या दिशेने निघत आहेत। निमित्त आहे आषाढी एकादशीचे। आज आपल्या इथं रेडिओ तेरणामध्ये उपस्थित आहेत संत साहित्याचे अभ्यासक, इंग्रजीचे अध्यापक श्री नंदकुमार खोत सर। रामकृष्णारी सर।
3: रामकृष्णारी सर।
1: धाराशिव येथेच कोर्टामध्ये वकिली व्यवसाय करणारे श्री दिगंबर खोत सर। नमस्कार वकील साहेब। त्याचप्रमाणे वन विभागातून निवृत्त झाल्यानंतर पुढील आयुष्य परमार्थ कारणे लागावं म्हणून रामायणाच्या माध्यमातून ग्रामीण भागात सेवा करणारे श्री ऋषिकेश नाना चव्हाण। नमस्कार नाना।
2: रामकृष्ण।
1: गेल्या 10-12 वर्षापासून ही सर्व मंडळी धाराशिव येथे ज्ञानेश्वरी सत्संग मंडळ चालवत आहेत। निष्प्रय भावनेने अभ्यास करत आहेत। जाणून घेऊया त्यांच्याकडून आपण ही संत परंपरा व अध्यात्म विचार। रामकृष्ण हरी माऊली।
2: रामकृष्ण हरी।
1: महाराज, आज एक खूप आनंद होत आहे की एक चांगली पर्वणी सगळीकडे लागते। एकादशी म्हणजे खूप मोठी पर्वणी असं म्हटलेलं आहे, आषाढी एकादशी। खूप सर, मला आपणास विचारावं वाटतं की आषाढी एकादशीचं काय महत्व आहे?
3: अगदी रामकृष्ण हरी सर। आषाढी एकादशी ही प्रमुख वारी ज्या वर्षातल्या चार आहेत, तशी महिन्याला पंढरपूरची वारी असते शुद्ध एकादशीची। परंतु प्रमुख वारी ज्या असतात, आषाढी, कार्तिकी, माघ शुद्ध दशमीची एक वारी असते म्हणजे एकादशीची, आणि चौथी असते ती चैत्र शुद्ध एकादशी। त्यातल्या तशी महिन्याला वारी करावी हा वारकऱ्याचा नियम आहे।
1: बर बर, व्हेरी गुड।
3: परंतु नाही जमलं तर लांबची, आता समजा शेगावून दिंडी येते किंवा मुक्ताई नगरहून दिंडी येते संत मुक्ताबाईंची, मग हे वर्षातून लांब येत नाही, मग चार करा। त्याच्या जरा चार होत नाहीत तर मग दोन करा, दोनही होत नाही तर मग एक करा। मग एक कोणती महत्वाची? तर ही आषाढी वारी असते। आणि ह्या आषाढी वारीला अवघा महाराष्ट्र घरात बसून, काही काही वारीमध्ये आहेत, काही मनानं वारी करतात, काही शरीरानं करतात, पण सगळेच वारीमध्ये सामील असतात।
1: वारी म्हणजे नेमकं काय मौली?
3: वारी याचा अर्थ जन्म मरणाची वारी, असं आपल्या वारी वारी जन्म मरणाची वारी
1: मध्ये आहे।
3: जन्म मरणाला जी संपूर्ण टाकते तिला वारी म्हणतात। तसं जन्म मृत्यूचा जो फेरा आहे यालाही जीवाची वारी म्हणतात। पण त्या जन्म मृत्यूकडून, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामधून भगवंताकडे जाण्याचा जो मार्ग आहे आध्यात्मिक दृष्ट्या, याला वारी म्हणतात। आणि आपल्या महाराष्ट्र देशी, महाराष्ट्र प्रदेशी, ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी सुखची देणे घेणेवरी हो दे या जगाची, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीमधून प्रतिज्ञा केलेली आहे। हे सुखसंपन्न महाराष्ट्र व्हावा, ह्या समाजाला, त्याला भौतिक गरजा जरी पूर्ण होत नसल्या, अभावग्रस्तता या समाजामध्ये जरी असली, तरी मनाची श्रीमंती जी आहे ती वाढावी वाढावी आणि ती राहावी, राहावी आणि ती टिकावी, याच्यासाठी समाधानात या महाराष्ट्रातला या मराठी नगरीचा जो माणूस आहे तो राहावा, यासाठी लोकोद्धारण, लोकोद्धारासाठी लोकसंग्रहण, लोकसंग्रहासाठी हे असणारं वारीचं प्रयोजन आहे.
1: वारीची परंपरा साधारणतः कधी सुरू झाली आणि किती वर्षापासून चालली आहे साधारण? वकील साहेब
4: रामकृष्ण हरे. या वारीची जी परंपरा आहे, वारी करण्यामागचं प्रयोजन म्हणजे वारी हे एक व्रत आहे. 27 व्रतामधलं एक पावन पुण्य असणाऱ्या वेळेवरचं एक व्रत आहे. जसे भगवंताचे 10 अवतार झाले, राम जन्म आहे, श्रीकृष्ण जन्म आहे, नरसिंह जन्म आहे, त्याच्यापैकी 27 व्रतामधलं एक पवन आणि पवित्र व्रत म्हणजे हे आषाढी वारी. आता आषाढी वारीमध्ये, आषाढी वारीमध्ये सगळा महाराष्ट्र असणारा सगळ्या भक्तिरसामध्ये आज नांदतो आहे, आणि त्याच्यामध्येच तेरणा रेडिओच्या माध्यमातून हाच भक्तिरस आपण असणाऱ्या जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत. दुसरी गोष्ट आहे की वारीचं प्रयोजन करत असताना वारी म्हणजे काय? वारी म्हणजे जे असणारे अज्ञान असणारे मानव प्राणी जीव आहेत त्यांना जे संत साहित्यामध्ये संतांनी जे मार्ग दाखवले, मार्ग दावूनी गेले दयानिधी संत ते येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही, ह्या मार्गामधील किंवा वडील जे जे करतील या धर्मू नाव ठेवीते. आणि अज्ञान जीवाचं कलियुगामध्ये संत अवताराचं जी प्रयोजन आहे की दुष्ट प्रवृत्तीचा नष्ट करण्यासाठी जे संत अवताराला येतात, आणि संतांच्याच संत साहित्यावर कलियुगामध्ये हा जडजीव जीवाचा उद्धार होणार आहे. आणि वारी म्हणजे जे असणारे विकार आहेत अंतकरणातले, जे विकार आहेत षडविकार आहेत अंतकरणामधले असणाऱ्या सगळ्या चिंता आहेत, ह्या चिंता अवघी चिंता वारली, या चिंतेपासून परावृत्त होण्यासाठी संत साहित्याचा संतांच्या संगतीचा कुठंतरी यांना लाभ व्हावा याचं निमित्त म्हणजे आषाढी वारी.
1: क्या बात आहे, क्या बात आहे.

0: सावळ्या परब्रह्माच्या भेटीसाठी भेटी लागे जीवा लागलीशी अस अशी सगळी मंडळी निघालेली आहेत धन्य होण्यासाठी. तर या पंढरपूरचं वैशिष्ट्य काय खुद सर?
1: जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर अशी अभंगाचीच रचना आहे. आणि धन्य चंद्रभागा
0: धन्य भीमा
1: अभंगच आहे. उदंड ऐकिले उदंड पाहिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐशी चंद्रभागा ऐशी भीमा तीर ऐसा विठीवर देवकोठे असं तुकोबराय म्हणतात. की याच्यासारखं असेल दुसरंही तीर्थक्षेत्रामध्ये आपल्याला तुलना करता येत नाही. सर्वच आपल्याला वंदनीय असतात पवित्र असतात. परंतु त्यातल्या त्यात सर्वसामान्यांना सामावून घेणारा देव आपला वाटणारा देव असा पंढरीचा सावळा पांडुरंग आहे. हजारो किलोमीटर हजारो नसलं तरी काही शेकडो किलोमीटर पायी चालत जाणारी मंडळी ऊन वारा पाऊस यांचा कोणतीही तमा न बाळगता. आणि आपण म्हटलात की पंढरीचं महात्म्य काय आहे तर ते धन्य धन्य पंढरपूर विठुरायाचे नगर असा एक अभंग आहे तुकोबार.
0: अजून एक अभंग आहे वकील साहेब. आधी रचिली पंढरी मग वैकुंठ भुवरी
1: मग वैकुंठ भुवरी.
0: जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. म्हणजे ह्या सृष्टीच्या आधी पंढरपूर होत इतकं या पंढरपुराचं महत्व आहे असं अधोरेखित केलं. पंढर शंकराचार्यांनी सुद्धा त्याच्यावर
1: त्यांनी जे रचलं पांडुरंगाष्टक पंढरपूरला येऊनच की परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम म्हणजे की हे इथं जे परब्रह्मलिंगम म्हणजे पांडुरंग हा परब्रह्मलिंगच आहे हे त्यांना अनुभूती आली. आणि त्यांनी ती उभारल्याबरोबर म्हणजे तिथं उभा राहून सहज गंगा चंद्रभागेचं स्नान झालं की त्या संबंधानं त्यांनी ते पांडुरंगाष्टक लिहिलं.

0: वकील साहेब मला एक विचारायचं की आता ही सगळी संत मंडळी सगळ्या जाती पंथ म्हणजे भेदाभेद भ्रम अमंगळ
1: विष्णुमय जग वैष्णवाचे
0: इतकं ह्या सगळा भेद मोडून ही सगळी मंडळी निघालेली आहेत.
1: अगदी
0: कुठलाही कसलंही यत्किंचितही कसलाच भेद नाही. एका परब्रह्माशी एकरूप होण्यासाठी सगळी मंडळी निघालेली आहेत. म्हणजे सगळ्या वेगवेगळ्या जाती पंथाचे सगळ्या धर्माचे सुद्धा अनेक पण सगळे संत आहेत. संत म्हणजे संत कोणाला म्हणायचं काय अध्यात्मात काय म्हटलंय नेमकं?
2: संत संत व्याख्येमध्ये जे असणारे सतपुरुष आहेत किंवा धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी ही जी संताची व्याख्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलेली आहे की संताच्या अवताराचं प्रयोजन कार्य संत कुणाला म्हणायचं जे प्रत्यक्ष अनुभूतीतून जगत कल्याणासाठी अभिव्यक्त होतात त्यांना संत.

0: स्मरण केलं जातं, श्रवण केलं जातं, कीर्तन गायलं जातं, त्याच ठिकाणी पांडुरंगाचं भगवंताचं असणारं वास्तव्य आहे. आणि हेच वास्तव्य तुम्हाला नामातून, श्रवणातून किंवा मनन श्रवण निधिध्यासन अशा ज्या असणारे ज्ञान लक्षणाच्या नवरंग लक्षणं आहेत त्या लक्षणाला फक्त भक्तिभाव सुपंत तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाईल. आणि याच माध्यमातून ह्या आषाढी वारीच्या निमित्तानं ह्या सगळ्या असणाऱ्या वारकऱ्यांचा जो संघ आहे, जो संवाद आहे, हा संवादातूनच असणारं कलियुगामध्ये सद्विवेक तयार होऊन लोकांच्या मधलं अज्ञान कमी होईल, हेच ह्या वारीचं प्रयोजन आहे. आणि यांनाच संत म्हणायचं.
1: नामसंकीर्तन
0: साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे. फक्त नामाचं सामर्थ्य की नामाच्या नुसत्या नामस्मरण केल्यानं अनंत जन्माची पापं जळली जातात.
1: वा,
0: म्हणून नामस्मरण व्हावं म्हणून संतांची संगत.
1: वा, म्हणजे ही सगळी सज्जनांची मांदियाळी जी आहे, संतांची संगती हा पंथ आहे जो वैष्णवांचा आहे, वारकऱ्यांचा आहे. तर अशी सगळी आपली वारी चाललेली आहे आणि प्रत्येकाच्या हातामध्ये जो काही भगवत पताका आहे ते त्यागाचं प्रतीक आहे.
2: हो,
1: तर प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये काही ना काही त्याग केला पाहिजे असंच अभिप्राय.
2: अगदी बरोबर.

0: संतांनी या बाबतीत वारीच्या बाबतीत कसं असलं पाहिजे आपण या बाबतीत काय उद्धृत केलेलं आहे
1: बोला ना
0: नाना
2: संतांनी या बाबतीमध्ये भेद केलेला आहे. वारी करण्याचा अधिकार प्रत्येक जीवाला आहे हे सांगताना संत म्हणतात सकळाशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या किंवा यारे यारे लहान थोर याती बलती नारी नर अशा प्रकारचा उद्देश केला. इथं भेद नाही आणि जिथं भेद नाही तिथं द्वैत नाही अशा ठिकाणी म्हणजे कसल्याच प्रकारचा वाद संदेह निर्माण होत नाही आणि एकनिष्ठतेनं भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी जी वृत्ती लागते ती वृत्ती फक्त वारीतच निर्माण होते आणि सामान्य जीवाला प्रपंचाच्या कटकटीतून दुःखामधून निवृत्त होण्यासाठी वारीचा एकमेव मार्ग असा आहे की त्या वारीत गेल्यानंतर प्रपंचाचा विसर पडतो. वारीत जोपर्यंत वारकरी म्हणून सामान्य माणूस जातो त्यावेळी संतांच्या मेळ्यामध्ये असताना संतांच्या संगतीमध्ये असताना त्यांना प्रपंचातली आठवण पण येत नाही आणि आठवण नाही आली की कुठल्या दुःखाचं त्यांना स्पर्श सुद्धा होत नाही. एकमेव पांडुरंगाचं नामस्मरण हे वारीतच संगतीनं घडतं हे सामान्य जीवाला सुद्धा घडतं ज्ञानाला तर घडतंच घडतं परंतु सामान्य जीवाला सुद्धा भगवंताची आणि नामस्मरण करून पुण्य प्राप्त होऊन त्यांना आनंद मिळावा ही आनंदवारी आहे खऱ्या अर्थाने. आणि ही जी आनंदवारी आहे वर्षातून दोन वारी येत आणि नामदेव महाराज आरतीमध्ये म्हणतात आषाढी कार्तिकी भक्तजन येते चंद्र भागे माझे स्नान जे करती किंवा दर्शन हेळा मात्र तया होय मुक्ती. चंद्रभागेमध्ये स्नान केलं
0: हेळा मात्र म्हणजे
2: क्षणभर एक म्हणजे दृष्टीला पडता क्षणी चंद्रभागासारखं तीर्थक्षेत्र दृष्टीला पडता क्षणी जे पूर्वजन्मीची सुद्धा जी पाप आहेत ते पाप जळून दग्ध होतात असा हा पंढरीचा महिमा आहे. आणि म्हणून त्या पांडुरंगाला पाहण्यासाठी आणि चंद्रभागा डोळ्यानं पाहण्यासाठी डोळ्यांनी चंद्रभागा पाहिली की सगळ्या तीर्थाचं तीर्थ असणारी चंद्रभागा आहे ती एकदा वर्षातून एकदा तरी आम्हाला डोळ्याला बघून आम्हाला पुनीत अशी अवस्था आमची निर्माण व्हावी या उद्देशानं या वारीमध्ये सामान्य लोकसुद्धा पांडुरंगाच्या भेटीच्या आशेनं जातात.
0: म्हणजे सर्व साधू संतांचे सज्जनांचं एकत्रीकरण आणि सज्जनांचा सहवास याला सगळे
3: मिळविली मांदी वैष्णवाची
0: असं म्हटलंय का
3: असं तुकोबारायांनी ननबरायांसाठी म्हटलं मिळविली मांदी वैष्णवांची
0: वा
3: सगळ्यांना एकत्र आणणं यारे यारे लहान थोर आताच नानाने सांगितलं त्याप्रमाणे की भलते म्हणलं भलते भलते म्हणजे कुणीही कारण इथं सकळाशी येते आहे अधिकार सगळ्याला अधिकार आहे कलियुगी उद्धार
0: चांगल्यानेच एकत्र या असं नाही
3: आणि कुणी या
0: कुणी या
3: कुणी जसं अग्नीमध्ये तृण अग्नीमुळे समरस झाली त्याच्यामध्ये येऊन पडलं की कुठपर्यंत अग्नीत पडेपर्यंतच हे लाकूड चंदनाचं आहे हे लाकूड लिंबाचं आहे हे लाकूड बाबळीचं आहे पण एकदा त्यात पडले की सगळं अग्निरूप झालं. तुका म्हणे आम्ही होऊ अग्निरूप आणि अग्निरूप म्हणजे काय ज्ञानरूप. एकदा त्या अवस्थेला गेल्यानंतर पुन्हा कोळसा कोणत्या वृक्षाचा आहे किंवा जो अग्नी
0: आलेला प्रत्येकाला मोक्षाचा
3: अधिकार आहेच आणि ही वारी देते
0: ही वारी देते
3: अगदी
0: फक्त तो चांगल्याच्या संगतीत आला
3: चांगल्याच्या संगतीत
0: पडून
3: अगदी संत संग देई सदा
0: मला वाटतं
3: हा नलगे मुक्ती नलगे मुक्ती धनसंपदा संत संग देई सदा हे काही नको आम्हाला पण संतांची संगती द्या. त्याचं कारण आता मग शेवटी सांगून गेले की चंद्र तेथे चंद्रिका शंभू तेथे अंबिका संत तेथे विवेका संतांच्या संगत गेलं की विवेकाची आपोआप प्राप्ती होते. इकडे भगवत कृपा करून घ्यावी लागते किंवा त्याला जे काही यम नियम आसन प्राणायाम धारणा ध्यान समाधी योगाची अष्टांग पूर्ण करावी लागतात तेव्हा कुठं विवेकावर यायला येतं. इथं सहज
0: म्हणजे या वारीमध्ये साक्षर असो अथवा निरक्षर असो साक्षर असो सगळ्यांमध्ये विवेक रुजवण्याचं कार्य या
3: वारी
0: परंपरेने केलंय. मला वाटतं मगा वकील साहेब म्हणत होते खोत साहेब की विवेक हा शब्द ज्ञानेश्वरीत बऱ्याच वेळा आलेला आहे तर काय नेमकं वकील साहेब
4: विवेक म्हणजे प्रत्येक मनुष्याला आपण जन्माला कशाला आलो आपल्या जन्माला येण्यामागचं प्रयोजन काय आहे मनुष्य देहाची महती काय आहे आणि मनुष्य देह कसा आहे देव मनुष्य स्थावर या नाव जगडंबर या तीनही अवस्था जाण कर्मफळाच्या मनुष्य देह हा देव संत आणि जीव ह्या तीन जी गोष्टी आहेत आपल्याला वारी संदर्भ सोडायचा नाही पण देव देवांना अवताराला आणावं लागतं संत हे स्वेच्छेनं अवताराला येतात आणि जीवालाही पूर्व प्रारब्ध अनुरूप जन्म घ्यावा लागतो. मग ह्या जीवाचं जे जन्माचं प्रयोजन आहे की इतर प्राण्यामाजी आहार निद्रा भय मैथुनंच सर्व प्राणीयामाजी समसमान पण मनुष्य देहाला असं एक असणारी बुद्धी कौशल्य दिलेलं एक अवयव जास्त दिला बुद्धी नावाचा तो बुद्धी नावाचा अवयव मनुष्य हा आपण जन्माला कशाला आलो, कोणत्या कर्मानं हे मनुष्य देहामध्ये येऊन आपण काय करतो, आणि आपल्याला मनुष्य देहाचं साधन म्हणून भगवंत प्राप्तीसाठी नेण्यासाठी वापरण्याचं ज्ञान त्या बुद्धीला येतं, आणि तो विवेक उत्पन्न संतांच्या संगतीमध्ये होतो. म्हणून असणारी संत संगती आवश्यक आहे, आणि मनुष्य देह दुर्लभ आहे.
0: ज्ञानेश्वरीमध्ये काय या संदर्भात विवेकेचे
4: आता शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी भक्तीचं महिमान गायलं मनुष्य देहाचं.

0: गुरुची कृपा झाल्याशिवाय, संत संगती झाल्याशिवाय भगवंताची कृपा होत नाही, आणि भगवंताची कृपा झाल्याशिवाय तुम्हाला असणारा सारासार विवेक उत्पन्न होत नाही की आपलं हित कशात आहे, आपलं अहित कशात आहे, सुख काय आहे, दुःख काय आहे, किंवा जन्माला आल्यानंतर जे आपण ज्यांच्या असणाऱ्या कुळामध्ये जन्म घेतला, ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्यांचं ऋण आहे, ज्यांच्या पाठपोट जन्म घेतला त्या भावबंधाचं ऋण आहे, आपण ज्यांना जन्म दिला त्यांचं ऋण आहे, आणि ज्या भगवंतानं आपल्याला जिवंत ठेवला, हा देह दिला, त्या भगवंताचंही असणारं ऋण आपल्यावर आहे. ह्या सगळ्या ऋणातून मुक्त होण्यासाठी
1: वारी
0: भक्ती वारीचा आनंद घेण्यासाठी हे असणारा हा आषाढी वारीची असणारी हे सगळी भक्तिमय वातावरण आहे, आणि तेच वातावरण अनुभवण्यासाठी प्रत्यक्ष अनुकरण करण्यासाठी हे भाव सगळं असणारं संतांची संगती आवश्यक आहे, वारीचं हे महात्म्य आहे.

0: ज्ञानेश्वरीमध्ये संत संगती चांगुलपण ह्याबद्दल काय उद्धृत केलेलं आहे? माऊलीने एखादी
1: माऊलीने आपल्या असणाऱ्या भावार्थ दीपिका ग्रंथामध्ये श्रीकृष्ण अर्जुन संवादामध्ये वर्णन करत असताना एका जागी चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, तसं म्हणले गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे, तसं संत महात्म्यांचं वर्णन करत असताना आपण मनुष्यदेह हा अज्ञानी आहोत, विस्मरण झालेला आहे, आणि या विस्मरण झालेल्या असणाऱ्या प्रत्येक मानव प्राण्याला आपलं असणारं परमप्रयोजन आयुष्याचं कळावं, याच्यासाठी जे महात्म्य जे शंका आहेत, ज्या शंका प्रत्येक श्रीकृष्ण अर्जुन संवादाच्या प्रत्येक अध्यायाच्या क्रमानं ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये मांडलेल्या आहेत, ज्या ठिकाणी तुमच्यामध्ये आता अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण परमात्माकडे प्रश्न पडला, अर्जुन सांगतोय की देवा माझ्याच वाट्याला हे काय हवं, कुठलं प्रारब्ध आहे कुरुक्षेत्रावर, माझे गुरु समोर आहेत, बंधू समोर आहेत, आप्त आहेत, इष्ट आहेत, त्यांच्याबरोबर युद्ध करण्याचं माझेच कोणतं असं प्रारब्ध आहे, कोणतं कर्म आहे, किंवा माझी बुद्धी तशी का चालावी? तर त्या ठिकाणी दोन उत्तर महत्त्वाचे दिले की प्रत्येक मानव प्राण्यांना जगण्यासाठी दोन गोष्टी आहेत, एक तर अज्ञान आहे आणि एक असणारी त्याबद्दलची अश्रद्धा आहे. अश्रद्धा आल्यानंतर काय होतं, ते सहज सहज असणारा दोन्ही संवादाचा जो विषय आहे त्याच्यामधून पाहे पा दूध पवित्र आणि गोड पाशी तो चेचिया पदराड परिते अवेरुणी गोचिडा शुद्ध चिकान सेवती कमलकंदा आणि दरदुरी, अशा ज्या माऊलीने असणाऱ्या 15 ओव्यामध्ये जो भाव ओतला तैसा हृदयामध्ये राम, आणि सिद्धांत सांगितला की तैसे हम ममतेच्या लवड सवडी मजन पवतीच बापुडी म्हणून जन्म मरणाच्या दुथडी ढवळती ठेले. मग हे जे सगळे जीव अज्ञानामध्ये अनंत जन्म मरणरूपी असणाऱ्या ह्या भवसागरामध्ये जे असणारे तरतायत, तरुण जाता येत नाही, हे तरुण जाण्याचं सामर्थ्य
0: आपलं आपल्याला खरं स्वरूप कळून देण्यासाठी ही वारी
1: आहे. खरं स्वरूप कळून देण्यासाठी वारी
0: म्हणजे फक्त आपल्याला आपल्या मधलं अज्ञानाचं गेलं आवरण दूर करण्यासाठी ही वारी.
1: आवरण दूर करणे, आपल्या मधल्या असणाऱ्या शंका दूर करणे, चिंता संपवणे, असुरक्षित भावना संपवणे आणि जगण्याचं परमप्रयोजनाचं ज्ञान येणं.
0: छान छान छान.
2: ज्ञानेश्वरीमध्ये या बाबतीत आणखी एक म्हणतात की त्यांनी सांगतात की हे ज्ञान जर प्राप्त व्हायचं असेल, कोणतं भगवत प्राप्तीचं ज्ञान जर प्राप्त व्हायचं असेल, तर ते ज्ञान कुठं असेल, तर ते ज्ञान पैगा बरवी जरी अथिमनी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वीशी, आणि त्या वारीमध्ये संताची संगती घडते. जे ज्ञान ब्रह्मज्ञानापर्यंत सामान्य जीवाला घेऊन शिवाची भेट घडवतं ते ज्ञान त्या संतांच्या वारीमध्ये भेटतं आणि त्या संगतीत जाण्यासाठी म्हणूनच माऊलीने या ठिकाणी त्या ओवीचं प्रयोजन केलेलं आहे.
0: वा वा, म्हणजे ही जी सगळी चांगुलपणांचं एकत्रीकरण आहे तेच म्हणजे माझी ह्या जातीची भेटो मज कोण असंच आहे ना. हे सगळ्यांची जात एकत्र म्हणजे आमची जात ही आहे
3: वैष्णव,
0: आम्ही सगळे एका पंथाचे आहोत
3: अगदी
0: असंच म्हणायचं
3: अगदी अगदी. तर ही
0: बरोबर बोला,
3: वारी जी आहे ही सगुण उपासनेचा मूर्त असा आविष्कार आहे.
0: वा,
3: प्रगल्भ असा आविष्कार आहे, याच्या मागे अध्यात्म, याच्या मागे गूढ तत्वज्ञान आहे. पण ते आता समुद्र असतो की त्याच्या तळापर्यंत सगळ्याला जायची काय आवश्यकता नसते, वर पोहून जायला त्याची खोली मोजायची काय गरज आहे. तर हे वारीमध्ये हे जे संतांनी वरचा जो ज्याला काय म्हणतो भवसागर तरुण जायचं जे सामर्थ्य आहे सामान्यातल्या सामान्याला दिलेलं आहे. सगुण उपासनेचं हे जे आविष्कार जे आहे त्याच्यासाठी ते नाचत जाऊया याच्या खेळी असं म्हणलं की ते देव देईल विसावारे, ते जाऊ नाचत जाऊ देवाची
2: जाऊ त्याच्या गावात सुख देईल
3: विसावारे,
2: असं खेळिया या रूपाने संतांनी आपल्या समोर माऊलींनी हा खेळिया म्हणून ठेवलेला आहे. त्या खेळ्यामध्ये माऊली म्हणतात संतांना आम्ही नाचत नाचत पंढरीला जाऊ, आणि अशा प्रकारचा खेळिया नावाचा एक जो भाग आहे अभंगाचा तो भाग माऊलींनी मालिकेमध्ये आपल्याला सर्वांच्या परिचयाचा म्हणून आपण काकड आरतीमध्ये जे आपण भजन करतो आहे की नाही उभा राहूनचे जागर असतात त्या जागरामध्ये अशी भजनं म्हणतात नाचत जाऊ त्याच्या खेळ नाचत जाऊ त्याच्या गावात सुख देईल विसावारे.
3: तर ही सगुण उपासनेची जी काही मूर्त आविष्कार जे आता सांगितलं गेलं तर त्याच्यामध्ये ते सतत म्हणजे असतच काय हे की श्री विष्णू हरी गोविंद कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विषद उदंड गाती उदंड गायन चाललेलं असतं, आत्मचर्चेचं चाललेलं असतं, भगवंताच्या नामाचं चाललेलं असतं.
0: आणि मला वाटतं भगवंतानी वचनच दिलं ना, जिथे श्रवण कीर्तन
3: जिथे
0: चालू आहे
3: अगदी अगदी
0: त्या ठिकाणी मी तिष्ठत वाट बघत
3: होतो.
0: आता सुद्धा या ठिकाणी
3: अगदी
0: उभा आहे
3: इथं
0: आकाशवाणीच्या
3: अगदी बरोबर आहे सर.

0: नमस्कार, मी योगेश कुलकर्णी. आपण ऐकत आहात आपली माणसं, आपला आवाज रेडिओ तेरणा 90.4 FM. आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी, गप्पा मारण्यासाठी, या वारीच्या निमित्तानं उजळून घेण्यासाठी उपस्थित आहेत इंग्रजीचे अध्यापक श्री नंदकुमार खोत, ॲडव्होकेट दिगंबर खोत आणि वन विभागातील निवृत्त श्री ऋषिकेश नाना चव्हाण. सर, संतांचे महत्व सगळं चाललंय आपलं.
1: हो,
0: मला वाटतं तुकाराम महाराजांनी काही स्वतःला मागितलं नाही कुठं.
1: बरोबर,
0: पण एक ठिकाणी त्यांनी मागणे ते एक तुझं पशी आहे,
2: देशील तरी पाहे
0: पांडुरंग, या संतांशी निरवी. या संतांशी निरवी म्हणजे संतांचा सहवास दे, संतांचं
1: अगदी
0: सानिध्य दे, संतांची सेवा करू ची उर्मी दे, असं काय आहे नेमकं हे?
3: जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपली असणारी चिंता एका प्रमाणातून व्यक्त केली, आपल्या जीवनाचं प्रयोजन एका अभंगातून व्यक्त केलं आणि प्रतिज्ञा काय करावी कशासाठी. घेहीन मी जन्म, घेहीन मी जन्म याजसाठी देवा. मी जन्माला येण्याचं प्रयोजन जगद्गुरु तुकाराम महाराज सांगतायत की मला जन्माला यायचं कशासाठी, तुझी चरण सेवा साधावया.
0: वा,
3: आणि जन्म माझा स्वइच्छा जन्म आहे. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांना पारमार्थिक असणाऱ्या अवस्थेमध्ये वृत्तीची स्थिरता करून जन्म मरणातून मुक्त होण्यासाठी परमार्थ आहे. जन्म मरणातून मुक्त व्हायचे का पुन्हा जन्माला यायचे? मग संत प्रतिज्ञा करतात जन्माला यायची. मग कशासाठी? फक्त हरिनाम कीर्तन, संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी, मला तीन सेवा करण्यासाठी जन्माला यायचंय अशी प्रतिज्ञा संत करतात. आणि चिंता कुठं आहे? जगत संतांची चिंता एवढीच आहे काय.

0: आणि हे सांगण्यामागचं संत साहित्याचं काय प्रयोजन आहे की प्रत्येक जीवाला हा परब्रह्माचा अंश आहे, प्रतिज्ञा करा, सुख कुठं आहे तुम्हाला कुठल्याही याच्याशिवाय ऋणानुबंधाशिवाय कुणाचीही भेट होत नाही, आपल्या संबंधात आलेले प्रत्येक असणारा जो आनंद घेण्याचं ठिकाण हा मानव आहे।
1: वा वा वा।
0: आणि आनंद घ्यायचा जर तुम्हाला असेल तर तुम्ही इतराला आनंद द्या, तुम्हाला आनंद मिळेल।
1: उलट आता नुसतं कलियुगाचा प्रभाव म्हणून हा विषय सोडून देणे एवढ्या मर्यादित नाहीये। माणसाला जीवनात आनंद मिळवायचा असेल तर माणसाच्या जवळ माणूसच असला,
0: माणूसच असणं अपेक्षित आहे।
1: आणि त्यासाठी ही वारी हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण
2: वारीमध्ये सगळे भेदाभेद
1: ही एकमेकांच्या जीवाची तर भेटच आहे, पण एकमेकांमधल्या शिवाची सुद्धा भेट आहे, असंच आहे ना।
0: आणि वारीचं दुसरं एक प्रयोजन मला असं वाटतं की एक संवाद आहे, मनुष्यामनुष्यामधला संवाद।
1: आता सध्या डायलॉगच बंद होत आहे।
2: अगदी, संवाद, संवाद नसेल तर विसंवाद तयार होतो,
0: आणि संवाद नसला की वाद तयार झाला, विकृती आली, आणि ते द्वेत घालवण्यासाठी एकमेकाच्या बोलण्यातून संवादातून असणारे जे शब्द, ज्या संवादातून असणारे वाक्य एकमेकाला बोलली जातात, त्या संवादातून, संत साहित्याच्या संवादातून सद्विचार तयार होतात। म्हणून ह्या वारीचं प्रयोजन आहे। वारीमध्ये जा, संतांच्या संगतीमध्ये जा, भक्तीमध्ये अंतकरण शुद्ध करा, अंतकरण शुद्ध झाल्यानंतर ज्ञान येईल, आणि याच संत संगतीतून तुम्हाला असणारं अत्यंत दुःख, जी सांसारिक आपण जगतो आहे, पूर्व प्रारब्धानं दुःख भोगण्यासाठी मनुष्य देह दिला, संसारातील दुःखाची निवृत्ती होण्यासाठी एकदा तरी पंढरपूरच्या वारीला जा, की जेणेकरून ते दुःख तुम्ही विसराल आणि तुमच्यामध्ये संत संगतीनं सदाचरण तयार होईल। ही वारीचं प्रमुख महत्व आहे।
1: शब्देवेन संवादो।
2: हा, शब्देवेन संवाद।
1: खूप छान सर। वारी वारी आपण सगळं म्हणतो, पण असा एक अभंग येतो मध्ये की ठाईचं बैसून करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा। मग वारीला जायचं नाही का, नेमकं काय आहे
3: या संदर्भामध्ये? असं नाही, संतांनी जो उपदेश केलेला आपल्याला या संदर्भामध्ये, वारी वारी जन्म मरणाची वारी, मग अशी म्हणलो, ही वारी जी आहे जन्ममरण वारण्यासाठी आहे। आणि मग ज्या लोकांचं म्हणजे इंद्रिय सक्षम नाहीत, ज्यांचं वयोवृद्ध झालेले आहेत, ज्यांना चालता येत नाही आणि वारीला जाणं त्यांच्याने अशक्य आहे, ज्यांना रोग जडलेले आहेत, मग अशांनी वारीला नाही गेलं म्हणजे त्यांच्या मनामध्ये एक हुरहुर राहील। मग अशांच्यासाठी प्रयोजन असावं म्हणून संतांनी आपल्या समोर हे ठेवलेलं आहे की पंढरीची वारी आहे माझ्या घरी, हे गण आणि कन करी तीर्थव्रत, किंवा ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी आनंद आळवावा। आपण आपल्या घरी बसून सुद्धा मानसवारी सुद्धा करू,
2: मानसिक वारी,
3: आपण आपले डोळे लावून आपण जर आठवण केली, आज बाबा आपण आज पंढरपूरला जाण्यासाठी निघालो, आपल्याला एकादशी पर्यंत पंढरपूरला जायचं आहे, तर पहिल्या मुक्कामाला आपण उस्मानवाडला मुक्काम, दुसरा मुक्काम आपला वैराग मध्ये, तिसरा मुक्काम आपला मोहळ मध्ये, असे अनेक मुक्काम करत करत करत दशमीच्या दिवशी आपला मुक्काम कुठं असेल तर आपण थेट पंढरपुरात जातो। आणि एकादशीला काय करतो तर चंद्रभागेला आंघोळ करतो, चंद्रभागेमध्ये आंघोळ करून आपण पांडुरंगाच्या दर्शनाला रावळात जातो। हे डोळे झाकून जाग्यावर चिंतन करून जरी ते म्हणजे आपल्या मनामध्ये आणलं तरी ते सुद्धा पांडुरंगाचं दर्शन आहे। अशा लोकांना पंढरपूरला शरीरानं जाता येत नाही, म्हणून ही वारी ठाईच बैसून चिंतन जरी केलं तर ती पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणि कनकरी तीर्थवरती, किंवा मायबाप दैवत, मायबाप हे दैवत माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी। अशा लोकांसाठी आई वडील हेच विठ्ठल आणि रुक्मयी आहे, तिकडे जाण्याची सुद्धा गरज नाही। याचा अर्थ ज्यांचे इंद्रिय सक्षम आहेत त्यांनी वारी करावीच, आणि ज्यांची इंद्रिय सक्षम नाहीत, जाऊ शकत नाहीत, अशांनी या धारणेने इथं बसून भगवंताचं चिंतन करावं, मानसवारी करावी। या प्रयोजनार्थ संतांनी उपदेश केलेला
2: आहे, मानसवारीच केली, कारण
1: आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ईश्वर अशा अनुसंधान साधन, हीच वारी आहे।
3: हो हो, अगदी बरोबर।
1: आणि ते साधू शकतो वेगवेगळ्या अभंगातून, वेगवेगळ्या संतांनी, वेगवेगळ्या प्रसंगातून सांगितलेलं आहे असं दिसतं।
2: किंवा जे आपण आता विचारलं की मग वारी करू नये का, तर आमच्या नानाला तो अभंग चांगला येतो की जो वारी हे जव हे सकळ सिद्ध आहे
3: तो सोहितप आहे। नाही, या संदर्भामध्ये सावतामाळ्यांनी काय केलं, सावतामाळ्यांनी काय केलं तर आपल्या स्वतःच्या विहिरीवर मोठ मारून तिथं भाजी वगैरे पिकवायची, है का नाही, कांदा कांदा कांदा मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी, जवळच पंढरपूरच्या त्याचं गाव असताना सुद्धा वारीला हे म्हणले कधीही गेलेले नाही, आणि वारीला न जाता पांडुरंग त्यांच्याकडे आले, तर म्हणजे वारी करावीच असं नाही, भावशुद्ध भगवंताला फक्त भावशुद्ध असला की वारी करावीच असं नाही. म्हणूनच जागच्या जागी सुद्धा आपलं आपल्या वाट्याला आलेलं काम स्वधर्म कर्म जे आहे ते कर्म जर निष्ठेने केलं,
2: कर्मे इशू भजावा
1: यासाठी ते म्हटलेलं आहे.
3: कर्मे इशू भजावा म्हणलं. आणि म्हणून या सावतामाळ्याच्या वाट्याला आलेलं जे काम आहे शेतकऱ्याचं ते काम अतिशय निष्ठेनं, हे विहीर नाडा
1: मोठ नाडा विहीर
3: मोठ नाडा दोरी अवघी व्यापिली पंढरी किंवा कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, हे सावतामाळ्यांचं म्हणजे अशा प्रकारची धारणा होती. त्यांनी पंढरपूरला गेले नाहीत पण पांडुरंग त्यांच्याकडे भेटण्यासाठी आले.
1: एवढा अधिकार,
3: एवढा अधिकार आहे.
1: म्हणजे कर्ममार्गी संतांचा कर्ममार्गी व्यक्तीला देव सुद्धा मागतो तिथे जातो. मला वाटतं अनेक संतांची अशी
2: माऊली हरिपाठात असं म्हणतातच, असोनी संसारी जीव वेग करी.
1: वा
3: वेदशास्त्र
2: उभारी बाह्या सदा, बाह्या उभारून वेदशास्त्र आणि गर्जना
1: परमार्थासाठी
2: सोडायची गरज,
1: सगळं संसार
2: सोडायची गरज,
1: हिमालयात जायचं, बगवे कपडे घालायचे,
2: अगदी
1: असं नाही. मला वाटतं बगव्याबद्दल तर
2: म्हणजे तो मार्ग, तो उपासना मार्ग जो आहे तो निर्गुण निराकारासाठीचा आहे. सांख्य मार्ग ज्याला गीतीमध्ये सांगितला किंवा ज्ञान मार्ग सांगितला, पण हे वारी हा मग अशी जी सांगितलं की हा सगुण उपासनेचा आणि हे नामोच्चार नामस्मरण आणि नामचिंतन सामान्यांना तो एक उपासनेचा सक्षम असा संतांनी मार्ग दिला. आणि भगवंतानी आपण मग अशी विचारलं की नारदाने प्रश्न केला भगवंताला की मी तुला कुठं हुडकू, मी तर त्रैलोक्यामध्ये फिरतोय आणि तुम्ही नेमके कुठं आहेत, मी बघायला गेलो तर तुम्ही सापडत नाहीत. मग त्याने असं म्हणले तुम्ही वैकुंठी नसे, एक वेळ सूर्यबिंबापाठीही न दिसे, योगियाची मानसी मरुडवणी जाई. मी सूर्य तर सर्व काळ आहे पण तिथं सुद्धा कदाचित नसेल, मी वैकुंठात मला शोधायला येशील तर कदाचित तिथेही नसेल. योगियाची मानस जी आहेत अंतकरण आहेत जे मला ध्यातात रात्रंदिवस ऊन वारा याची पर्वा न करता, ती वाराच भक्षता वाराच पितात आणि काय त्याला की हवाच पितात अशी योग्यांची अवस्था असताना सुद्धा तिथेही कदाचित मी नसेल, मग मी कुठं आहे. मग त्यांनी पुढे म्हणले परीतया माझी पांडवा हरपला गिवसावा जेथ राम नाम घोष बरवा करीती माझे. आणि हे कुठे करतात, वारीमध्ये. कारण तया जयांची वाचे पुढे भोजे, नाम गरजत असे नाम नाचत असे माझे, त्यांच्या जिभेवर माझं नाव नाचतं म्हणले. आणि अखंड नाचतं नाव ते घेतात असं नाव घेण्यासाठी, असं नाव असेल पूर्वजांनी अम्माची पुण्य आई. तिथं पुढं असं म्हणलं की ते सहस्त्रजन्म ओळखी जे एक वेळ मुखा यावया, एकदा मुखा वाटे माझं नाव येण्यासाठी हजारो जन्माची पुण्याही लागते.
1: प्रल्हादाची कथा
2: अगदी अगदी. आणि असं नाम हे वारीमध्ये सहज सहज चालत चालत चालत नामाची वारी असते, उपासनेची वारी असते.
1: नामामृत गोडी
2: वैष्णवाला
3: जीवन
2: कळा.
1: आणि नाम संकीर्तन साधन सोपे पण
2: जळतील पापे साधन आहे, सोपं आहे, सहज आहे, सगळ्याला घेता येत.
1: त्याला वेळ काळ स्थळाचं बोलणं नाही असंच
2: म्हणायचं
1: काय म्हणणं आहे.
4: योग काळ वेळ योग याग विधी येणेनो हे सिद्धी वायाची उपाधी दंबोधर. मग संतांनी काय सांगितलं, माऊलींनी जरी भावार्थ दीपिका या ग्रंथामधून कर्म भक्ती ज्ञान आणि योग हे जरी मार्ग सांगितले असते, निळोबारायांनी पाच पंत सांगितले, पण सगळ्या असणाऱ्या पाच पंतामध्ये वारकरी संप्रदायानं भागवत धर्मामध्ये जे असणारा भक्तिमार्ग सांगितला सुपंत, की कुठलंही कर्म करत असताना

हे जे सगळं तुम्हाला जी इंद्रिय दिली आणि इंद्रिय दिली असताना तुम्ही तुमचं स्वधर्म आचरण कसं करावं हेही ज्ञान दिलं. स्वधर्म आचरण करत असताना, आपलं कर्म पालन करत असताना, व्यवसाय असो, शेती असो, कुठलंही असो, तुम्हाला जी इंद्रिय दिलेली आहेत त्या इंद्रियानं भगवंताचं नामस्मरण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या काम वेगळं सारायची गरज नाही. सावतामाळी महाराजांनी सगळे शेतीचं कांदा मुळा भाजी हीच माझी सगळी विठाई आहे असं म्हणून कसं कर्म केलं.

0: अनेक साधू संतांची अशी खूप उदाहरणं आहेत आणि यात मला वाटतं संत नरहरी सोनारांचे सुद्धा खूप छान अभंग काय आहेत सर नेमकं?
1: त्याने त्यांच्या व्यवसायाचं रूपकच तयार केलं, तिकडं कसं पोहोचता येईल ते
0: छान.
1: आणि त्याने तुझ्या नामाचा व्यवहार म्हणतात,
0: देवा तुझा आम्ही,
1: देवा तुझा आम्ही सोनार, तुझ्या नावाचा व्यवहार, तुझं नाम घेणं काय आहे की आपली जी काही उपासना आहे ही नामासाठी असावी, नावासाठी नसावी. आणि वारी नेमकं ते शिकवते की भेदाभेद काय, नाम विसरून, नाव विसरून जा स्वतःच, फक्त एकच नाव लक्षात ठेवा. की जे आपण आता म्हणलात की प्रत्येक संतांनी आपला आपला व्यवसाय सोडला नाही, जाती सकट व्यवसाया सकट उद्धरले, इतरांनाही त्यांनी उद्धरलेला आहे. कारण आपणासारखे करी तात्काळ नाही काळ वेळ तया लागे, त्यांच्या सारखंच करतात. ज्यावेळेस तुलनाच ज्यावेळेस येते त्यावेळेस ज्ञानेश्वरीमध्ये असं माऊली म्हणतात की जो परीस आहे, परीस हा परीस लोखंडाला सोनं करील पण तो परीस करणार नाही ना,
0: परीस करणार
1: तो सोन्याला परीस कुठं करतो. पण आमचे संत इतरांना संत बनवण्याची बनवतात ही त्यांच्या ताकद.
2: आणि म्हणूनच
1: देव हा दुसऱ्याला देव बनवणार नाही,
2: म्हणूनच संतांच्या चरणावर विश्वास ठेवा. आणि हे संतांच्या चरणावर विश्वास ठेवल्यानंतरची काय फलश्रुती आहे, वारीला जावं लागतं.

0: कारण संतांच्या संगतीत गेल्याशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. संतांच्या चरणावर विश्वास ठेवल्यानंतरच सर्व भावाने अनन्य भावाने संताला शरण गेल्यानंतर भगवंत आपला प्रपंच चालवतो. योगक्षेम त्याचे जाणे जड भारी. म्हणून तुम्ही आषाढी पर्वकाळावर जर तुम्ही आषाढी असणाऱ्या यात्रेला गेलात, पंढरपूरला गेलात, वाऱ्या केल्या तरी प्रपंचावर काही तुमचा परिणाम होत नाही. म्हणून संतांच्या संगतीत हे वारीचं असलं महात्म्य आहे, संत संगतीची फलश्रुती आहे.
1: मला वाटतं संत सेना महाराजांचे सुद्धा अभंग आहेत.
2: हो,
1: संत एकनाथ महाराजांनी तर काय भारूड किती मोठं काय आहे, म्हणजे किती मोठा आयाम आहे तो सगळ्या समाज घटकांना वर आणण्यासाठी, त्या परिभाषेत त्यांना जवळ करण्यासाठी, त्यांना कुठली म्हणजे कळत आणि नकळत त्यांच्यामध्ये परमार्थ कशा
2: पद्धतीने. कारण नाथ महाराजांनी खांब दिला एकनाथ म्हणले, ते जी इमारत फळाला आली की ज्ञानदेवी रचिला पाया, हे संत बहिणाबाईंनी जी तुकाराम महाराजांचे शिष्य होते त्यांनी जी अभंग लिहिला, तो अभंग लिहिला की उभारिले संत कृपा झाली इमारत फळा आली हुवा. आणि पुढं असं म्हणलं की ज्ञानदेवी रचिला पाया उभारले देवालया
1: झाली पापा तापा तुटी.
2: आणि पुढं शेवटी त्यांनी असं म्हणतात की मग तुका झाला असे कळस. याच्यामध्ये एक असं आपण विचारलं ती म्हणजे नाथ महाराजांचं की नाथ महाराजांनी त्या भागवत धर्माला टेकू दिला म्हणले.
1: वा वा वा,
2: त्या इमारतीला. त्याचं कारण असं, नाथ महाराजांचं जे कार्य आहे संत मांदियाळीमध्ये अजिबात दुर्लक्षित करता येत.
1: आणि आपल्या मराठवाड्यातली
2: अगदी आपली
1: मराठवाड्यात जास्त संतांची.
2: हो हो, नाही मराठवाडा संतांची भूमी, संतांची भूमी जवळपास मराठवाडाच आहे.
1: आणि संत म्हणजे देव ते संत,
2: संत ते देव, निमित्त
1: देव जन्मले ताकले तर एका अर्थाने
2: आपल्या
1: सगळ्यात महत्वाचं
2: जे काही आपल्या जिल्ह्यातून आले. आता विषय जो नाथ महाराजाचा तोच आपण पूर्ण करू अगोदर की त्यांच्या एवढं लिखाण जवळपास इतराचं म्हणजे तुलना करायची नाही, पण त्यांचं लिखाण जास्त आहे. 18,000 ओव्यात त्यांनी एकनाथी भागवत लिहिलं, जवळपास 40,000 ओव्याचं रामायण आहे. 40,000 हे 60,000 तर झाली जवळपास. आणि मग रुक्मिणी स्वयंवर आहे, पुन्हा तीर्थावळी आहे, आणि तीर्थावळी मला वाटतं नामदेव महाराजाचं आहे. पण नाथ महाराजांचं जे आहे भारुड आहेत, गवळण आहेत, रूपक आहेत, असे जवळपास 1,00,000 जवळपास 1,00,000 ओव्यांचं त्यांचं जवळपास सर्व साहित्य आहे. आणि एवढं दुसऱ्याचं नाही. आता थोडं सांगतो अजून पुढे की ज्या काळामध्ये गावोगावी एक 15-20 वर्षापूर्वीचा काळापर्यंत जरी गृहित धरलं तरी एखाद्या गावात भजनी मंडळ असेल नसेल, कुठे समजा इतर देवतेची उपासना असेल नसेल, पण प्रत्येक गावामध्ये न चुकता रामायण असायचं. आणि रामायणाच्या माध्यमातूनच नाथरायांनी काय केलं तर अध्यात्म आणि परमार्थ जीवन
1: काय सांगितलं संदर्भात.
2: या संदर्भात नाना जास्त बोलू शकतील कारण
1: ग्रामीण भागात नाना
2: रामायणाच्या
1: ढंगात सांगतात असं ऐकत
2: नाही. बोला नाही, नाथ महाराजांचंच बोला.
0: नाथांचं थोडं सांगे तुम्ही आठवा. शांतीब्रह्म एकनाथ महाराजाने नाना रामायणावर सुंदर सांगतील, परंतु मला एकच म्हणायचं आहे की सरांनी जो प्रश्न विचारला संत तेची देव, देवतेची संत, देव काय करतात, मला शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या हरिपाठावर यायचंय. नाथांनी काय केलं, देव काय करतात, मुकम करोती वाचा लंग पंगुलंग येते ग्रीम येतकर पाहत म वंदे परमानंद माधवम, हे देवाचं सामर्थ्य. मुख्यांना वाचा देतात, पांगळ्यांना पाय देतात, परंतु संत काय करतात, देवतेची संत. संतांचं काय सामर्थ्य आहे, संत रेड्यामुखी वेद बोलावला, निर्जीव भिंत चालवली, ही संतांचं सामर्थ्य. म्हणजे देवतेची संत ह्या प्रतिमेमध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी आपल्या हरिपाठातून जो बोध केला, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. दुसरी गोष्ट की साधन आणि साध्य काय निवडावं, तेने साधती साधने तुटती भावाची बंधने, संताविन प्राप्ती नाही ऐशी वेद देती वय, असं प्रमाण देऊन शांतीब्रह्म एकनाथ महाराज असणारा त्यांच्या साहित्यामध्ये त्यांनी
1: वा
0: हे सगळं महात्म्य सांगितलेलं आहे.
1: आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला नाही आपल्याला सगळ्यांना भूषण वाटावं. आणि तेरणा, जी तेरणा नदी वाटे ते तेर ढोकी
2: अगदी
1: सगळ्यात जगाच्या नकाशामध्ये गोरोबा काकांच्या नावानं प्रसिद्ध आहे.
2: हो,
1: तर त्या काकांचं महात्म्य तर केवढं अवर्णनीय आणि मोठं आहे.
2: बोला काका.
1: काका म्हणजे संतांचे पूर्ण परीक्षक काय म्हटल्याला एकूणच.
2: अगदी काका म्हटलं की वैराग्य महामेरू.
1: वा,
2: वैराग्य महामेरू ही पदवी काकांना संत नामदेव महाराजांनी दिली.
1: वा वा वा,
2: कारण परीक्षा झाली आणि परीक्षा मुक्ताईनी परीक्षा घेतली की कोण पक्क आहे कोण कच्च आहे त्यांचं थापटणं हातात घेऊन संत परिषदेमध्ये. आणि नामदेव महाराजाच्या डोक्यात असं लागलं की ते म्हणजे काय हे चाललंय असं म्हणल्याबरोबर ते म्हणजे काका हे गाडगं कच्च आहे. आता काकाचं गाडगं म्हणजे काकानी नामदेव महाराजांना म्हणजे मुक्ताईनी काकांना सांगावं की गाडगं कच्च आहे. आणि त्यांनी नामदेव महाराजांनी सगळ्याला विचारलं, सगळ्याला विचारल्यापेक्षा काकांनाच विचारलं, काका वयस्कर होते सगळ्यामध्ये. ते म्हणले नामा खरंच गाडगं कच्च आहे. देवाकडे धावत गेले ते, पंढरीच्या पांडुरंगाकडे धावत गेले. देवा म्हणले सगळ्या संतांनी मला कच्च ठरवलंय, आपलं काय म्हणणं आहे?
1: वा.
2: ते म्हणले आता सगळ्यांनीच ठरवलं तर मी वेगळं काय सांगू. आणि मग कुठं जाऊ विचारायला, मग माऊली ज्ञानदेव महाराजाकडे आले आणि त्यांनी सांगितलं विसोबा खेचराकडे जा म्हणजे.
1: वा.
2: म्हणजे इथं काय आहे की मी भक्त आहे सगुण भक्तीच्या पुढे नामदेव महाराज जाईना गेले होते. भगवंताची अनन्यता होतीच पण त्याच्या पुढे जाणं म्हणजे चराचरामध्ये भरलेलं आहे.
1: किती मोठं हे
2: अगदी अगदी
1: विचार आहे.
2: हे ज्ञान त्यांना द्यावं
1: गोरोबा काकांनी,
2: गोरोबा काकांच्या मार्फत. आणि पुन्हा विसोबा खेचराकडे गेली.
1: निर्गुणाची भेटी आलो,
2: आलो सगुणाच सगुण पावल
1: आलो.
2: निर्गुणाची भेटी आलो सगुणा
1: खेचरी लागली पाहता पाहता. मला वाटतं योगशास्त्रातली शेवटची अवस्था,
2: शेवटची अवस्था
1: ती गोरो आपल्या गोरोबा काकांनी ती व्यक्त केली आहे. म्हणजे कुठल्या अवस्थेला पोहोचलेले हे
2: हो
1: महान विभूती होत्या आणि त्या मातीत आपण सगळे जन्मलेलो आहोत.
2: ती
1: फार मोठी.
0: मला काही मानसिक आणि शाहीची सेवा आहे तीन प्रकारची. एका सेवेचं प्रमाण आपण काकाचं वर्णन आपल्या जिल्ह्यामध्ये करणं गरजेचं आहे. काकांची जी असणारी कायिक सेवा आहे, थोटा गोरा भजन करी हात फुटले वरचे वरी, ही काकांचं सामर्थ्य. देवांना हात द्यावं लागलं अशी असणारी अनन्य भावानं काया वाचा मनानं अनन्य भावानं काकांच्या ज्या चरित्राकडे पाहिलं जातं, ज्या चरित्राकडे पाहून ज्या काकांच्या पुण्यभूमीमध्ये आपण जन्म घेतला त्या काकांचं जरी चरित्र आपण डोळ्यासमोर पाहिलं तरी त्या संत युक्तीला प्रमाण धरावं लागेल की मार्ग दावूनी गेले दयानिधी संत ते, असं असणारं काकांचं महात्म्य आहे.
1: जे सर्व महाराष्ट्रातील तत्कालीन संत काकांकडे
2: परीक्षक
1: पाहत होते की म्हणजे प्रमाण म्हणून पाहत होते.
2: हो, कारण वैराग्य त्यांच्या वैराग्याची वैराग्य महामेरूच होती ती. कारण स्वतःचं मूल पायाखाली चिंगरलं जातंय याचं भान नसणं, प्रापंचिक अवस्थेतून पुढे जाणं, ह्याचं जे काही दृश्य प्रमाण किंवा संत वाङ्मयातून सांगितलेलं जे प्रमाण आहे ह्यालाच वैराग्य म्हणायचं ना. माती तुडविता नाही देहस्थिती, आठविता चित्ती पांडुरंग, गोरोबाची कांता पाणी अशी जाता, पुत्राला पाहता खेळत असे, लक्ष असू द्यावे स्वामी बाळावरी, मी पाणी घेऊन येते म्हणले. आणि तोपर्यंत रांगत रांगत रांगत बाळ त्या चिखलात यावं तुडवून जावं, ही विवेकानंतरची जी अवस्था असते वैराग्य हे संताच्या ठाईच असतं. संत म्हणून मग आपण विचारलं होतं ती सत शब्दापासून पुढे शब्द तयार झालेला आहे. की ज्ञानेश्वरीच्या नव्यादेमध्ये संत आणि असंत असे दोन मार्ग सांगितले. असंत म्हणजे संपणारा लटका किंवा त्याला काय म्हणता येईल की
1: अपूर्ण,
2: हा अपूर्ण अशाश्वत
1: अशाश्वत
2: अशुत. पण संत शब्दाचा त्याने अर्थ तिथं असा दिला की तो न संपणारा आहे, अभंग आहे, अविनाशी आहे.

0: राहिली म्हणजे मला जर त्यांनी धरून नेलं तर तुझी लाज जाईल, पांडुरंगाला बोलली.
1: वा.
0: आणि सरळ असं पाहिलं की त्या डोकं त्या पांडुरंगाच्या चरणावर ठेवलं की ती ज्योत आलंतात विलीन झाली. आणि मग ते कलेवर घेऊन जातील का पुन्हा ते सैनिक? नाही गेले. पण आशा कानोपात्रा तिची मुलगी तिनंही त्यांनीही अभंग लिहिलेले आहे.
1: वा.
0: याच्यामध्ये कोण नाही असं नाही.
1: जनाबाई.
0: हा संत जनाबाई.
1: जनाबाई
0: त्यांचा अधिकार तर असा सांगितला की नामदेव कीर्तन करी वाळवंटामध्ये. वाळवंटामध्ये नामदेव कीर्तन करी पुढे नाचे पांडुरंग. त्यांच्या कीर्तनात देव नाचतो. कीर्तनाचा महिमा असा आहे. कीर्तन चांग कीर्तन चांग आहे ते अंग होय अंग हरिरूप म्हणतात नामदेव महाराज. आणि त्याच नामदेव महाराजाच्या कीर्तनामध्ये देव नाचतो. बरं हे नाचतो ते नाचतो. माऊलीनी या संप्रदायाची मुहूर्तमेढ रोवली ज्ञानोबा माऊलीनी. अशा माऊलींना जनाबाई म्हणतात की जणी म्हणे ज्ञानदेवा
2: बोला
0: अभंग. हा अधिकार आहे त्यांच्याकडे. म्हणजे सामाजिक समरसता नव्हे सामाजिक समता प्रस्थापित
1: केली आहे.
0: अगदी
1: तरी
0: हो सोयराबाई आहेत. बंका म्हणजे चोखा महाराज जे आहेत चोखामेळा जे आहेत त्यांचे मेहणे बंका. हे बंकांनी अभंग लिहिले. आणि त्यांची पत्नी जी आहे सोयराबाई तिने सुद्धा अभंग लिहिलेले आहे. प्रत्येकाने अभंगाची कौन केली. हे सामाजिक समता जी आपल्याला संविधानामध्ये आढळून येते सामाजिक न्याय नावाचा जो ह्याच्यामध्ये आढळून येतो तर हे आपल्याला संतांच्या आचरणामध्ये. कारण तुकोबाराय उघडउघड बोलले की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण अशी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया की आडराणी भरिले जग. मग ते आडराणात जग इकडे तिकडे पसर डोंगामध्ये बुवाबाजीमध्ये अंधश्रद्धेमध्ये अज्ञानामध्ये जे काही हे पडलेलं आहे यांना बाहेर काढण्यासाठी ऋषींनी जे सांगितलं ऋषीमुनी ज्या ऋचा लिहिल्या ऋषीमुनी त्याला कंदरा त्याला काय म्हणतो आपण की खंडहरमध्ये किंवा गुहेमध्ये जे काही ज्ञान तयार केलं आणि ऋचा निर्माण
1: ज्ञान निखळ तत्व
0: अगदी
1: शुद्ध भाव
0: अगदी
1: सगळ्या या संतांनी
0: तर ते समाजापर्यंत येण्यासाठी संतांचं तिथं सहज दृष्टीनं जरी आपण पाहिलं तरी ते प्रचारकाचं काम त्यांनी मोठं केलेलं आहे. आचार्य जो शब्द आहे ते चालत राहणे तिथून समाजापर्यंत ज्यांनी आणलं त्यांना आचार्य पहिल्यांदा म्हटलेले. आता आचरण ज्याचं आहे त्यांना आचार्य म्हणतात ही गोष्ट खरी. पण मध्ययुगीन संतांचा कालखंड मध्ययुगीन भारतामधला आहे तर त्या काळामध्ये त्यांनी समाजापर्यंत ह्या गोष्टी आणून पोचवल्या. आणि साच भावे म्हणजे डेमो द्यावा लागतो आणि डेमो देऊन ते कळतच थोडंच
1: त्यात भाव महत्वाचा आहे सगळा.
0: अगदी
1: वकील साहेब
0: अगदी
1: बोला. म्हणजे चोखा महाराजांनी तर म्हणलं की चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा काय भुलाला अशी वरली या रंगा.
2: संत साहित्यामध्ये भावाची जी अवस्था आहे मनाचं जी असणार भाव विकार विश्व आहे ह्या विकार विश्वातून सुपंत भक्ती मार्गातून भावविश्वाकडे येत असताना बुद्धीची धारणा तयार करून जे भावविश्व आहे शास्त्राच्या शास्त्र प्रमाणाप्रमाणे कर्माची साम्यावस्था ज्ञानाची साम्यावस्था आणि भक्तीचा सहज भाव अभेद भक्ती ह्याचा जी भक्तीचा ज्ञानोत्तर भक्तीचा जो आनंद आहे आणि हे भावपूर्ण अंतःकरणच तुम्हाला असणार भगवंताची प्राप्ती करून देते. किंवा भावेन देव कल्याणरेंद्र भावानच देवाची प्राप्ती होते. नाथ महाराज सांगतात

हे कारणम, हे संतांनी सांगितलेलं संत चरित्रातलं वर्णन आहे की त्या भावावस्थेवर जावा, आणि त्या भावावस्थेवर जाण्यासाठी फक्त सहज सुपंत आहे, भक्ती मार्ग आहे, वारी आहे. कुठल्या बी बुडते हे जान न देखावे डोळा, हे तो कळवळा मनोनिया. किंवा आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. आणि पांडुरंगाला अनन्य भावानं शरण जायचं असेल

0: सगळ्यांनाच शास्त्रपठण जमलं असं नाही, तर सरळ म्हणले आषाढी वारी आहेत, सुपंत घालून दिलेले मार्ग आहेत, सोपा मार्ग आहे, भक्तीचा आहे, भजन करत टाळ वाजवत मृदंग वाजवत त्या भाविश्वात असणारे वारी करा, तो भाव उत्पन्न होईल, कारण त्याचं कारण आहे की त्या भावानंच देवाची प्राप्ती होते. हे भावाचं सामर्थ्य सगळ्या संत मानदेळींनी आपल्या असणाऱ्या जड जीवासमोर ठेवलेला आहे.
1: वा, म्हणजे मनुष्य देहात असणारा ईश्वराचा अंश जो आहे तो प्रकट करण्याचं हे एक माध्यम आहे असंच आपल्याला म्हणायचं. वा, खूप छान.

0: नमस्कार, मी योगेश कुलकर्णी, आपली माणसं आपला आवाज आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आताच आपण बोलत होतो इंग्रजीचे अध्यापक श्री नंदकुमार खोत, ॲडव्होकेट श्री दिगंबर खोत आणि श्री ऋषिकेश नानाथ चव्हाण. सर, खूप छान आपली वारी ही रंगत चाललेली आहे, परंतु आपल्याला कुठेतरी थांबावं लागणार आहे. कारण खूप म्हणजे मुळात संत परंपरा ही आपल्या रक्तारक्तात भिनलेली आहे
1: अगदी,
0: आणि ती आपोआपच त्या अवस्थेत घेऊन जाते.
1: बरोबर.
0: आणि सगळं मनातली सगळी किलमिश, द्वैत, भेद हा सगळा विरत विरत जातो नुसत्या बोललं तरी सुद्धा.
1: हो.
0: आणि हे जे सामर्थ्य आहे हे केवळ आणि केवळ संत परंपरेमध्येच आहे आणि या मातीत आहे, या
1: महाराष्ट्राच्या.
0: आणि आपल्या धाराशिव जिल्ह्याचं महत्व एवढं आहे की एक काकांची भूमी आहे. तर या निमित्तानं आपण तिघे इथं आलात. आपण गेली 10-15 वर्ष झालं इथं ज्ञानेश्वरी सत्संग मंडळ चालवत आहात. कुठलेही मोबदला न घेता एक आध्यात्मिक चर्चा, अभ्यास सगळे 10-15 जण मिळून करतायत. आपण तिघही जण, खोत साहेब, वकील साहेब, सरजी आणि नाना इथं आलात. रेडिओ तेरणाच्या वतीनं मी आपले खूप खूप आभार मानतो. रामकृष्ण हरी.
2: रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद.

आत्ताच आपण ऐकलत महाराष्ट्राचं आराध्य कोटी जनांच्या लाडक्या विठुरायाच्या आषाढी वारीनिमित्त विशेष कार्यक्रम आनंदाचे डोही वैष्णवांची वांदियाळी आषाढी वारी सहभाग नंदकुमार खोतसर ॲडव्होकेट दिगंबर खोत आणि श्री ऋषिकेश चव्हाण संचलन योगेश कुलकर्णी ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत विविध घडामोडी शेती महिला युवक यांचं व्यासपीठ सुरेल संगीताचा नजराणा ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज. नमस्कार आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आहे आरजे प्रगती. पुन्हा आलीये क्लासिक रेडिओ शो मध्ये. नमस्कार. आजच्या आपल्या या भागात सर्वांचं खूप मनापासून स्वागत. पण आजचा भाग सादर करताना मलाच खूप दडपण आलंय, कारण मी बोलणार आहे तुकोबांबद्दल. आता तुकोबांचे अभंग याविषयी बोलणं किंवा तुकोबांविषयी बोलणं म्हणजे सूर्यासमोर पणतीनं बोलण्यासारखंच आहे ना, हो ना. मला कायम तुकोबांचे अभंग ऐकताना वाटतं की विठ्ठलाचं ते विटेवरचं सावळं परब्रह्म सगुण साकारून स्वतःला तुकोबांच्या अभंग भक्तिरसात बुडवून घेण्यात धन्यता मानत असतील, इतके त्यांचे अभंग रसाळे. आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याला आजही ते इतके रिलेटेड करणारे आहेत की म्हणूनच तुकोबांचे अभंग आजही आपल्या मनात आहेत आणि साऱ्यांनाच सामर्थ्य देतात. संत नामदेव आणि श्री विठ्ठलाच्या प्रेरणेनं तुकोबांनी कवित्व स्फूर्ती घेऊन अभंग रचना केली. ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या बळावर कवित्व करणारी आणि लिहिणारे आपल्याला पुष्कळ कवी माहिती आहेत आणि आहेतही. पण भगवंताच्या आणि गुरुदेवाच्या प्रेरणेनं अनुभवजन्य असं जे काव्य असतं ना, तेच अजरामर असतं आणि ते अक्षर साहित्य ठरतं. तुकोबांचे अभंग हे महाराष्ट्राच्या साहित्य कलेचं अनमोल लेणं आहे. अभंगाचं हेच लेणं आज आपण अनुभवणार आहोत. सुरुवात करूया आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शोची त्यांच्या लोकप्रिय अभंगासोबत, जो अभंग साक्षात भगवंताचं दर्शन आपल्याला घडवतो. सुंदर ते ध्यान, लताबाईंचा आवाज आणि खळे काकांचं संगीत. क्लासिक रेडिओ शो मधून येतंय हेच गाणं आपल्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे तुकोबांच्या अभंगावरती. खळे काकांचं संगीत, लता मंगेशकर यांचा आवाज आणि तुकोबांचा हा अभंग. भेटी लागे जीवा लागली सी आस, काय सुंदर शब्द आणि काय अभंग रचना तुकोबांना स्फुरलीय. भेटी लागे जीवा यात विरहिणीमध्ये जी विरह यातना आहे ती इतकी तीव्र आहे हे समजून सांगताना तुकोबांनी इतकी उदाहरणं दिली आहेत, जसे की पूर्वी सासरी आलेल्या मुलीची आई वडिलांची महिनो महिने गाठ भेट होत नसे, तेव्हा भाऊबीजेच्या निमित्तानं भाऊ तिच्या घरी येऊन तिला घरी घेऊन जात असे. दिवाळीचे दिवस येऊ लागले की त्या सासूरवासिनीचं जीव अगदी कासावीस व्हायचा की माझा भाऊ कधी येतोय आणि मला माहेरी घेऊन जातोय. अशीच अवस्था तुकोबांनी सांगितली की हा संसार सोडून कधी माझा विठू माझ्या हक्काच्या घरी घेऊन जातोय आणि कधी एकदा माऊलीची भेट घडतीय. तिकडेच त्यांचे डोळे लागून राहिले होते. विठ्ठलाविषयीचं असणारं प्रेम, त्याला भेटण्यासाठी लागलेली ओढ आणि विठ्ठलावर असणारा विश्वास हे सारं काही हा अभंग सांगून जातो. चराचरात विठ्ठल पाहणारे होते तुकोबा आणि म्हणूनच ते म्हणायचे जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. तुकोबांचा हाच लोकप्रिय अभंग घेऊन आलीये श्रीनिवास खळे यांचं संगीत आणि लता मंगेशकर यांचा आवाज. ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हा अप्रतिम अभंग.

0: आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ उत्तेजना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीतं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपटातील गाणी म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनातील ऐकण्याचा अविभाज्य भाग. रेडिओ तेना 90.4 FM आपल्या श्रुतींना अधिक आनंद देण्यास आहे आता सज्ज. ऐकूयात हिंदी चित्रपटातील सदाबहार गीत.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: प्रवेशासह करिअरची सुवर्ण संधी. तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित तेरणा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय धाराशिव इथे
1: 12वी पास न BCA, 12वी सायन्स पास न BSc कॉम्प्युटर सायन्स, BSc जनरल तसेच BCom BA, MSc कॉम्प्युटर सायन्स, 11वी आर्ट व कॉमर्स शाखेत प्रवेश देणे सुरू.
0: विद्यापीठातील पहिले संगणक शास्त्र महाविद्यालय, ब्रॉडबँड इंटरनेट सह सुसज्ज 3 कॉम्प्युटर लॅब, VC द्वारे गेस्ट लेक्चर सुविधा, उच्च विद्याविभूषित प्राध्यापक वृंद,
1: शासनाच्या करिअर कट्टा उपक्रमाद्वारे मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन सुविधा, मागासवर्गीय अल्पसंख्याक व खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन नियमानुसार शिष्यवृत्ती.
0: संपर्क प्राचार्य डॉक्टर DB मोरे सर, तेरणा महाविद्यालय, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 94-22-92-96-78, 94-21-358-408 आणि 94-21-36-10-71.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराणा म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना, विचार, प्रेम, आपुलकी भावनांचा नजराना म्हणजे आपला रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ. सुरेल संगीताचा नजराणा रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना.
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज.
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध.
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवतं हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,

0: आवाज जो उतरतो आमच्या मनातून आपल्या हृदयात, नातं जे जागवत हजारो संवेदना,
1: सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा,
2: खास आपल्यासाठी आपल्या सर्वांच्या मनाचा आवाज,
3: उस्मानाबादच्या मातीचा सुगंध, मनामनाला जोडणारा बंध,
0: रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज,
2: ऐकत रहा, आनंदी रहा,